नमस्कार सोलापूर, श्रुदेहो सुप्रभात। FM बँड 103.4 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 24 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 14 जून 2026। सकाळचे 5:56 झालेली आहेत। आता आमच्या सकाळच्या प्रसारण सभेला आम्ही सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खान सहकार्याने सनईवर वाजवलेला राग जॉनपुरी आपण ऐकत आहोत. आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, महा अन्नपूर्णा मिठाई.
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
0: ऐकूया संत रामदास यांची रचना प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात.

मंगल प्रभात या कार्यक्रमात आता ऐकूयात संत मुक्ताबाई यांची रचना आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

0: याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आता ऐकूयात विचारपुष्प हा कार्यक्रम.
1: विचारपुष्प या कार्यक्रमात ऐकूया समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता. लेखिका आणि संवादिका अश्विनी मोरे.
2: श्रोते हो, ग्रामगीतेतील सणोत्सव या अध्यायात संत तुकडोजी महाराजांनी मांडलेले विचार आपण समजून घेत होतो. एखाद्या गावातील लोकांनी सणवार कसे साजरे केले पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याचा महाराज उहापोह करतात. स्वातंत्र्य चळवळीची आणि राष्ट्रीय शिक्षणाची प्राणज्योती, स्वराज्याच्या जन्मसिद्ध हक्काची सजीव सिंहगर्जना, अष्टपैलू, बुद्धिशाली संशोधक, तेला तांबोळ्यांचेही पुढारी आणि तुरुंगात कर्मयोगी, गीता रहस्य लिहिणारे महाज्ञानी अशा लोकमान्य टिळकांनी रूढ गणेशोत्सवाला राष्ट्रीय रूप दिलं. शिवाजी उत्सव प्रभावीपणे सुरू केला. तुकडोजी महाराज या संदर्भात मार्गदर्शन करताना सांगतात की टिळकांप्रमाणे सर्वच उत्सवांना राष्ट्राचे ज्ञानझरे आणि स्फूर्ती केंद्रे बनवण्याची दृष्टी आपण त्यांच्याकडून घेतली पाहिजे. पूर्वी घरोघरी गणेशोत्सव नाना रूढींचे उपद्रव, लोकमान्यांनी आणिले महत्व राष्ट्रीय रूपे तयासी. गावाचा एकची गणपती सर्वांसाठी कार्यक्रम होती, जेणे वाढेल राष्ट्रीय वृत्ती ऐसी असावी धारणा. श्रोते हो, जनता ही नेहमीच उत्सव प्रिय असते. ती उत्सव प्रियता न दाबता किंवा तिला विरोध न करता तिला निर्भयपणाकडे राष्ट्रीय भावनेकडे वळवणं हे महत्वाचं आहे, नाही का? गावामध्ये उत्सवाच्या निमित्तानं संघटितपणा खरंतर वाढीस लागतो. एका खुणावर तरी अशा उत्सवाचं ओझं पडणार तर नाही ना असं पाहावं. सर्वांनी कामं वाटून घ्यावीत. प्रत्येकानं एकत्र येताना हा आपला हा परका अशा भावना न करता परस्परांना सारखीच वागणूक द्यावी. सर्वांनी एकमेकांच्या गुणांचं कौतुक करावं. सर्व धर्मातील सण साजरे केले जावेत. सान थोर अशा सर्वा सर्वांचा त्यात सहभाग असावा. सामुदायिकता हा सर्व सणांचा पाया असावा. उत्सव साजरे करताना एकमेकांमध्ये कसं रममाण झालं पाहिजे हे सांगताना तुकडोजी महाराज म्हणतात, ज्या दिवशी गाव झाले एक तेची उत्सव दिन अलौकिक, ओळखून येती राव आणि रंक उत्सवा माझी, ज्यासी नाही त्यासी देणे जेणे बिघडले त्या सरळ करणे, आप्त समजोनी उचलोनी घेणे पडला त्या सर्वतोपरी, हे चिखरे औदार्य आहे गावाच्या सुखात उत्सव पाहे, तेणे सणाचा सणवार राहे आपुल्या गावी. पूर्वी गावामध्ये 12 बलुतेदार असायचे. कोणालाही कसलाही विचार न करता गावात सणवार साजरे करण्यासाठी प्रत्येक जण आपापलं योगदान द्यायचा. पण आता उत्सव साजरे करण्यात आपल्याला काय मिळणार आहे बरं, आपला काय फायदा आहे बरं असा विचार प्रत्येक जण करायला लागलाय. बलुतेदारी पद्धतीत कुणी कुठलं काम करायचं हे नेमून दिलेलं असायचं. प्रत्येक जण ही निर्मळ सेवा म्हणून आपलं काम करत असे. स्वतःचा फायदा, स्वतःचं पोट भरणं असा विचार त्यावेळेला कुणी सुद्धा करू नये असं संत तुकडोजी महाराज सुचवतात. गावाच्या प्रति उत्सवाच्या वेळी एवढी बांधिलकी ठेवणाऱ्या प्रत्येक कारागिराच्या अर्थार्जनाची योग्य ती सोय सुद्धा मग गावानं पाहावी. सणाच्या निमित्ताने गावात उधळंपट्टी होणार नाही ना आणि बेकारी माजणार नाही ना हे सुद्धा गावानं पाहावं. उत्सव प्रसंगी प्रत्येकानं बांधिलकीनं काम केलं पाहिजे. उत्सव साजरे करून कुणाचंही आर्थिक नुकसान होऊ नये आणि चांगल्या कामांना उत्सव काळामध्ये गावामध्ये गती यावी. धार्मिक उत्सव म्हणजे गौरवाचे जीवन प्राप्त करून देणाऱ्या गोष्टी शिकण्याच्या शाळाच आहेत असं संत तुकडोजी महाराज सांगतात आणि या अध्यायाचा शेवट करताना म्हणतात, साधावा

0: शांति सुखाचा। इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरु शास्त्र स्वानुभव संमत कथिला सणोत्सवांचा मुख्यार्थ 23वा अध्याय संपूर्ण।
1: श्रोते हो, आत्ताच आपण विचार पुष्प या कार्यक्रमात समग्र ग्राम विकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता हा कार्यक्रम ऐकलात। लेखिका आणि संवादिका होत्या अश्विनी मोरे।
2: विचार पुष्प हा कार्यक्रम आता आपण ऐकलात।
3: आत्मा सोलापूर, महादेश फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि विजयराज केशर आंबा फार्म सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमान आंबा कार्यशाळा, आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन श्री विजयकुमार बरबडे यांनी केलंय। रविवारी 14 जून रोजी सकाळी 4:30 ते 4:30 वाजेपर्यंत स्थळ श्री कल्याणी फार्म सोलापूर विजापूर रोड सोरेगाव।
4: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
5: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
4: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
5: पुणे सोलापूर हायवे मोडणी,
4: संपर्क 87400304008।
6: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावन भूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता 1 ते 10 साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू।
3: मराठी माध्यमातून शिक्षण, टॅबद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
6: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, 2 वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय।
3: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746, 97 63 041 415 आणि 99 21 609 018।
5: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
7: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
5: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
7: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
5: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ मोहोळ,
7: अरुण नरखेडकर अंगर,
5: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
8: व्ही जी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी BSc बायोटेक्नॉलॉजी आणि BSc उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी MSc बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी BCom IT साठी प्रवेश सुरू। प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, नॅक ए ग्रेड मूल्यांक प्राप्त सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्ही जी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स विजापूर रोड सोलापूर।
2: FM 103.4 MHz वरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम। सकाळचे 6:30 होत आहेत। आता सोलापूर दिनांक।
9: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक।
10: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
3: ऍडमिशनचं काम झालं।
10: आणि एवढी मोठी फी?
3: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत। मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे, त्यामुळं काम सोपं झालं।
10: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा।
3: मोबाईल 90 96 222 325।

आकाशवाणी सोलापूर। नमस्कार, सोलापूर दिनांकासाठी मी सुदर्शन सुतार। सुरुवातीला ठळक घडामोडी। मूर्ती संवर्धनाच्या कामामुळे पंढरपुरात 23 आणि 24 जूनला विठ्ठल रुक्मिणी दर्शन बंद। सोलापूरसह बार्शीतील खासगी सोनोग्राफी केंद्रांची राज्यस्तरीय पथकाकडून अचानक तपासणी। 1 ऑगस्टपासून एसटी प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक। आणि पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत सोलापूरच्या 15 वर्षीय प्रांजल भन्नानं 2 सुवर्णपदकं पटकावली।

ता घडामोडी विस्तारानं भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 23 आणि 24 जून या कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीचं जतन आणि संवर्धनाचं काम केलं जाणार असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. सुमारे 5 वर्षांनंतर मूर्तींची नैसर्गिक झीज दुरुस्त करून त्यांना संरक्षक आवरण दिलं जाणार आहे. या तांत्रिक प्रक्रियेमुळे या दोन्ही दिवशी मुखदर्शन पदस्पर्श दर्शन पूर्णपणे बंद राहणार असून भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन औसेकर महाराज यांनी केलं आहे. सोलापूर शहर आणि बार्शीतील खासगी सोनोग्राफी सेंटरची काल राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या पथकानं अचानक तपासणी केली. पीसीपी एनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही मोहीम घेण्यात आली. या तपासणी केंद्रामध्ये रुग्णांची संख्या, त्यांच्या नोंदी, एफ फार्म केंद्रांची नोंदणी प्रमाणपत्र, रेफरल स्लिप्स याची तपासणी प्रामुख्यानं करण्यात आली. एसटी महामंडळाच्या प्रवासात पारदर्शकता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या निर्णयांतर्गत आतापर्यंत राज्यातील सुमारे 51 लाख नागरिकांनी नोंदणी केली असून 25 लाख कार्ड कार्यान्वित झाले आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्यभरात 4000 अधिक वितरण केंद्र त्यासाठी कार्यरत केल्याची माहितीही मंत्री सरनाईक यांनी दिली. सरसकट कर्जमाफी जाहीर करावी या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन काल दुसऱ्या दिवशीही सुरू होतं. काल शेतकरी नेते अजित नवले, मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर जळगावकर यांच्यासह विविध संघटना पक्षांच्या नेत्यांनी भेट देत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान 2 दिवसात आपल्या मागण्यांबाबत विचार करावा, अन्यथा संत नामदेव पायरीजवळ आंदोलन सुरू करू असा इशारा आमदार पवार यांनी दिला आहे. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ अर्थात विधान परिषद निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून 18 जून रोजी त्यासाठी मतदान होत आहे. यासाठी जिल्ह्यात 6 केंद्रांवर सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या सर्व केंद्रांवरील मतदानाचं वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर मोबाईलसह कोणतीही इलेक्ट्रिक वस्तू आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. 615 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावासमोर कोणतंही चिन्ह असणार नाही, केवळ पसंती क्रमाद्वारे मत उमेदवारांना नोंदवता येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या वतीनं उद्या राज्यभर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा आज जिल्ह्यातील 39 केंद्रावर होत आहे. 13,401 विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात या केंद्रावर या परीक्षा होत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर उद्या सोमवारपासून शहर जिल्ह्यातील 2,768 शाळा पुन्हा सुरू होत आहेत. नव्याने प्रवेश घेणाऱ्या तसंच नियमित विद्यार्थ्यांचे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यासाठी जिल्हा परिषदेनं तयारी केली आहे. गावोगावी लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जाणार आहे. तशा सूचना सर्व शाळांना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. सोलापूर महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 12 गावातील मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्ड आणि डिजिटल नकाशे उपलब्ध करून देण्यासाठी नगर भूमापन विभागानं प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. नेहरूनगर परिसरातील सुमारे 17,000 मिळकतींचं ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झालं असून आता त्या नकाशांच्या आधारे जागेवर जाऊन माहिती संकलन आणि पडताळणी केली जात आहे. शासनानं या प्रकल्पासाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातून 2 याप्रमाणे 22 गावांची निवड करून त्याचे गुणांकन पूर्ण करण्यात आलं आहे. आता विभागीय समिती या 22 गावांची पाहणी करून जून अखेरपर्यंत अंतिम 3 गावांची निवड करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी दिली. यापूर्वी स्वच्छता आणि तंटामुक्त

0: अभियानात राज्य पुरस्कार मिळवलेली सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावं आता या अभियानातही राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी आघाडीवर आहेत. सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर.
1: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात

0: क्षणात वर क्षणात खाली.
1: आता होता भुईवर भेटे आभाळाला.
0: जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आहे.
2: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
3: या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. शहरातील उड्डाणपूल, आयटी पार्क, नाईट लँडिंग आणि पंढरपूर कॉरिडॉर हे आपले प्राधान्यक्रम आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. नाईट लँडिंगसंबंधी विमानतळ व्यवस्थापक आणि संबंधित यंत्रणांची लवकरच संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं. सोलापूरच्या विकासाचे सर्व प्रकल्प वेगाने कसे पूर्ण होतील हाच आपला प्रयत्न राहणार असल्याचंही ते म्हणाले. काशीपीठाचे जगद्गुरू डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या चातुर्मासानिमित्त सोलापूर येथील अक्कलकोट रस्त्यावरील श्री बृहन्मठ होडगे संस्था येथे इष्टलिंग महापूजा आणि धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सायंकाळी 4 वाजता भव्य रथोत्सव, जलकुंभ आणि ग्रंथदिंडी मिरवणुकीनं या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. वीरतपस्वी मंदिरात महामंगळ आरतीनं सांगता होईल. तसंच 15 जून रोजी सायंकाळी 6 वाजता महिला मंडळाच्या वतीनं रुद्रपटनासह जगद्गुरूंची महापूजा संपन्न होणार आहे. मंद्रुपेतील बंद पाणीपुरवठा, चिखलमय रस्ते आणि अस्वच्छता यासारख्या प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यानं अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं काल हलगी बजाव आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची दखल घेत सरपंच अनिता कोरे आणि उपसरपंच भगवान हनमाने यांनी येत्या 4 दिवसात समस्या सोडवण्याचं लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिलं. चालू खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रासायनिक खतांचा मुबलक साठा उपलब्ध करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या खत टंचाईची भीती न बाळगता बाजारातून केवळ गरजे इतकीच खतं खरेदी करावं असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलंय. अनाठाही साठेबाजी टाळून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खतांची खरेदी करावी असंही कृषी विभागानं म्हटलंय. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोद्योजक संस्था सोलापूरतर्फे ब्राह्मण समाजातील 10वी 12वी गुणवंतांचा सत्कार, पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य वाटप, महिला शाखेतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचं पारितोषिक वितरण आणि सातारा येथील समर्थ विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्याचा सत्कार असा एकत्रित कार्यक्रम आज होत आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या दत्त चौकातील रामदास संकुल येथील समर्थ सभागृहात सायंकाळी 4:30 होणार आहे. अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या ऐतिहासिक जागतिक योगासन स्पर्धेत सोलापूरच्या प्रांजल वन्ना हिने 2 सुवर्णपदकं मिळवली. जगभरातील 71 देशातील खेळाडूंचं आव्हान मोडीत काढत प्रांजलनं हे यश मिळवलं. अवघ्या 15व्या वर्षी प्रांजलनं हे यश मिळवलं आहे. यापूर्वीही तिनं राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय विविध स्पर्धांमध्ये 40 हून अधिक पदकं मिळवली आहेत. आता तापमान. काल सोलापुरात नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 38.23°, किमान 26.9°. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. मूर्ती संवर्धनाच्या कामामुळे पंढरपुरात 23 आणि 24 जूनला विठ्ठल रुक्मिणी दर्शन बंद. सोलापूरसह बार्शीतील खासगी सोनोग्राफी केंद्रांची राज्यस्तरीय पथकाकडून अचानक तपासणी. 1 ऑगस्टपासून एसटी प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक. आणि पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत सोलापूरच्या प्रांजल भन्नानं पटकावली 2 सुवर्णपदकं. याबरोबरच सोलापूर दिनांमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक, सोलापूर जनता सहकारी बँक.
5: सोलापूर दिनांकचं आजचं संकलन केलं होतं पत्रकार सुदर्शन सुतार यांनी.
6: अक्कलकोटमध्ये प्रथमच डॉक्टर हर्षद भगत MD रेडिओलॉजी यांचं एस्पायर इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, दातांचे एक्सरे आणि पॅथॉलॉजीमध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची सोय. ब्लड सॅम्पल घरी येऊन घेतलं जाईल. ISO मानांकन प्राप्त एस्पायर डायग्नोस्टिक सेंटर. मोबाईल 99 220 30 363 किंवा 94 226 32 200.
7: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
8: लाहोटी साडी चाटी गंदी सोलापूर.
9: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
10: पण तू कसा ओळखलास?
9: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: VR पवार चाटी गल्ली सोलापूर.

आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम एफ एम बँड 103.4 MHz वरून, त्याचबरोबर न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून देखील. आता जाणून घेऊयात आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, ऊसाची उत्पादकता, शाश्वत ऊस उत्पादन आणि साखर उतारा वाढवून देशामध्ये कायम अग्रस्थानी राहण्यासाठी लागण उसा इतकंच ऊसाचा खोडवा, निडवा, चिडवा या पिकाला महत्व देणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते शक्य देखील आहे. ऊसाच्या खोडवा पिकामध्ये योग्य व्यवस्थापन केलं तर लागणी एवढं किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन आपल्याला मिळवता येतं. मुळातच खोडवा पीक पाण्याचा ताण जास्त प्रमाणात सहन करतं आणि त्याच्या जोडीला सरीमध्ये पाचट आच्छादन केल्यामुळं पाण्याचा ताण पडला तरी उत्पादनामध्ये फारशी तफावत येत नाही. मात्र त्यासाठी खोडव्याचं उत्पादन कमी येण्याची कारणं ही समजून घेणं महत्वाचं आहे. अनेकदा खोडवा पीक म्हणजे निसर्गानं दिलेली देणगी समजून खत, पाणी, पीक संरक्षण आणि आंतरमशागत या सर्वच घटकांकडे शेतकरी बांधवांकडून दुर्लक्ष झाल्यामुळं तसंच योग्य व्यवस्थापनाच्या अभावी खोडव्याचं उत्पादन कमी होतं. लागण तोडताना किंवा त्यानंतर ट्रॅक्टर, बैलगाड्या, मनुष्य यांच्या वर्दळीमुळं जमीन घट्ट होऊन आंतरमशागत व्यवस्थित केली जात नाही, त्यामुळे खोडवा चांगला वाढत नाही आणि फुटव्याला जोम देखील येत नाही. अनेकदा खोडवा राखण्याची अयोग्य वेळ देखील कारणीभूत ठरते. लागण विरळ असेल तर खोडवा देखील विरळ असतो. गवताळ वाढ आणि इतर कीड रोगांमुळे देखील खोडव्याचं उत्पादन कमी येतं. खोडवा पीक पोषणाचा अभाव असल्यामुळे देखील उत्पादनामध्ये आपल्याला घट दिसते. अयोग्य पद्धतीनं आणि असंतुलितपणे नत्र, स्फुरद किंवा पालाश खतांचा वापर देखील यासाठी कारणीभूत ठरतो. लागणीची जर व्यवस्थित तोड नसेल तरी देखील उत्पादन कमी येतं. लागण ऊस तोड जमिनीलगत झाली नाही किंवा बुडके जमिनीलगत छाटले नाही तरी देखील उत्पादन घटतं. यासाठी होणाऱ्या या संभाव्य चुका सर्व शेतकरी बांधवांनी टाळणं महत्वाचं ठरतं. म्हणूनच शिफारशीत ऊस जातीच्या उदाहरणार्थ को 86032, को एन को एम 0265 अशा जातींची सुपीक आणि निचरायुक्त जमिनीतील कीड रोगविरहित लागण ऊसापासून हेक्टरी 100 टनांपर्यंत उत्पादन देते. विशेषतः पूर्व हंगामी ऊस तुटून गेल्यानंतर राखलेल्या ऊसापासून ठेवलेल्या खोडव्याचंच अधिक उत्पादन आपल्याला मिळतं. खोडवा ऊसातील नांगे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तयार केलेल्या ऊस रोपांनीच सांधावेत हे देखील महत्वाचं आहे. या सर्व बाबींची सर्वांगीण पूर्तता करणाऱ्या लागण ऊस तोडणीनंतर तुटलेल्या ऊसाच्या बुडक्यावरील पाचट बाजूला करून सरीत एक समान पसरून द्यावं. उघड्या पडलेल्या बुडक्यांची आवश्यकतेनुसार जमिनीलगत धारदार कोयत्यानं किंवा कुऱ्हाडीनं खरडून छाटणी करावी. अशा पद्धतीनं खोडव्याचं नियोजन केलं आणि होणाऱ्या चुका जर टाळल्या तर चांगलं उत्पादन आपल्याला त्यातून मिळू शकतं.

0: पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातली हिंदी भक्तिरचना आता आपण ऐकलीत.
1: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
2: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
1: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर नन्नज.
2: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61. सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315 156. नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणजे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असलेला दवाखाना.
2: गर्भधारणेपूर्व सल्ला दिला जातो. गर्भधारणा झाल्यावरच्या संपूर्ण चाचण्या आणि तपासण्या अत्यंत काळजीपूर्वक करून मार्गदर्शन केलं जातं.
1: उच्च जोखीमेच्या गर्भधारणेचं व्यवस्थापन, विविध स्त्री रोगांवर उपचार, सोनोग्राफी, नवजात शिशूची काळजी, लसीकरण, सगळं काही एकाच ठिकाणी.
2: स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ तसंच वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर नेहा गायकवाड पाटील यांचं नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धाजीन हाऊसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागं ST स्टँड समोर, सोलापूर. मोबाईल 75 58 300 637. आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी CCTV हवाच. नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD, IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये.
1: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोअर आणि शटर अलार्म सिस्टीम ही मिळेल.
2: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरे ही मिळतील.
1: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर.
2: मोबाईल 9326166.
3: होळकर किडनी केअर. किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
4: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
3: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 2 65 22 22.
2: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
1: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
2: रात्र अभ्यासिकेची ही सोय. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव AC आणि नॉन AC निवासी गुरुकुल.
1: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28.
5: जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल.
1: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप. विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेहतीस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
2: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
6: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
2: सतत होणारी डोकेदुखी, पाठ

0: दुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
1: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर रिमांड होम जवळ सोलापूर.
0: मोबाईल 7083069496.
1: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
1: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ पारस इस्टेट समोर सोलापूर.
0: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर, प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
1: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
0: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
0: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
3: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
4: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
0: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ.
0: संपर्क 87 88 46 14 97.
5: जुनाट सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर. मोबाईल 88 86 36 00 88.
6: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
7: मोबाईल 77 19 92 22 55.
8: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
9: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
8: महाराष्ट्र शासन आणि बार कौन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
9: संपर्क 98 60 10 44 70.

एक गाणं गुणगुणण्यासाठी या कार्यक्रमात आज आपण मिलन या चित्रपटातलं सदाबहारचं गाणं ऐकलं. लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरामध्ये रचना होती आनंद बक्षी यांची, तर संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया. गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
2: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया. उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र, 179 टँकरद्वारे

0: 654 ठिकाणी पाणी पुरवठा आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय लष्कराने बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज व्यक्त केली. डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडमध्ये त्या काल बोलत होत्या. अधिकारी छात्रांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्ये आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. परेडमध्ये 9 महिला छात्रांचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि परदेशी छात्रांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील नीस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. नीस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाज विरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असं त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदली पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनं देखील राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या शाश्वत विकासासाठी प्रस्तावित भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसन प्रक्रिया आणि भाविकांसाठी प्रस्तावित सुविधांचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचं जतन, ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले,
1: ये अशी जागा आहे की ज्या ठिकाणी वाईल्ड लाईफ आहे, ज्या ठिकाणी प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे, ज्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी आहे, त्यामुळे कुठेही त्याला धक्का न लागता किंबहुना बायोडायव्हर्सिटी वाढवता कशी येईल, फॉरेस्टला अधिक आपल्याला चालना कशी देता येईल असा विचार करून इथला कॉरिडॉर तयार होतोय. त्यामुळे हा नैसर्गिक कॉरिडॉर असेल, हा सुंदर कॉरिडॉर असेल, लोकांना अतिशय नैसर्गिक म्हणजे जे आपण म्हणतो की शिवशंकर कुठे असतात तर ते अशा ठिकाणी असतात की जिथे फक्त प्रसन्न वातावरण असतं, जिथे निसर्ग असतो असा निसर्ग हा इथे पाहिला.
0: या सर्व विकास कामांमुळे भविष्यात भीमाशंकर इथे येणाऱ्या भाविकांची संख्या 5 ते 10 पट वाढेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 10.5 एकर क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात 150 घरांचं नियोजित पुनर्वसन, 40 अधिक व्यावसायिक घटक, वारसा प्रवेशद्वार, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र तसंच रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्यानं बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसंच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मंदिराचे विश्वस्त आणि विविध

0: विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुण्यातील खडकवासला इथलं केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र आज आपला 110वा स्थापना दिवस साजरा करत असून यानिमित्त केंद्राच्या वतीनं मुक्त दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रात देशातील विविध धरणांचा अभ्यास करण्यात येतो. या केंद्राबाबत अधिक माहिती देताना प्रभारी संचालक अनिल पुरोहित म्हणाले,
1: आमचे वैज्ञानिक संशोधन आणि अभियांत्रिकी उपाययोजना देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा महाप्रकल्पांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांसारख्या प्रमुख सागरी केंद्रांचा विकास, पंतप्रधान गतिशक्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत वाढवण इथले महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड महाबंदर, तसेच मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्भुत प्रकल्पांसाठी केलेले अभ्यास भारताच्या विकासाला बळकटी देत आहे. आमचे विशेष अभियांत्रिकी मॉडेल्स देशाच्या महत्वपूर्ण संरक्षण आणि जहाज बांधणी सुविधांमध्ये, विशेषतः कोचीन इथे स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहे. भारतात 6000 अधिक मोठे धरणी असून याबाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यामुळे त्याची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही एक राष्ट्रीय प्राथमिकता आहे. गेल्या 110 वर्षांपासून CWPRS ने भारत तसेच अफगाणिस्तान, भूतान आणि नेपाळ यासारख्या शेजारील देशांमधील धरणांच्या सुरक्षिततेचं मूल्यांकन आणि पुनर्वसन करण्यासाठी प्रगत जल अभियांत्रिकी अभ्यास करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
0: आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं आणि एका खासगी कंपनीच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आदी ठिकाणी सकाळी 6:15 ते 7:15 या वेळेत ऑनलाईन योगसत्र आयोजित करण्यात आलं आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची होत असलेली झीज रोखण्यासाठी आणि मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 23 आणि 24 जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या MBBSच्या पहिल्या तुकडीने घवघवीत यश संपादन करत 98.94% निकालाची नोंद केली आहे. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अधिष्ठाता डॉ अनंत दवंगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकारी पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह होण्याकरता अभ्यासपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम आणि विभागवार उपकेंद्र उभारण्यावर भर देणार असल्याचं पटवर्धन यांनी म्हटलं आहे. संगीत नाटक अकादमी, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 महाराष्ट्रातील युवा ठाकर आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या आणि चित्रकथी यांसारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाळ्याला विलंब होत असल्यानं पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. सध्या 174 गावे आणि 480 वाड्या अशा एकंदर 654 ठिकाणी 179 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाऊस आणखी लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे. क्रिकेट. धरमशाला इथं काल झालेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पावसामुळे हा सामना 25 षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने रहमनुल्ला गुरबाजच्या आक्रमक शतकाच्या जोरावर 194 धावा केल्या, तर भारताकडून हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. धावांचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार शुभमन गिल यानं नाबाद 84 धावांची खेळी साकारली. मालिकेतील दुसरा सामना येत्या बुधवारी लखनौ इथं खेळवण्यात येणार आहे. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तर कोकणात वातावरण उष्ण आणि दमट राहील. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज रहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र, 179 टँकर्सद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ. सकाळचे 7:21 झाली आहेत.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।

श्रोतेहो, सकाळी 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेदा यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर 7:45 भावधारा हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम. ८:15 साठेच ऑर्थो स्पाइन केअर सेंटर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. तर 8:20 दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पुणे गाडगिळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 8:40 मराठी गाणी आपण ऐकणार आहात. तर 9:00 दिशा भविष्यातील शिक्षणाची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, BRDS यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम सकाळी 9:05. नो युअर इंग्लिश 9:10. तर खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात 9:15. 9:20 आपण ऐकणार आहात सोलापूरची नाट्यगाथा. तर 9:30 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 10:00 चित्रबेला हा कार्यक्रम. तर 10:30 बालसभा हा बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम. 11:10 मराठी गाणी. तर 11:30 हिंदी गाणी आम्ही प्रसारित करणार आहोत. तर ठीक, 11:00 जितेंद्र खोडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहात. ही होती रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या आमच्या उर्वरित कार्यक्रमांची. सकाळचे 7:25 होत आहेत. आता अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आयोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: अभिजात मराठी आपली मराठी।
2: मराठी
3: अभिजात मराठी
2: आपली।

0: ही अभी जा मराठी
1: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आतापर्यंतच्या कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आतापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झालेले आहेत. यातल्या नोंदी देखील वेळोवेळी अद्ययावत होत आहेत आणि केल्या जातात. या खंडांपैकी आज आपण 13, 14 आणि 15 अशा 3 खंडांची ओळख आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे दत्तात्रय घोलप, संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय वाई हे आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
2: श्रोते हो नमस्कार.
1: सर, आज आपण मराठी विश्वकोशाच्या 13 ते 15 या संहिता खंडाची माहिती जाणून घेणार आहोत. तर मराठी विश्वकोशाच्या या खंड 13 स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल.
2: मराठी विश्वकोशाची वाटचाल आपण काही भागात समजून घेतलेली आहेच. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 13 हा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ ते म्हैसूर संस्थान अशा नोंदींचा आहे आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1987 साली झालं होतं. या खंडामध्ये एकूण 1069 नोंदींचा समावेश आहे. 1327 पृष्ठे असणारा हा खंड मेल्ट्रॉन ही जी महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ ही जी संस्था आहे ही या खंडातली पहिली नोंद आहे. आणि या नोंदीमध्ये महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळाची स्थापना, त्याची कार्यपद्धती विशद करणारी ही माहितीपर नोंद आहे आणि या नोंदीचं लेखन वी गो पेंढारकर यांनी केलं आहे. आणि या खंडाच्या शेवटची नोंद जी आहे ती म्हैसूर संस्थान ही ऐतिहासिक नोंद आहे, ज्याचं लेखन ना ह कुलकर्णी यांनी केलेलं आहे आणि ही या खंडातली शेवटची नोंद. प्रामुख्यानं म या वर्णाक्षराच्या नोंदी या खंडात समाविष्ट आहेत, ज्यामुळे ज्या मराठी विश्वकोश प्रकल्पाची आपण माहिती घेत आहोत आणि हा प्रकल्प मराठी विश्वकोश हा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीनं राबवला जातो. या मंडळाची नोंद देखील याच खंडामध्ये आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ याही नोंदीचा समावेश या खंडात होतो आणि या दोन्ही नोंदी निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष राघव जाधव सर यांनी लिहिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनानं ज्या संस्था निर्माण केल्या त्या सर्व संस्थांची, उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ, अशा संस्थांची माहिती या खंडामध्ये नोंद स्वरूपात आलेली आहे. विशेषतः विज्ञानामधल्या सुद्धा महत्वाच्या मूल कण, मूलद्रव्य या विज्ञानविषयक महत्वपूर्ण नोंदी आहेत. मानवशास्त्र, मानसशास्त्र या शास्त्रांचा परिचय देणाऱ्या नोंदी आहेत. आता खुद्द तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी लिहिलेली मुहूर्तशास्त्र ही नोंद देखील या खंडात आहे. किंवा मुंबई या शहराची ओळख करून देणारी किंवा मुंबई विद्यापीठ अशा महत्वपूर्ण नोंदी देखील या खंडात आहेत. मराठीमध्येच नव्हे तर जगभरामध्ये मुद्रण हा विषय फार महत्वाचा आहे, तर मुद्रण ही दीर्घ नोंद देखील या खंडामध्ये आहे. त्यामुळं 13वा खंड हा सर्वांसाठीच, म्हणजे अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचकांदृष्टीनं सुद्धा महत्वाचा आहे.
1: सर, आता आपण काही शब्दांविषयी सांगितलं, परंतु 13व्या या ज्या खंडामध्ये चरित्रात्मक नोंदी कोणत्या आहेत? म वरून सुरुवात होणार आहे.
2: मला सांगायला आवडेल की मराठी साहित्यातील जे दिग्गज व्यक्तिमत्व होती, उदाहरणार्थ ग दी माडगुळकर असतील, व्यंकटेश माडगुळकर किंवा शरदचंद्र मुक्तिबोध, गजानन मुक्तिबोध या साहित्यिक बंधूंवरच्या नोंदी याच खंडात आहेत. त्याचबरोबर इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर ही मूळ नोंद इंग्रजीतून लोखंडवाला शमून यांनी लिहिलेली आहे आणि या नोंदीचं मेपुम रेगे यांनी मराठी भाषांतर केलं, जे या खंडात उपलब्ध आहे. त्याशिवाय महावीर वर्धमान ही नोंद देखील याच खंडात आहे. अशाच पद्धतीने

0: शास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या सुद्धा नोंदी या खंडात आहेत.
1: सर, हे झालं आता 13व्या खंडाविषयी. आता 14वा खंड याविषयी देखील आपण माहिती आम्हाला या भागात देणार आहात. तर 14व्या खंडाचं स्वरूप कसं आहे आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला काय सांगाल?
0: खंड 14 मध्ये सुमारे 845 नोंदी आहेत आणि एकूण 1307 पृष्ठांचा हा खंड आहे, ज्याच्यामध्ये 58 चित्रपत्र आहेत. हा खंड 1989 साली प्रकाशित झाला आणि या खंडामध्ये य आणि र या वर्णाक्षरांच्या नोंदीचा समावेश होतो. मला सांगायला आवडेल की ज्या आकाशवाणी माध्यमातून आपण हा संवाद साधतो आहोत त्यासंबंधी रेडिओ संदेशवहन प्रणाली, त्याचबरोबर रेडिओ तरंग प्रसारण, रेडिओ रसायनशास्त्र आणि रेडिओ प्रेषण अशा नोंदींचा, म्हणजे रेडिओ संबंधी 10 नोंदी याच 14व्या खंडात आहेत. शिवाय युरोप, राष्ट्र, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय औद्योगिक विकास निगम, राष्ट्रीय सेवा योजना अशा महत्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत आणि त्यामुळं या खंडाचा उपयोग स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होतोच, शिवाय इतर अभ्यासकांच्या दृष्टीनेही या नोंदी महत्वाच्या आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे रंगभूमी ही दीर्घ नोंद या खंडात आहे आणि ज्या नोंदीमध्ये भारतीय तसेच जागतिक रंगभूमीचे स्वरूप आपल्याला लक्षात येते.
1: सर, 14व्या खंडामध्ये य यंग एडवर्ड आपण मघाशी म्हणालात, तर य पासून ते र पर्यंत बऱ्याच नोंदी आहेत. आता 15व्या बद्दल आम्हाला काय सांगाल आपण? जसं म्हणजे याचं प्रकाशन वर्ष नेमकं कोणतं होतं किंवा हे जे 15वा विश्वकोशाचा खंड आहे याच्यामध्ये कोणती नोंद संख्या, म्हणजे आवर्जून आपण जिचा उल्लेख कराल अशी कोणती आहे?
0: 15व्या खंडात एकूण 898 नोंदी आहे आणि रेल्वे ते वाद्य व वाद्य वर्गीकरण असं या खंडाचं स्वरूप आहे आणि हा खंड 1995 साली प्रकाशित झाला. या ठिकाणी मला एक नमूद करायला हवं की खंड 1 ते 15 चे प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं नाव आहे आणि तेच प्रारंभपासून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. या 15व्या खंडाचं संपादन पूर्ण होऊन त्याच्या मुद्रणाचे काम प्रगतीपथावर असताना 27 मे 1994 रोजी शास्त्रीजींचं निधन झालं आणि शास्त्रीजींच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष म्हणून मेपुम रेगे यांची नेमणूक झाली. रेगे सरांच्या काळात, म्हणजे 1995 साली हा खंड प्रकाशित झाला, तरी देखील रेगे सरांनी प्रस्तुत खंडाचं संपादन तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली झाले असल्याने त्यांचंच नाव प्रमुख संपादक म्हणून या खंडाला छापलेलं आहे. आता या खंडांच्या नोंदीबद्दल जर म्हटलं तर र, ल आणि व या वर्णाक्षरांच्या नोंदी प्रामुख्याने या खंडात आहेत. त्यामुळं रेल्वे, रोग, लवंग, लावणी, लेझिम, लोणची व चटण्या, त्याचबरोबर लोकसाहित्य विषयक नोंदीमध्ये लोकदैवते, लोकनाट्य, लोकनृत्य अशा महत्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत. खरं तर या नोंदींचं लेखन हे त्या क्षेत्रातील मान्यवर अभ्यासकांनी केलेलं असतं.
1: उदाहरणार्थ
0: लोककथा आणि लोककला या नोंदींचं लेखन तारा भवाळकर यांनी केलेलं आहे. त्यामुळं लोकशाही, लोकशाही समाजवाद तसेच लोखंड व पोलाद उद्योग अशा काही नोंदी ज्या अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी उपयुक्त ठरतील अशा नोंदी देखील या खंडात आहेत. आता मला आणखी सांगायला विशेष वाटतं ते म्हणजे वात्रटीका ही साहित्य प्रकारविषयक नोंद याच खंडात आहे. त्याचबरोबर वाङ्मय चौर्य ही महत्वपूर्ण नोंद एसडी इनामदार यांनी लिहिलेली आहे. इनामदार सर हे विश्वकोश कार्यालयात संपादकीय विभागातच कार्यरत होते. या नोंदीत त्यांनी भाषांतर, रुपांतर, वाङ्मयावरील प्रभाव या मुद्द्यांच्या आधारे वाङ्मय चौर्य म्हणजे नेमकं काय आणि ते कसं घडून येतं या नोंदीत त्यांनी विशद केलेलं आहे. त्यामुळं अशा काही वेगळ्या बाजूनं विचार करणाऱ्या नोंदी खंड 15 मध्ये आहेत.
1: सर, आता 13 ते 15 या खंडांविषयी आम्ही जाणून घेतलं. आता 13 ते 15 या खंडांचा संदर्भ साधन म्हणून उपयोग कोणाकोणाला होतो? म्हणजे जसं रंगभूमी आपण बोललात, लावणी वगैरे, तर मग त्याचा अभ्यास करणाऱ्या लोकांना आणि त्या व्यतिरिक्त कोणाला होतो?
0: मुळात आपल्या मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व

चे संग्राहक असं असल्यामुळं सर्वच अभ्यासकांसाठी मराठी विश्वकोशाचे खंड आणि त्यातल्या नोंदी महत्वपूर्ण आहेत. परंतु भाषा व साहित्याचे जे अभ्यासक आहेत किंवा विद्यार्थी आहेत या वर्गाला 13 ते 15 हे 3 खंड महत्वपूर्ण संदर्भ साहित्य म्हणून उपयुक्त आहेत. कारण यामध्येच रंगभूमी, रंगमंच, रससिद्धांत, लोकसाहित्य विषयक, वाङ्मय इतिहास, वाङ्मय प्रकार, वर्णविचार अशा नोंदींबरोबरच लेखकांच्या चरित्र नोंदी, जगभरातील भाषा व साहित्यविषयक नोंदी अभ्यासाला मिळतात. त्यामुळं 13 ते 15 या खंडाची मागणी वाङ्मय अभ्यासकांकडून मोठ्या प्रमाणात असते. शिवाय राजकीय पक्ष, राजेशाही, राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रगीत, शिवाय लोकशाही, वर्णव्यवस्था या

0: राष्ट्रगीत शिवाय लोकशाही वर्णव्यवस्था या संकल्पनांना जोडून अनुषंगिक नोंदी ज्या आहेत त्याही याच खंडात प्रामुख्याने येतात. त्यामुळं सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या दृष्टीनेही हे तीन खंड अत्यंत महत्वाचे संदर्भ पुरवतात.
1: सर, 13 ते 15 खंडांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण किंवा वाचनीय अशी काही नोंदी असतील तर त्याविषयी थोडक्यात सांगा.
0: खरं तर सर्वच नोंदी या वाचनीय आणि आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या असतात. तरी देखील काही नोंदीचा विचार करता येईल. जसं की रेल्वे ही दीर्घ नोंद सुमारे 32 पानांची आहे.
1: मस्तच.
0: विश्वकोशाच्या परिभाषेत ज्याला व्याप्तिलेख असे म्हणतात या नोंदीला, या नोंदीत रेल्वे संबंधित तांत्रिक माहिती तर आहेच, शिवाय रेल्वे या शब्दाला जोडून येणारा मराठीतला शब्द व्यवहार, तसेच जगभरातील वाहतूक व्यवस्थेतील रेल्वेचे स्थान, भारतीय रेल्वेबाबतची संपूर्ण तपशीलवार माहिती या नोंदीत आहे. मूलद्रव्य ही अशीच दीर्घ नोंद आहे. वनस्पती, रोग अशा काही वाचनीय नोंदी आहेत. लोणी या नोंदीत लोणी बनवण्याची प्रक्रिया तसेच गुणधर्म त्याचे आयुर्वेदीय वर्णन तर दिले आहेच, परंतु लोणी महाग असल्याने पावाला लावण्यासाठी मार्गारीन हा लोण्यासारखा स्वाद व चव असलेला तसेच संघटन व पोषण मूल्य यात लोण्याशी साम्य असलेला वसायुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत आहे. अशी विषयाशी संबंधित अधिकची माहिती देऊन नोंद परिपूर्ण केली जाते. त्यामुळं लेखनातील विश्वासार्हता आणि परिपूर्ण माहितीमुळं मराठी विश्वकोशाचे सर्वच खंड वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेत.
1: नक्कीच.
0: आणि मला सांगायला शेवटी असं वाटतं की माहितीचा विस्फोट झालेल्या सध्याच्या युगात मराठी विश्वकोशाचं महत्व यामुळेच कायम टिकून आहे.
1: नक्कीच सर. डॉक्टर दत्तात्रय घोलप सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोशाचे खंड 13 ते 15 याविषयी आम्हाला विस्तृत माहिती सांगितली. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अपेक्षा, अभिप्राय यांचा आम्ही नक्की विचार करू तेव्हा आमच्याशी या ईमेलवर आपण संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. Thank you.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता एडव्हान्स आयुर्वेदा यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
1: टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस असं ऐकून ऐकून आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे, पण सध्या टाईप 3 डायबिटीस म्हणून सुद्धा एक प्रकार आलेला आहे, तर तो नेमका काय आहे आणि या डायबिटीसच्या साठी एक होमा आयआर टेस्ट केली जाते, तर ती टेस्ट नेमकी कशासाठी आहे याबद्दल आज आम्हाला सांगा.
3: कसं आहे की मेंदूचा डायबिटीस ज्याला आपण म्हणतो, बऱ्याच जणांना एकदम नवीन कन्सेप्ट वाटेला, पण याला मेंदूचा डायबिटीस असं म्हटलं जातं. परंतु आता म्हणजे जेव्हा म्हणजे म्हणतो ना नवीन रिसर्च आले, त्याच्यामध्ये लक्षात आलं की डायबिटीसचे जे अनेक कॉम्प्लिकेशन्स होत आहेत, म्हणजे मग ते काय म्हणतो की रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळेच होतात, म्हणजे पॅन्टो रेटायनोपॅथी असेल, न्युरोपॅथी असेल, किडनी फेल्युअर असेल, हे जसं हायपर म्हणजे ग्लायसिमियामुळे होतं तसंच इन्सुलिनचं प्रमाण सुद्धा जास्त वाढलेलं असतं. मग त्याच्यामुळे हे जेव्हा हायपर इन्सुलिनिमिया होतो तो ब्रेनवर अटॅक करतो, म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण जर का

0: प्रमाणात वाढलं तर इन्सुलिन काय करत असतं, ब्रेनमध्ये डोपामिन नावाचा हॉर्मोन जो आहे ना त्याचं सिक्रिशन वाढवायचं काम करत असतं. आता हा डोपामिन हॅपी हॉर्मोन सुद्धा त्याला म्हणलं जातं. पण एखाद्या गोष्टीचं प्रमाणापेक्षा जास्ती वाढलं, त्याला तुम्ही प्रमाणापेक्षा जास्ती ऍक्टिव्हेट केलं, अति काम करायला लावलं, तर हळूहळू हे म्हणजे डोपामिन तयार करणारे जे काही सेल्स आहेत ते डेड व्हायला लागतात आणि त्याच्यातून डोपामिनचं प्रमाण काय व्हायला लागतं, कमी व्हायला लागतं.
1: मग
0: डोपामिनचं प्रमाण कमी व्हायला लागलं की प्रायमरी लेवलला डोपामिन हा हॅपी हॉर्मोन असल्यामुळे डिप्रेशन यायला सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर जर का डोपामिन आणखीन कमी झालं तर डोपामिन कमी झाल्यावर होणारा आजार म्हणलं तर पार्किन्सन्स. कारण तुमच्या नर्वचे जे सिग्नल वाहून नेण्याचं काम जे आहे तर ते डोपामिन नावाचं हॉर्मोन करत असतो. हल्ली कसं व्हायला लागलं की एक्सेस इन्सुलिन झाल्यामुळे म्हणजे हे डोपामिन कमी व्हायला लागलं आणि हे डोपामिनचं प्रमाणापेक्षा कमी झालं तर त्याच्यातून काय होतो, पार्किन्सन सारखा आजार होतो. मग त्याला अनुवंशिकता नसेल तरी सुद्धा.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 21 जून रोजी सोलापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 21 जून रोजी सोलापूर इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 10 25.
0: कसं आहे की म्हणजे जसं मी तुम्हाला आताच सांगितलं की अनेक जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते शुगरमुळेच नाही आहेत तर ते इन्सुलिनमुळे सुद्धा आहेत. मग इन्सुलिनचं प्रमाण जास्ती झालं तर अनेक कॉम्प्लिकेशन्स येणार आहेत. मग डायबिटीसमध्ये तुम्हाला फ्युचर कॉम्प्लिकेशन्स होणार आहेत, नाही होणार आहेत, काय आहे हे जर का तुम्हाला टेस्ट करायचं असेल तर मग त्याच्यासाठी त्यांनी होमा आय आर टेस्ट आणली. मग ही होमा आय आर टेस्ट म्हणजे शेवटी परत काय आहे तर तुमचं इन्सुलिन म्हणजे बघायचं, फास्टिंग इन्सुलिन किती आहे, त्यानंतर तुमची फास्टिंग शुगर बघायची, ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याला 405 भागायचं. आणि ती जर का साधारण 1 आली तर मग इन्सुलिन रेझिस्टन्स तुमच्या शरीरामध्ये नाहीये. ती जर का साधारण 1.5 पुढे जायला लागली तर मग तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स तयार झालाय आणि तुम्ही डायबिटीकडे चाललेला आहात. आणि ते टीच जर का 2.5 पुढे जर का गेली तर मात्र तुमच्या शरीरामध्ये प्रचंड इन्सुलिन रेझिस्टन्स आहे आणि त्या इन्सुलिन रेझिस्टन्समुळे तुमच्या रक्तवाहिन्या खराब होणार आहेत किंवा म्हणजे म्हणतो ना की इतर जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते सगळेच त्यांनी क्रिएट होणार आहेत. मग त्यामध्ये मी जसं तुम्हाला टाईप 3 डायबिटीस सांगितलं, ब्रेनचा प्रॉब्लेम आहे किंवा रेटायनोपॅथी आहे, न्यूरोपॅथी आहे, हार्ट अटॅक आहे किंवा मग किडनी फेल्युअर आहे, हे सगळेच गोष्टी होण्याची शक्यता आहे. मग त्यामुळे बऱ्याच वेळेला कसं होतं की मग बाबा ही होमा आयआर टेस्ट नुसती डायबिटीसवाल्यांनीच करायची का, तर असं नाही. अनेक जणांमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स आहे आजकाल, तर त्याच्यामुळे कधी कधी तुम्हाला डायबिटिक नसतो परंतु तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स प्रचंड प्रमाणात असू शकतो. फक्त डायबिटीसमुळे पायाला जळजळ झाली तर त्याला डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणणार आणि शुगर नसती फाडलेली तर नॉन डायबिटिक न्यूरोपॅथी होईल. बाकी दुसरं काहीच नाही, पण सिमटम सेम, प्रॉब्लेम सेम आणि सगळं सेम असतं त्याच्यामध्ये. त्यामुळे डायबिटीसमध्ये जर का फ्युचर कॉम्प्लिकेशन टाळायचे असतील तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 21 जून रोजी सोलापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 21 जून रोजी सोलापूर इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 10 25. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेदा यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात.
3: आत्मा सोलापूर, महादेश फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि विजयराज केशर आंबा फार्म सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आंबा कार्यशाळा. आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन श्री विजयकुमार बरबडे यांनी केलंय. रविवारी 14 जून रोजी सकाळी 4:30 ते 4:30 वाजेपर्यंत. स्थळ श्री कल्याणी फार्म सोलापूर, विजापूर रोड, सोरेगाव.
2: श्रोते हो, आता भावधारा हा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम. सुरुवातीला आपण ऐकूयात प्रवीण दवणी यांची रचना. सुमन कल्याणपुरी यांच्या स्वरामध्ये संगीत आहे श्रांक नील यांचं.

0: प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। श्रोते हो तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।
1: तेव्हा ऐकायला विसरू नका सोलापूरची नाट्यगाथा सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।

शांक नीले यांनी संगीतबद्ध केलेली मंगेश पाडगावकर यांची रचना आता आपण ऐकलीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात. आता आपण ऐकणार आहोत अनिल कांबळे यांची रचना. सुरेश वाडकर आणि आरती अंकलेकर टिकेकर यांच्या स्वरात. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे ठीक 8 वाजतायत. आता समाचार प्रभात आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: केअर सेंटर यांच्या ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमात मी अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. सोलापुरातील सुप्रसिद्ध एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन अर्थात मणका रोगतज्ञ डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांचं ऑर्थोस्पाइन केअर अँड टायनी ग्लँड क्लिनिक दत्त चौकातल्या टोळाच्या बोळात आहे. हॉस्पिटलचा मोबाईल क्रमांक आहे 78 87 73 54 82. आजचा आपला विषय आहे हाडांचा ठिसूळपणा. या कार्यक्रमाचा आज दुसरा भाग ऐकूया. चला तर आपण भेटूया एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन अर्थात मणका रोग तज्ञ डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांना.
1: डॉक्टर साठे सर नमस्कार.
2: नमस्कार
0: डॉक्टर. सध्या आपण हाडाचा ठिसूळपणा किती असतो त्याची चाचणी कशी केली जाते आणि तो किती असावा याबद्दल बोलत होतो.
1: म्हणजे तो साधारण किती असला पाहिजे पण स्कोर,
2: तो जितका स्कोर पॉझिटिव्ह मध्ये असेल किंवा शून्य असेल तर तो चांगला, पण जर तो निगेटिव्ह मध्ये जायला लागला, जितका जास्ती निगेटिव्ह तो तितका खराब. एस्पेशली -2.5 ह्याच्या खाली गेलात तर फ्रॅक्चरचा धोका खूप जास्त प्रमाणात वाढतो. त्यामुळे जर आपला टी स्कोर कमी होताना आपल्याला आढळला तर आपण वेळेत जागे होऊ शकतो आणि हाडांची घनता वाढवण्यासाठीची औषधं इंजेक्शन गोळ्या या सगळ्या आधीच चालू करू शकतो, जेणेकरून हे फ्रॅक्चर कधी होणारच नाही.
1: पण आता समजा असा जर हाडाचा ठिसूळपणा असेल किंवा एखादं विशिष्ट वय 60-70 असेल तर कोणत्या कोणत्या प्रकारचे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते?
2: तर ह्यात नेक ऑफ फिमर फ्रॅक्चर म्हणजे खुब्याच्या सांध्याचं फ्रॅक्चर आणि मणक्यांचं फ्रॅक्चर हे दोन कॉमनली होणारी फ्रॅक्चर आहेत. जेव्हा आपण रिपोर्ट बघतो त्याच्यात काही रिपोर्टमध्ये आपल्याला रिस्क असेसमेंट पण करता येते की बाबा ह्या आणि ह्या व्यक्तीला पुढच्या 5 वर्षात फ्रॅक्चर होण्याचा धोका इतका टक्के आहे असं आपल्याला आधी प्रेडिक्ट करता येतं आणि त्याच्यावर आपल्याला ऍक्शन घेता येते.
1: खरंच
2: तर मणक्याचे फ्रॅक्चर हे खूप कॉमनली आढळतं. आता एस्पेशली तुम्ही ऐकलं असेल की हे म्हातारे झालेत वाकलेत, तर हे वागतात कशामुळे लोक किंवा पाठ दुखते म्हणून आजी आजोबा झोपून
1: असतात. पाहतो
2: अशा आपण बऱ्याच घरांमध्ये आजी आजोबाचे झोपून राहिलेले असतात कारण बिचाऱ्यांना दुखत असतं,
1: खरे
2: वाकलेले असतात. तर ह्या सगळ्यांच्या मागे कारण हे ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर आहे. जसे जसं हे फ्रॅक्चर होत जातं तसे तसे व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे मणक्याची हाईट कमी कमी होत जाते. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की जेव्हा म्हातारे होतात खूप लोक त्यांची उंची कमी झाल्यासारखी वाटते आणि ते पुढे वाकल्यासारखे वाटतात. तर त्याच्या मागे हे ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर हे कारण असतं.
0: श्रोते हो, आपल्यालाही हाडाचा ठिसूळपणा कमी असेल असं वाटत असेल तर आपण लवकरात लवकर साठेज ऑर्थोस्पाइन केअर सेंटरला भेट देऊ शकता आणि डॉक्टर अश्विन साठे यांचं मार्गदर्शनही घेऊ शकता. डॉक्टरांचं हॉस्पिटल दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82 7887735482. डॉक्टर आता हे सांगा की हाडांचा ठिसूळपणा कमी झालेला आहे याची लक्षणं काय दिसतात?
2: तर लक्षणं म्हणजे जर पेशंट पुढे वाकायला लागले किंवा त्यांना पाठदुखीचा त्रास बऱ्याच प्रमाणात व्हायला लागला, म्हणजे असं कुठे ऍक्सिडेंट झाला नाहीये कुठे पडले नाहीये तरी खूप पाठ दुखतीये,
1: बरं
2: अशा सगळ्या लक्षणांमध्ये किंवा अगदी ट्रिव्हियल ट्रॉमा म्हणजे घरात थोडेसे स्लिप झालेत किंवा जस्ट बसले बाथरूममध्ये चालता चालता एकदम तोल गेला बसले, फार मारा नाही लागला पण बसले असं जे म्हणतो आपण, त्या प्रकारच्या ट्रॉमामध्ये म्हणजे तो ट्रॉमा पण नाहीच म्हणू शकत पण अगदी छोट्याशा ट्रिव्हियल ट्रॉमामध्ये हे असे प्रकारचे फ्रॅक्चर होतात.
1: बर.
2: आणि ट्रॉमाच्या एनर्जीपेक्षा हाडांचा ठिसूळपणा किंवा हाडं कमकुवत असणे हे त्याच्या मागचं कारण असतं आणि मग पाठदुखीचा त्रास पेशंट्सना चालू होतो एस्पेशली म्हाताऱ्या आजी आजोबा लोकांना.
1: खरंच आहे. पण आता सांगितल्याप्रमाणे हाडाचा ठिसूळपणा जर आपल्याला कमी आढळला तर केवळ गोळ्या औषधं इंजेक्शननी तो आपल्याला नॉर्मल करता येऊ शकतो का?
2: हो, ऑलमोस्ट मॅक्सिमम नंबर ऑफ पेशंट्स मध्ये जर आपण आधीच डिटेक्ट केलं की बाबा आपल्याला फ्रॅक्चरचा धोका आहे आणि त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह उपचार घेणे आपण हे चालू केले तर आपण हा नक्कीच ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर प्रिव्हेंट करू शकतो किंवा होऊ नये याची काळजी घेऊ शकतो. आता त्यासाठी काही इंजेक्शन असतात, काही कॅल्शियम व्हिटॅमिन डीच्या गोळ्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतात तर त्या आपण देतो आणि असा प्रयत्न करतो की हे फ्रॅक्चर होऊच नये. आणि जर झालं तर मग त्याचेही आता अनेक उपचार पद्धती ऍडव्हान्स आलेले आहेत.
1: बरोबर.
0: डॉक्टर, याविषयीची अधिक माहिती आपण या नंतरच्या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत. ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: साठेज ऑर्थो स्पाइन केअर सेंटर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात. आता ऐकूया दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
3: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटीसह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण विविध नेकलेस विषयी माहिती घेत आहोत. खरं तर सोन्याचे नेकलेस हा भरपूर वैविध्य असलेला आकर्षक सुवर्ण अलंकार आणि भारतातला विविध भागात प्रत्येक राज्यात असा वेगळा नेकलेस प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. पूना गाडगीळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर आज आपल्याला अशाच काही खास नेकलेसची माहिती देणार आहेत. मोडकसर नमस्कार.
5: नमस्कार
2: मोडकसर. एक खास नेकलेस म्हणजे कलकत्ती नेकलेस असं आम्ही ऐकलंय, तर तो कसा असतो, त्यात पेंडंट असतं का, कोणते कारागीर कलकत्ती नेकलेस बनवतात याची माहिती ऐकायची आम्हाला उत्सुकता आहे.
6: कलकत्ती नेकलेसमध्ये जनरली एक सिंगल पट्टी म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एक झालर नेकलेस येतो कलकत्ती नेकलेस.
2: बरोबर.
6: आपण एक झालर नेकलेसचा ऑलरेडी प्रकार बघितलाय, तर त्या याच्यामध्ये एक सलग पट्टी असते, त्या पट्टीच्या खाली छोटे मोठे वेगवेगळ्या प्रकारचे लटकनचे असे आकार लावलेले असतात आणि पेंडंटच्या ऐवजी तिथे झालर दिलेली असते, म्हणजे कमी लेंथ टू जास्त लेंथ आणि परत जास्त लेंथ टू कमी लेंथ असं ते लटकन केलेले जे ती झालर, पण ते झालर कम पेंडंट होतं आणि जनरली हे कलकत्त्याहून बनून येतं म्हणून त्याला कलकत्ती म्हटलं जातं आणि ती त्यांची खासियत आहे, कलकत्त्याची ही खासियत आहे या नेकलेसची. आणि याच्यामध्ये पण सिंगल पट्टीमध्ये पण नेकलेस येतं खाली झालर न लावता.
2: बरोबर.
6: पण याच्यात सगळ्यात जनरली येलो फिनिश नसतं, रेड फिनिश असतं कलकत्ती नेकलेसमध्ये आणि त्याला जी पेंडंट लावली जातात झालर लावायच्या ऐवजी, मी जे सिंगल पट्टीचं नेकलेस म्हणतोय त्याला झालर नसते, मग पेंडंट लावलं जातं त्याला. तर ते पेंडंट असतं ते परत फुगीर आकाराचं असतं आणि त्या पेंडंटला वेगवेगळे आकार दिलेले असतात, कुहिरीचे दिलेले असतात किंवा आपल्या देवळाच्या वरचे जसे मखर असतात त्याचे, म्हणजे उलट्या बाजूचं मखर म्हणजे खाली टोक आणि वरती ब्रॉड आकार अशी मखराच्या टाईपची पेंडंट केलेली असतात, ते जरा लांबीला जास्त केलेलं असतं, लॉंग पेंडंट केलेलं असतं. आणि मागे जे तुम्ही नेकचेन लावू शकता सोन्याची किंवा गोंडा लावू शकता, गोंडा लावलात तर त्याचं वजन वाढणं किंमत वाढणं हा राहत नाही, पण नेकचेन लावली तर वजन वाढतं. जे आपण कलकत्ती नेकलेस म्हणतोय झालरवालं त्याचं साधारणपणे वजन 20 ग्रॅम पासून 30 ग्रॅम पर्यंत येतं, कारण ते छोटे छोटे आणि पोकळ असतं आणि मजुरी साधारणपणे 13-15% असते. आणि सिंगल डिझाईन पट्टीचं जे फुगीर आकाराच्या पेंडंटचं म्हणतोय मी नेकलेस, ते पण जर विचार केला तर 20 ग्रॅम पर्यंत बसतं आणि त्याची मजुरी साधारण 14-16%
2: बरोबर. भारतातल्या विविध परंपरा आपल्याला या दागिन्यांमध्ये दिसतात. सर, टेम्पल ज्वेलरी आपण जी म्हणतो तर याविषयी आम्हाला ह्याच्याशी रिलेटेड सांगा माहिती.
6: काय कलकत्ती म्हटलं की टेम्पल आलंच, कारण की टेम्पल ज्वेलरी ही जास्त करून कलकत्त्यावरून बनून येते. टेम्पल ज्वेलरीमध्ये काय आहे, आपले देवदेवतांचे आकार म्हणजे त्यांच्या मूर्तींचे फिगर्स किंवा आपले जी देवळं आहेत त्यातले जे विविध खांब किंवा छतावरती जे नक्षीकाम केलेलं असतं ते नक्षीकाम असलेलं असतं आणि जनरली टेम्पल ज्वेलरी ही हेवी असते, वजनाला जास्त असते, कारण त्याच्यामध्ये रुंदीला जास्त असते, वजनाला जास्त असते आणि बल्की दिसते थोडीशी आणि त्याची वजन जर तुम्ही म्हणाल तर 60 ग्रॅम 80 ग्रॅम अशी असतात आणि मजुरी म्हणाल तर 22-25% सुद्धा मजुरी जाते, कारण त्यामध्ये खूप काम केलेलं असतं, बारीक काम केलेलं असतं, कलाकुसर खूप असते
2: नक्कीच, पण त्याचा एलिगन्स पण वेगळा असतो.
6: हो, आणि ते दोन्ही येलो आणि रेड फिनिश मध्ये दोन्ही फिनिश मध्ये मिळतं.
2: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आम्हाला कलकत्ती नेकलेस या वेगळ्या प्रकाराची माहिती दिलीत, त्यातल्या पेंडंटचे प्रकार सांगितलेत, त्याचप्रमाणे टेम्पल ज्वेलरीचीही रंजक अशी माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.

0: धन्यवाद।
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव।
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात। श्रोते हो, रिकामी वर्ग आज शांत आहेत, पण उद्या मात्र आहे 15 जून। उद्यापासून सगळ्या शाळा पुन्हा गजबजतील। नव्या कपड्यांची मजा, मित्रांच्या भेटीचा आनंद घेऊन नवीन वर्ग, नवीन वर्ग शिक्षक आणि नवीन पाठ्यपुस्तकं, या सगळ्यासाठी आमचे बालदोस्त अगदी एक्साइटेड आहेत, हो ना। आणि अगदी सगळ्या शाळांनी देखील प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी केलेली आहे।

मंगेश पाडगावकर यांचं बालगीत आता आपण ऐकलं, रचना योगेश खडीकर आणि क्षमा खळे यांच्या स्वरामध्ये. आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे 8:30 झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताची आज पाकिस्तानशी लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. डेहराडून इथल्या IMA अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती

नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. संचलनामध्ये 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्रांच्या प्रशिक्षणार्थींचंही अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील नीस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी त्यांची चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. नीस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल असं स्लोवाकियातील भारताच्या राजदूत अपूर्वा श्रीवास्तव यांनी ब्रास्तिलावा इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारनं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची 30 जूनपासून नवे भूदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या ते व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान भूदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले धीरज सेठ यांची 1986 आर्म्ड कोअरमध्ये नियुक्ती झाली होती. जवळपास 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध महत्वाच्या कमांड आणि धोरणात्मक पदांवर काम केलं आहे. साऊथ वेस्टर्न कमांड आणि सदर्न कमांडचं नेतृत्व करण्याचाही त्यांना मान मिळाला आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVSनं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्राअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यरत राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील -129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि CSIRनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्रं निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठी आज एक करार केला जाईल आणि त्यानंतर लगेचच मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून वाहतूक सर्वांसाठी खुली केली जाईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे म्हटलं आहे. त्याचवेळी हा करार अपेक्षेप्रमाणे झाला नाही तर नवीन हल्ले करण्याचा इशाराही त्यांनी कायम ठेवला. इराणचा अणुकार्यक्रम प्रभावीपणे निष्प्रभ करण्यात आला असून नंतरच्या टप्प्यावर उर्वरित अणुसाठ्याची विल्हेवाट लावली जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता

असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार समोरील बाजूकडून दिसून येणाऱ्या विसंगतीमुळे या प्रक्रियेबाबत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन बघाई यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून आयुष मंत्रालयानं मोरारजी

0: भाग म्हणून आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग आणि हबिल्ड यांच्या सहकार्यानं आज एका महत्वपूर्ण जागतिक ऑनलाईन योग कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सकाळी 6:15 या वेळेत झालेल्या या ऑनलाईन योग कार्यक्रमात 130 अधिक देशातील लोकांचा सहभाग होता. आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. जागतिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. रक्तदान केलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात गरजू व्यक्तीला नवजीवन देण्याची ताकद असते असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये जाधव यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसंख्याशास्त्रीय बदलांवरील समितीला सीमावर्ती जिल्ह्यातील लोकसंख्या रचनेबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. ते काल या समितीच्या बैठकीत बोलत होते. अवैध स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या बदलांची पाहणी करण्यासाठी सीमावर्ती भाग महानगर तसंच औद्योगिक शहरांना भेट देण्यासही गृहमंत्र्यांनी सांगितलं. आसाममधील जोरहाट इथं काल सकाळी झालेल्या AN-32 विमान अपघातात 5 जवानांना प्राण गमवावे लागल्याबद्दल भारतीय वायुदलानं शोक व्यक्त केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे वायुदलानं दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेन शर्मा, अग्निवीर वायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीर वायू दानिश आलम यांना वीरमरण आलं आहे. या कठीण प्रसंगी या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठींशी आपण खंबीरपणे उभं असल्याचं हवाई दलानं म्हटलं आहे. तत्पूर्वी नियमित उड्डाणाच्या वेळी भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाचा काल सकाळी लँडिंग दरम्यान अपघात झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करून मृत जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आज बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन इथं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामन्यानं आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 सुरू होईल. दोन्ही संघांमधील यापूर्वीच्या 16 सामन्यांपैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. अन्य सामन्यात स्पर्धेत पदार्पण करणारा नेदरलँड्स आणि बांगलादेश यांच्यात लढत होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 सुरू होईल. दरम्यान वेस्ट इंडिजनं काल गतविजेत्या न्यूझीलंडचा 7 राखून पराभव केला तर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा 65 पराभव करून आपल्या T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. स्पर्धेतील अंतिम सामना पुढील महिन्याच्या 5 लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज रहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताची आज पाकिस्तानशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ज्ञान आणि मनोरंजनाची राणी सोलापूर आकाशवाणी आपण ऐकत आहोत FM 103.4 MHz. सध्या सकाळचे 8:40 झाली आहेत. आज 14 जून जागतिक रक्तदान दिन. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे 1997 पासून 14 जून हा दिवस रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांची गरज याविषयी जागरूकता निर्माण करणं आणि नियमित रक्तदात्यांचे आभार मानणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. श्रोतेहो, जागतिक रक्तदाता दिन 2026 संकल्पना आहे. मानवतेचा एक थेंब रक्तदान करा आणि जीवन वाचवा अशी आहे. म्हणजेच वन ड्रॉप ऑफ ह्युमॅनिटी गिव्ह ब्लड अँड सेव्ह लाईव्स. आणि ही मोहीम यावर जोर देते की प्रत्येक रक्तदान हे केवळ वैयक्तिक वैद्यकीय कृती नाहीये,

0: उत्तरा केळकर यांच्या स्वरात जगदीश खेबोडकर यांची रचना आता आपण ऐकली. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. श्रोतेहो, रक्तदान हे श्रेष्ठ दान असं म्हणतात, कारण एका दानानं तीन जीव वाचतात. तुमच्या एका युनिटमध्ये म्हणजे 350 मिली रक्तापासून लाल रक्तपेशी, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स वेगळ्या करून 3 वेगवेगळ्या रुग्णांचे प्राण वाचवता येऊ शकतात.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
0: तेव्हा तेव्हा ऐकायला विसरू नका. आज रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर करत असतात राजेंद्र कुमार कांबळे. श्रुतीहो, आज आद्य मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा आहे स्मृती दिन. तेव्हा गोविंद बल्लाळ देवल यांचंच पद आपण ऐकूयात. मृच्छक ठीक या नाटकातलं गायलंय पंडित जितेंद्र अभिषेक यांनी.

श्रोतेहो, गोविंद बल्लाळ देवल यांनी वेगवेगळ्या विषयांवर नाटकं लिहिली. दुर्गा, मृच्छकटिक, झुंजारराव, शापसंभ्रम, संगीत शारदा आणि संशय गल्लोळ. श्रोतेहो, त्यापैकी मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशय गल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचं स्थान आहे.

0: गोविंद बल्लाळ देवल यांचं पद आता आपण ऐकलं वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात. श्रोतेहो, काही दिनविशेषांसह मराठी गाण्यांचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सकाळचे ठीक 9 वाजलेत.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः.
0: आता दिशा भविष्यातील शिक्षणाची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.
5: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा.
6: दिशा भविष्यातील शिक्षणाची.
7: श्रोतेहो नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं. शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक डॉ नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात

0: वर्गात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून.
1: मागील भागात आपण इंजिनिअरिंगच्या जेई आणि सीईटी संदर्भातल्या तयारीच्या बाबत काही माहिती पाहिलेली होती की 11वी आणि 12वीत असताना कुठल्या टप्प्यात कुठल्या अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे. ओव्हरऑल आपण जे सगळं माहिती पाहिली त्याच्यामध्ये एक बेसिक गोष्ट आहे की इंजिनिअरिंगचं फाउंडेशन 11वी 12वी त्याच्यामध्ये तयारी त्या पद्धतीनं करायला हरकत नाही. महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजबद्दलचं आपण काही चर्चा यापूर्वी कदाचित केली असेल. त्याच्यामध्ये सरासरी महाराष्ट्रात जवळपास 372-373 पेक्षाही जास्त कॉलेजेस झाली आहेत आणि त्या सगळ्याची संख्या पाहता दरवर्षी यावर्षीचा आकडा 1,79,000 जागा जवळपास इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरच्या आहेत आणि त्याच्यानुसार आता सध्या इंजिनिअरिंगचे सगळे निकाल लागत आहेत आणि ह्या निकालानुसार ही सगळी ऍडमिशन प्रक्रिया कॅपराऊंडच्या माध्यमातून होत राहील. तशी जसं स्टेट लेवलचे ऍडमिशन आहेत तसं ऑल इंडिया लेवलमध्ये आपण ऍटोनॉमस बद्दल जे बोलत होतो तसे संपूर्ण भारतात 450-500 पेक्षा जास्त ऍटोनॉमस युनिव्हर्सिटीज आहेत, कॉलेजेस आहेत की जे संपूर्ण भारतात ऍडमिशनसाठी तिथे विद्यार्थ्यांना संधी राहते आणि याच्यामध्ये पहिल्या टॉप 50 युनिव्हर्सिटीजमध्ये आपले ऍडमिशन झाले भारतातल्या. तर अशा युनिव्हर्सिटीसाठी एक उत्तम क्रायटेरिया स्टुडंटसाठी की या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन झाल्यानंतर अनेक एनजीओज आहेत, अनेक संस्था आहेत, लगभग जवळपास 115-120 अशा संस्था आहेत की ज्या विद्यार्थ्यांच्या पूर्णपणे त्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलणार आहेत अशा संस्था आहेत. त्याच्यामुळे ऑल इंडियातल्या पहिल्या टॉप 50 कॉलेजचं टार्गेट आपण ठेवलं तर नक्की तुम्हाला पुढच्या 4 वर्षाच्या शैक्षणिक खर्चासाठीचं एक उत्तम नियोजन करता येऊ शकेल. या 450-500 कॉलेजेसबद्दल मी ऑटोनॉमस कॉलेजबद्दल बोललो. तसंच महाराष्ट्र सुद्धा सध्या जवळपास 16-17 ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज आता झालेल्या आहेत आणि याची कॉलेजची त्याची संख्या बघितलं तर तीही जास्त आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या सुद्धा या ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीसाठीची एक पॅरासिटी होते. या सगळ्या ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी मिळून यांची पॅरासिटीची एक्झाम होते आणि ह्या पॅरासिटीच्या एक्झामच्या मार्कवर या ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीचे ऍडमिशन महाराष्ट्रातले होतात. त्याच्यामुळे ही सगळी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत असणं फार गरजेचं आहे की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्णपणे तयारी तशी करता येऊ शकेल. तर हे सगळं प्रिपरेशन करताना कायम हे आपल्याला डोक्यात पाहिजे की मला ऍडमिशन कुठं करायचंय, काय टार्गेट आहे आणि कशा पद्धतीनं मला ती तयारी करणं गरजेचं आहे. नाहीतर फक्त तुम्ही कॉलेज इन्स्टिट्यूट अकॅडमी एवढ्यापुरतं मर्यादित राहाल किंवा फक्त त्या परीक्षा किंवा एखादी स्पेसिफिक एंट्रन्स एक्झाम एवढ्यात मर्यादित राहाल तर हे आता याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला अभ्यास करावा लागेल. कारण ह्याच्यातला दुसरा महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे तुमच्या ब्रँच सिलेक्शनचा. ज्याप्रमाणे तुम्ही ह्या कॉलेजची एक्झामची तयारी करणार आहे त्याप्रमाणे तुमच्या करिअरला पुढे नेणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे महत्वाची आहे तुमची ब्रँच. ब्रँच सिलेक्शन कसं करायचं, काय करायचं याबद्दलही पूर्वी आपण नक्की बोललो असू पण तेही टप्प्याटप्प्यात नंतर आपण डिस्कशन नक्की करणार आहोत. त्यामुळे ब्रँच सिलेक्शनसाठी तुमच्या 11वी 12वीचे सब्जेक्ट फार मॅटर करतील. तुमचं इनेट पोटेन्शियल म्हणजे तुमच्यातली असणारी नैसर्गिक आवड ती त्याच्यात महत्वाची असेल. करिअर ऑपॉर्च्युनिटीज कशामध्ये जास्त आहेत त्या अशा अनेक काही पॅरामीटरच्या माध्यमातून आपण ब्रँच ठरवू शकतो. त्यामुळे एकदा ब्रँच टार्गेट फिक्स झालं, कॉलेज टार्गेट फिक्स झालं की त्याच्या अनुषंगानं तुम्हाला तुमच्या मार्कांचं टार्गेट सेट करता येतं आणि मग 2 वर्ष तशी मेहनत घेऊन तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकाल. या सगळ्याचा अधितार्थ इतकाच आहे की यानंतर तुम्ही आता जी तयारी करणार आहात 11वी 12वीमध्ये ती फक्त कुठल्या तरी परीक्षेपुरती मर्यादित न ठेवता आता ती करिअरला कन्वर्ट करणारी किंवा आपलं भविष्य घडवणारी ही तयारी आहे हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यादृष्टीनं जितकी शक्य आहे तेवढी जास्त माहिती गोळा करून तुमच्याकडे कलेक्ट करायचा प्रयत्न करा आणि ती त्याचं अनालिसिस करून त्याला अपडेट घ्यायचा प्रयत्न करत राहा म्हणजे तुम्ही टार्गेट लवकरात लवकर सेट करू शकाल. इंजिनिअरिंगच्या सेक्टर बरोबर आपण मेडिकल सेक्टर बद्दल पण काही गोष्टी पाहणार आहोत तिथं. त्याच्यामध्ये विशेष करून कोअर मेडिकल ब्रँचेस बरोबर अनेक पॅरामेडिकल ब्रँचेस आहेत की ज्याच्याबद्दल मुलांना आता पुरेशी कल्पना नाहीये त्याही गोष्टींच्या अशाच पद्धतीनं आपल्याला एक एक डिटेलकडे जाता येईल. त्यामुळे इंजिनिअरिंग आणि मेडिकल ह्या दोन्ही एक चांगल्या प्रोफेशनल फील्डमध्ये तुम्ही उतरताना या सगळ्या माहितीचा तुम्हाला नक्की फायदा होईल. पुढील भागात आपण मेडिकल फील्ड बद्दलची माहिती डिटेल पाहूया.
0: शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजान पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा. पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील.
2: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.
3: दिशा भविष्यातील शिक्षणाची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात. आता BRDS यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत.
4: श्रोते हो नमस्कार. BRDS यांच्या प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आपण भेटणार आहोत BRDS च्या सोलापूर शाखेचे प्रमुख धर्मेश टांक यांना. धर्मेशजी नमस्कार.
5: नमस्कार।
4: डिझाईन क्षेत्रामध्ये कॉलेजेस कोणते?

0: कोणते आहेत?
1: भारतात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन हे 1961 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने चालू केलं, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस. त्यांचे 5 शाखा आहेत. इथे अत्यंत चांगले डिझाईनचे कोर्सेस शिकवले जातात. तिथे प्रोडक्ट डिझाईन, त्याच्यामध्ये अॅनिमेशन डिझाईन आहे, ग्राफिक डिझाईन आहे, यूआय यूएक्स डिझाईन आहे. तसेच मास्टर्समध्ये एनआयडीमध्ये 19 करिअर पाथ्स आहेत. 19 इतके चांगले करिअर पाथ्स आहेत. याच्याबद्दल मी सविस्तर इथे बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतः वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतात की एम डिझाईन 2.5 वर्षाचं एनआयडीमध्ये केल्यानंतर किती चांगले कंपनीज तुम्हाला सहजरित्या ओपन होतात. इथे एक विशेष सांगतो, एनआयडीचं जे प्लेसमेंट आहे ते आयआयटीच्या प्लेसमेंटपेक्षा खूपच चांगलं आहे. आता मी दुसरं बोलतो ते एनआयएफटी बद्दल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी. हे मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे कॉलेजेस आहेत. भारतामध्ये 19 ठिकाणी आहेत. एनआयएफटीला जाऊन आलोय माझ्या मोठ्या मुलीच्या निमित्त. तिथे जे डीन असतात कॉलेजचे ते आयएएस ऑफिसर्स असतात. म्हणजे तुम्ही समजून घ्या काय दर्जाचे कॉलेजेस आहेत. एनआयएफटीमध्ये लाईफस्टाईल डिझाईन या क्षेत्रावरती खूप चांगले करिअर पाथ्स आहेत. 7 हून जास्त करिअर पाथ्स आहेत. तिथे बॅचलर्स पण आहे, मास्टर्स पण आहे, आणि मास्टर्स ऑफ फॅशन मॅनेजमेंट, बी डिझाईन, एम डिझाईन आणि एमएफएम हे करिअर्स अत्यंत चांगले आहेत. एनआयएफटीचे काही प्रामुख्याने डिझायनर्सचे नाव घेतो, सभ्यसाची. एनआयएफटीचे भारतामध्ये सगळ्या मुख्य शहरांमध्ये, दिल्ली आहे वगैरे वगैरे, महाराष्ट्रामध्ये मुंबईला पण आहे, या सगळ्या शहरांमध्ये कॉलेजेस आहेत. सोलापूरचे आमचे विद्यार्थी आतापर्यंत 30 हून जास्त विद्यार्थी एनआयएफटीमध्ये गेलेले आहेत. एनआयडीमध्ये आमचे स्टुडंट्स गेलेले आहेत. आणि तसेच तिसरं कॉलेज जे आहे ते आयआयटीज आहेत. तर 7 आयआयटीजमध्ये बॅचलर ऑफ डिझाईनचे करिअर्स आहेत आणि 11 आयआयटीजमध्ये मास्टर ऑफ डिझाईनचे करिअर्स आहेत. 2 वर्षाचं मास्टर्स ऑफ डिझाईन असतं आणि 4 वर्षाचं बॅचलर ऑफ डिझाईन असतं. तर एनआयडीची जे परीक्षेचे नाव आहे, एनआयडी डीएटी प्रिलिम्स आणि एनआयडी डीएटी मेन्स. तसंच एनआयएफटीची जे परीक्षा आहेत त्याला सीएटी जीएटी आणि सिच्युएशन टेस्ट असं म्हणतो. आयआयटीची परीक्षेचं बॅचलर्स नाव आहे यूसीडब्ल्यूईडी, अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रन्स एक्झाम्स फॉर डिझाईन, आणि मास्टर्सचं आहे कॉमन एंट्रन्स एक्झाम फॉर डिझाईन. हे जे कॉलेजेस आहेत ते आपले वैयक्तिक चाचण्या घेतात. आणि सर्वात महत्वाचं इथे आहे की ह्या परीक्षेला एनआयडी, एनआयएफटी आणि आयआयटीमध्ये फक्त 12 ते 15 हजार आणि मास्टर्सच्या परीक्षेला आणखी 2 ते 4 हजार विद्यार्थी असतात. इतकी कमी स्पर्धा आहे आणि जिंकायची शक्यता सर्वाधिक आहे. डिझाईन करिअर निवडल्यानंतर तुम्हाला स्वतःची व्यवसाय पण करता येते, नोकरी पण करता येते, आणि नोकरी मिळाली तर खूप चांगले पगार पण मिळतात. डिमांड आणि सप्लायचा गेम आहे पूर्णपणे.
0: अशा या मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर बीआरडीएस नेमकी काय तयारी करून घेतं?
1: आम्ही 9वी 10वी 11वी 12वीमध्ये एनआयडी, एनआयएफटी, नाटा आणि आयआयटीची यूसीडब्ल्यूईडी पेपर याच्यासाठी पूर्णपणे तयारी करून घेतो. आर्ट, सायन्स, कॉमर्स कोणीही येऊ शकतात. बीआरडीएस हे भारतातील सर्वोत्कृष्ट डिझाईन एंट्रन्स एक्झामची तयारी करणारी संस्था आहे. बीआरडीएसचे भारतात डिझाईन कोचिंगसाठी आणि आर्किटेक्चर कोचिंगसाठी सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन मिळते. बीआरडीएसची सोलापूरची शाखा ही 7 रस्त्याला आहे. आमचे आतापर्यंत जेवढे विद्यार्थी आमच्याकडे शिकलेले आहेत ते सगळेचे सगळे चांगल्यातले चांगले डिझाईन कॉलेजेसमध्ये आता सध्या शिकतायत किंवा त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. ते टॉप 10 पैकी जवळपास टॉप 10 सगळे बीआरडीएसचे असतात. एनआयडी, एनआयएफटी आणि आयआयटीमध्ये तर 90 हून जास्त भारतात विद्यार्थी हे बीआरडीएसच असतात. याशिवाय बरेचसे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. भारतात 80 ते 100 असे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत जिथे बॅचलर ऑफ डिझाईन व मास्टर ऑफ डिझाईनची पदवी देखील आपल्याला करता येते. एनआयडी, एनआयएफटी, आयआयटीच्या व्यतिरिक्त तिथे देखील ज्या परीक्षा असतात त्या सगळ्याची तयारी आम्ही पूर्णपणे करून देतो. आणि तुम्हाला एक गॅरंटी देतो आहे की भारतातल्या टॉप 5 कॉलेजेसपैकी तुम्हाला सिलेक्शन मिळवून देणार. स्पर्धक फक्त 15 हजार आहेत, पण लोकांना माहीत नाही म्हणून गर्दी कमी आहे. आज तुम्हाला हे माहिती मिळाल्यानंतर तुम्ही याचा लाभ घ्याल आणि आमच्या बीआरडीएसला व्हिजिट करून तुमचं करिअर कसं निवडायचं हे तुम्ही सहजरित्या ठरवू शकाल.
0: विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी संपर्क कोणत्या मोबाईल नंबरवरती साधावा?
1: 635-735-75-98 635-735-75-98 हा माझा मोबाईल नंबर आहे. करिअर डिझाईनचे असेल किंवा कोणतेही करिअर असेल मी मार्गदर्शन स्टुडंट्सला करतो आणि त्याने कुठे जायला पाहिजे, कारण मी स्वतः वैयक्तिक इंजिनियर आहे. करिअर बद्दल त्यांना योग्य ती माहिती देऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या आवडत्या छंदाला करिअर बनवाल तर तुम्ही मजेत राहाल आणि कधी नाही थकाल आणि पैसेही भरपूर कमवाल.
0: खूपच छान. तर धर्मेश टांगजी, आज आपण बीआरडीएसच्या डिझाईन कोर्स बद्दल ही माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण बीआरडीएस यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आता ऐकूयात कार्यक्रम नो युअर इंग्लिश.

0: श्रुती हो, हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नो युअर इंग्लिश या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी रेखा सहर्ष स्वागत करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण एक छानसा पॉझिटिव्ह थॉट ऐकूयात. द लाईफ विदाऊट गोल इज लाईफ विदाऊट मिनिंग, म्हणजेच ध्येयाविना जीवन निरर्थक आहे. तेव्हा जीवनात एखादं चांगलं ध्येय नक्कीच ठेवा. याच पॉझिटिव्ह थॉटसह वळूयात आजच्या इंटरेस्टिंग शब्दाकडं. आजचा शब्द आहे फास्टिडियस. फास्टिडियस या शब्दाचं स्पेलिंग आहे FASTIDIOUS. फास्टिडियस या शब्दाचा मराठीत अर्थ आहे ज्याला स्वतःच्या आजूबाजूला किंवा वैयक्तिक स्वच्छता आणि टापटीप आवडते. फास्टिडियस हे एक ऍडजेक्टिव्ह आहे मित्रांनो. आता हा शब्द वाक्यात वापरायचा कसा हे पाहूयात. ही इज फास्टिडियस अबाउट हिज पर्सनल हायजीन, म्हणजेच तो स्वतःच्या वैयक्तिक स्वच्छतेबाबत खूप चोखंदळ आहे. शी इज फास्टिडियस वर्कर हू पेज ग्रेट अटेन्शन टू डिटेल, म्हणजेच ती एक काटेकोर कामगार आहे जी तपशिलांकडे खूप लक्ष देते. द शेफ is fastidious about the quality of ingredients, म्हणजेच शेफ घटकांच्या गुणवत्तेबाबत खूपच निवडक आहे. He keeps his room fastidiously clean, म्हणजेच तो आपली खोली खूपच स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवतो. He is fastidious about his diet and health, तो आपल्या आहार आणि आरोग्याबाबत खूपच जागरूक आहे. तर मित्रांनो, तुम्हीही हा शब्द तुमच्या रोजच्या संभाषणात नक्कीच वापरू शकता. तेव्हा पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी एका इंटरेस्टिंग शब्दासह. तोपर्यंत मी रेखा आपला निरोप घेते. बाय बाय. नो युअर इंग्लिश हा कार्यक्रम आता आपण ऐकल्यात.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ.
2: संपर्क 87884-1497.
0: आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम FM 103.4 MHz वरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून देखील. 9:15 झाली आहेत आता प्रसारित करत आहोत खमंग रुचकर हा कार्यक्रम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर.
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर.
5: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
6: खमंग रुचकरच्या आजच्या भागामध्ये मी अश्विनी
7: आणि मी तेजश्री
6: आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, तुम्ही सगळे मस्त खात पिता असालच अशी आशा आहे, आनंदात असालच. आता नुकताच उन्हाळा संपलेला आहे आणि सुरू झालाय मस्त पैकी पाऊस. तेजश्री, खरं तर पावसाने अजून थोडा ग्रीप धरायला पाहिजे नाही का?
7: अजून म्हणावं तसं नाही पडत पाऊस, पण हवा छान होतीये. म्हणजे थोडी थोडी उन्हाळ्याची जे चटके बसायचे ते तरी आता नाही बसत
6: ना. आणि कसं आहे, मी पावसाची वाट एका खास कारणासाठी बघतीय.
7: काय ग विशेष?
6: मस्त पैकी मला लाल भोपळ्याचं थालीपीठ ज्या दिवशी पाऊस येईल ना त्या दिवशी गॅलरीत बसून खायचंय.
7: मस्त मस्त. सांग मता काय रेसिपी.
6: अगदी सोपी आणि सुटसुटीत अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो. तर तुम्हाला सगळ्यांनाच आणि तेजश्रीला पण लाल भोपळ्याचं गोडाचं थालीपीठ कसं करायचं ते सांगते. आपल्याला यासाठी लागणारे 2 वाट्या लाल भोपळ्याचा किस, 1 वाटी गुळ आणि कणिक लागणार आहे यात बसेल इतकी. ते आता तुम्हाला मी कृती करताना सांगेलच.

0: की कणिक कशी घ्यायची ते, तांदळाचं पीठ लागणार आहे, मीठ, तेल आणि पाव चमचा सोडा लागणार आहे.
1: बर, मी पुन्हा एकदा साहित्य सांगते.
0: हो,
1: दोन वाट्या लाल भोपळ्याचा खीस, एक वाटी गूळ, कणिक आपल्याला लागेल तशी, तांदळाचं पीठ, मीठ, तेल आणि पाव चमचा सोडा.
0: अगदी बरोबर. तर साहित्य सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे. चला तर आता आपण याची कृती काय आहे ते पाहूयात. तर आपल्याला भोपळ्याचा किस आणि गूळ हे दोनही शिजवून घ्यायचं आहे.
1: बरं,
0: आता दोन वाट्या भोपळ्याचा किस झाला तर साधारण आता प्रमाणात सांगितल्याप्रमाणे एक संपूर्ण वाटी गूळ चिरलेला वगैरे छान त्याच्यात घालायचंय आणि चांगला शिजवून घ्यायचाय. शिजतानाच त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय, थोडंसं तेल पण घालायचंय आणि थोडंसं तांदळाचं पीठ, सोडा घालून हे सगळं पीठ एकत्र करायचं आणि झाकून ठेवायचं.
1: बरं,
0: तर आता ही पहिली पायरी आहे बरं का. शिजलेल्या भोपळ्याच्या किसामध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडासा सोडा आणि थोडंसं तेल घालून कालवून हे झाकून ठेवलंय बरं का तेजश्री. आता हे सगळं गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू कणिक घालत आपण जायचंय. जेवढी त्याच्यामध्ये मावेल कणिक ना, जेवढं पीठ बसेल तेवढं मळून घ्यायचंय. आणि भाजणीचं थालीपीठ आपण करतो ना तेजश्री, त्याप्रमाणे ह्याचं थालीपीठ लावून घ्यायचंय.
1: बर,
0: आता नेहमीच्या थालीपीठापेक्षा ही थालीपीठ जी आहेत ना ती छोटी छोटी लावली तर बरं पडेल. म्हणजे एकाच तव्यात दोन थालीपीठे जर आपण लावली आणि शक्यतो आपल्या डोशाचा जो तवा असतो त्याच्यावरती आपण ही थालीपीठ लावून घ्यायची.
1: बर,
0: आणि जरासं जाडसरच लावायचं आणि मुख्य म्हणजे ते गरम खायचं बरं का. आणि जाता जाता आता ही कृती तर सगळ्यांना समजलीच असेल.
1: हो,
0: याच्यामध्ये तुम्ही चव वाढवण्यासाठी आणखी वेलची पण टाकू शकाल.
1: ही आजच्या सुंठपूड पण चालेल.
0: सुंठपूड चालेल. आजच्या भागाची ही टीप समजा मैत्रिणींनो. आणि गोडाचं असल्यामुळे ना तेजश्री, मंद अशा आचेवरती हे भाजणं फार महत्वाचं
1: आहे.
0: आणि भाजताना तुम्ही थोडंसं तूप पण त्याच्यावरती घातलं तर छान मस्तच खायला आणखी ते चवदार असं हे लाल भोपळ्याचं थालीपीठ होणार आहे.
1: वा, खरंच छान. म्हणजे बघ ना, आता लाल भोपळ्याची भाजी आपण सहसा खात नाही, पण हे लाल भोपळ्याचं थालीपीठ मात्र अगदी छोटी छोटी लावली तर मुलांना सुद्धा डब्यात द्यायला पॅनकेक्स म्हणून आपण देऊ शकतो.
0: आणि लाल भोपळा किसल्यानंतर इतकं सुंदर दिसतो ना
1: की
0: माणूस त्याच्या अगदी प्रेमातच पडतो. आणि मुलांना पण ती भाजी अशी किसून किस दाखवला तर त्यांनाही खायला कदाचित मजा येईल. तर आजचा हा पदार्थ जो आहे तो आपण नक्की करून बघा.
1: हो, आणि इतका सुंदर पदार्थ आहे श्रोते हो, तुम्हीही करा, मी पण करणार आहे. आणि तुमची प्रतिक्रिया मात्र आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमात नक्की कळवा. तर अश्विनी, आज कार्यक्रमात आपण इथंच थांबूया.
0: हो,
1: मात्र पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि रुचकर अशा
0: पदार्थासह.
1: तोपर्यंत मी तेजश्री
0: आणि मी अश्विनी
1: आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: खमंग रुचकर हा कार्यक्रम आता आपण ऐकलात.

0: आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वरून. सकाळचे 9:21 झाली आहेत. आता क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम. सोलापूरची नाट्यगाथा, संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, निर्मिती साहाय्य विनायक दुटगी, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉ सोमेश्वर पाटील. ऐकूयात सोलापूरची नाट्यगाथा.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

0: रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. सोलापूरची नाट्यगाथा.
1: श्रोते हो नमस्कार. विषयांचं वेगळेपण जाणून नाटक करणाऱ्यांमध्ये सोलापूरच्या कलावंतांचा समावेश होतो. केवळ विषयच नव्हे तर सादरीकरणातील आव्हान नाविन्य याचा विचार इथले कलावंत करतात. माणसाचे विविध गंड ही त्याची चिरस्थायी वेदना आहे. त्यातही लैंगिक आणि भावनिक वर्तन या आदिम प्रवृत्ती आहेत. राजा ओएदिपस म्हणजे राजा इडिपस ही व्यक्तिरेखा साहित्यिक नाटककार कवी अशा सगळ्यांनाच निरनिराळ्या कारणांनी विचार करण्याजोगी वाटली आहे. इडिपस गंड आणि इलेक्ट्रा गंड या नावानं मानसशास्त्रामध्ये देखील या इडिपसच्या वर्तन व्यवहाराचा विचार केला गेलेला आहे. सोलापूरच्या नाट्य उपासना या संस्थेनं राजा ओएदिपस या नाटकाचं राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सादरीकरण केलेलं होतं. इसाक मनियार हे नाट्यवेडे शिक्षक त्याचे दिग्दर्शक होते. इसाक मनियार यांची मातृभाषा उर्दू होती पण त्यांचे मराठी उच्चार देखील वाखाणण्यासारखे होते. सोलापूरच्या उर्दू रंगभूमीवर त्यांनी अनेक एकांकिकांचे प्रयोग केले तरी देखील त्यांची मराठी बोली वैशिष्ट्यपूर्ण होती. गिरणगाव असलेल्या सोलापूरमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काही महत्वाच्या नाट्यसंस्था सोडल्या तर राज्य नाट्यस्पर्धा किंवा एकूणच नाटकात भूमिका करण्यासाठी स्त्री कलावंत अभावानंच मिळत. साहजिकच पुरुषांनाच स्त्री भूमिका करावी लागे. इसाक मनियार यांनी त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये स्वतः दिग्दर्शन करून आपल्या नाटकामध्ये स्त्री भूमिका केल्या. सोलापूरमध्ये कामगार कल्याण मंडळांचं काम जोरात सुरू होतं. त्या काळामध्ये पांझरापोळ कामगार कल्याण मंडळातर्फे ते कामगार नाट्य स्पर्धांमध्ये सहभागी होत. पांझरापोळ चौकामध्येच त्यांचं निवासस्थान होतं. स्पर्धेचा निकाल किंवा नाटकाच्या यशापयशाची चिंता न करता सातत्यानं नाट्यप्रयोग करत राहणं हा त्यांचा स्वभाव होता. लता वळसंकर, विजय पाटील हे त्यांच्या संस्थेतील कलावंत उल्लेखनीय भूमिका करत. इसाक मनियार आणि लता वळसंकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या काळ्या बंबाळ अंधारीचा प्रयोग नाट्य उपासनाच्या नावावरती जमा आहे. प्राध्यापक दिलीप परदेशी यांची ती कलाकृती आहे. इडिपस रेक्सची ही कथा अनेक कलावंतांना भुरळ घालणारी आहे, आव्हानात्मक आहे. जगभरामध्ये इडिपसवर विविधांगी चर्चा झालेली आहे. भारतीय रंगभूमीवरती विशेषतः बंगालमध्ये ओएदिपस या नावानं त्या व्यक्तिरेखेचं रेखाटन करण्यात आलेलं आहे. पु ल देशपांडे यांनी त्याचा मराठी अनुवाद केलेला होता. इसाक मनियार यांनी केलेला प्रयोग त्याच मराठी अनुवादाचा होता. ओएदिपस विषयी थोडी माहिती देणं गरजेचं आहे कारण हे अवघड विषयावरचं नाटक होतं. पु ल देशपांडे यांचं वंगप्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. चार्ली चॅप्लिन आणि रवींद्रनाथ टागोर ही त्यांची दैवत होती. दिव्याचा हव्यास हवा परिमानव्याचा ध्यास हवा या बोरकरांच्या ओळींप्रमाणेच पुलंनी स्वर्ग किंवा सुरलोकापेक्षा सुद्धा इहलोकाचीच कामना केलेली होती. हे जीवन मी सुंदर करून जाईन ही त्यांची उद्घोषणा होती. मानवी षडरिपूंमधली कामभावना संघर्ष आणि शृंगाराला जन्म देणारी, तिच्यामध्ये एक प्रकारची विपरीतता देखील दडलेली आहे. अनेक मानसशास्त्रज्ञ या रतिभावाचे अर्थ उलगडण्यामध्ये वर्षानुवर्ष मग्न झालेले आहेत. भिन्नलिंगी आकर्षणाचं गारुड अनेक पिढ्या आहेच, पुढच्या अनेक पिढ्या ते राहणारच आहे. बंगाली भाषेतील प्रतिभावान अभिनेते शंभू मित्र यांच्या बंगाली नाटकावरून पुलंनी राजा ओएदिपस हे नाटक लिहिलं. मूळ सॉफोक्लीसच्या या नाटकाच्या अनेक इंग्रजी भाषांतरा

0: वरून शंभुदांनी बंगाली ओय दिपोस लिहिलेलं होतं. पुलंनी या नाटकाच्या प्रस्तावनेमध्ये म्हटलंय, 1975 साली पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये शंभू मित्रांनी हा प्रयोग करून दाखवला. एखादा नाट्यप्रयोग पाहताना देहभान हरपून जाणं म्हणजे काय याचा अनुभव तो प्रयोग पाहताना मी घेतला. रात्री 1 सुमाराला झपाटल्यासारख्या अवस्थेमध्ये मी घरी परतलो आणि शंभुदांनी 5 वर्षांपूर्वी मला दिलेली बंगाली रंगावृत्तीची प्रत अथपासून इतिपर्यंत पुन्हा वाचून काढली. वाचताना शंभुदांचे संवाद कानामध्ये निनादत होते. एखादे गाणे निनादावे तसे ते निनादत होते. त्या नादात मी या रंगावृत्तीचा मराठी अनुवाद करायला घेतला. श्रोतेहो, शंभुदांनी बंगालीत पात्रांच्या नावाचे जे उच्चार ठेवले होते ते पुलंनी मराठीमध्ये कायम राखले. इडिपस रेक्स अर्थात राजा ओय दिपोसची कथा जगामध्ये सर्वत्र ख्यातकीर्त आहे. थेबाई नगरीमध्ये भयानक रोगानं ग्रासलेल्या नागरिकांनी राजापुढे गारहाणं मांडलेलं आहे. या रोगातून त्यानं मुक्त करावं यासाठी त्याला साकडं घातलेलं आहे. परदेशातून थेबाईत आलेल्या तरुणाला या जनतेनं राजा केलेलं होतं. स्फिंक्स नावाच्या राक्षसिणीनं विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन तो या पदाला पोहोचलेला होता. अपोल्लोन या देवाचा संदेश येतो की ओय दिपोसच्या आधीच्या राजाची लाइयसचा खून करणाऱ्याला शिक्षा दिली तर थेबाई नगरी शापमुक्त होईल. ओय दिपोस यानंच हा खून केलेला असतो. लाइयस हे त्याचे वडील असतात. त्यानं आईशी विवाह करून संतती देखील जन्माला घातलेली असती. त्यामुळे थेबाई नगरीमध्ये हाहाकार उडालेला आहे. ओय दिपोसला शिक्षा करण्याची सूचना येते पण जनता त्याच्यावरती प्रेम करत असते. पृथ्वीवरच्या साऱ्या घटना देवच जाणतात. त्याचं कारण ज्ञानमय तेजोगर्भामध्ये करीत असतात शांतपणे सतत धारण. ओय दिपोसनं बुद्धिबलानं स्फिंक्सला केलं पराभूत. आमचा देश संकटातून मुक्त करणारा हा आहे देवदूत. राजा ओय दिपोसच्याच नावाची फिरेल द्वाही अशी थेबाई वासियांची त्याच्याबद्दलची भावना असते. पुलंनी अतिशय सहजतेनं हा अनुवाद केलेला आहे. हे समूह नाट्य आहे. त्यातून जुन्या ग्रीक कथेवरती ते आधारित आहे. ग्रीकमधून ते इंग्रजीमध्ये, इंग्रजीमधून बंगालीमध्ये आणि तिथून घडलेला त्याचा हा मराठी अवतार. कथा नाट्यात्मक असली तरी सुद्धा तिचं नाट्यतंत्रातलं सादरीकरण हे आव्हानच होतं. भाषेची आणि कथेची क्लिष्टता, त्यातली गुंतागुंत यामुळे या नाटकाचा प्रयोग करणं ही सोपी गोष्ट नव्हती. एका प्रभावी नाट्य प्रयोगातून सुरू झालेली अनुवादाची प्रक्रिया भाषेचा अडसर दूर करून छान पद्धतीने पोहोचवण्यामध्ये पुलं यशस्वी झालेले आहेत. तिचं वाङ्मयीन मूल्य अबाधित आहे. मनियार यांनी हे नाटक करायला घेतलं हेच कौतुकास्पद होतं. इसाक मनियार यांनी कामगार नाट्य स्पर्धांबरोबरच राज्य नाट्य स्पर्धेमध्ये अनेक वर्ष आपल्या संस्थेतर्फे प्रयोग केलेले होते. विजय तेंडुलकरांचं अशी पाखरे येती किंवा अधुरी एक कहाणी हे पांडुरंग काळे यांचं नाटक देखील त्यांनी सादर केलेलं होतं. मनियार यांच्या संस्थेमध्ये विजय पाटील आणि त्यांच्या अन्य कलावंत मित्रांनी विविध नाटकांमध्ये भूमिका केलेल्या होत्या. सोलापूरच्याच डॉ जब्बार पटेल यांनी अजरामर केलेल्या अशी पाखरे येतीचा प्रयोग 1980 साली श्री मनियार यांनी केला. त्यामध्ये भूमिका करणाऱ्या लता बळसंकर यांना अभिनयाचं स्त्री अभिनयासाठी दिलं जाणारं रौप्य पदक मिळालेलं होतं. पांडुरंग काळे या ज्येष्ठ पत्रकार नाटककारानं लिहिलेलं अधुरी एक कहाणी हे नाटक कामगार नाट्य स्पर्धेमध्ये मनियार यांनी सादर केलं. पुरुषोत्तम हा स्वर्ग सात पावलांचा ही नाटकं देखील त्यांनी सादर केली. हा स्वर्ग सात पावलांचा हे प्रभाकर ताम्हाणे यांनी लिहिलेलं नाटक होतं. श्री ताम्हाणे यांच्या कथेवरती बीवी ओ बीवी या नावाचा चित्रपट देखील निघालेला होता. इसाक मुनियार यांनी हिंदी आणि उर्दू एकांकिका देखील दिग्दर्शित केलेल्या होत्या. लाल कंदील, गुब्बारे, मसीहा, मंझिल दूर है या त्यांच्या एकांकिकांचा प्रयोग अतिशय वाखाणले गेले. त्यासाठी त्यांना पारितोषिक देखील मिळालेली होती. बी एच करजगीकर या गुणवान उर्दू नाटककारांच्या एकांकिकांसाठी मनियार यांना अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालेलं होतं. सोलापुराव्यतिरिक्त अन्य शहरांमध्ये देखील त्यांनी आपल्या नाटकांचे प्रयोग नाट्य उपासना या संस्थेच्या माध्यमातून केलेले होते. नाटकाविषयीची त्यांची निष्ठा अजोड होती. त्यासाठी कितीही परिश्रम करण्याची त्यांची तयारी होती. प्रायोगिक हौशी रंगभूमीप्रमाणेच शाळा महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनासाठी देखील त्यांनी एकांकिका आणि नाटके दिग्दर्शित केली. त्याला देखील प्रेक्षकांनी यथायोग्य दाद दिलेली आहे.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि घिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला.

0: संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर।
0: क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम आता आपण ऐकलात। सोलापूरची नाट्यगाथा, संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, निर्मिती सहाय्य विनायक दुधगी, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील। 9:32 झालेली आहेत। आता विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत सकाळी 10 वाजेपर्यंत।

आपण ट्यून केले एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी सोलापूर. सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रुतीहो, आज 14 जून तडफदार तरुण अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचा स्मृती दिन. सुशांत सिंग राजपूत यांचा जन्म 21 जानेवारी 1986 पटना बिहार इथं झाला होता. एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने त्यांनी भुरळ घातली होती आणि तोच हा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग राजपूत. तेव्हा आजच्या चित्रवेला या कार्यक्रमात त्यांच्यावर चित्रित झालेली काही गाणी आपण ऐकूयात. सुरुवातीला आपण ऐकूयात केदारनाथ या चित्रपटातलं गाणं.

केदारनाथ या चित्रपटातलं अमित त्रिवेदी यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत आता आपण ऐकलं. चित्रपट होता केदारनाथ. श्रोतेहो, सुशांत सिंग राजपूत यांनी पवित्र रिश्ता या टीव्ही सिरियलमधून आपल्या अभिनयाला सुरुवात केली आणि त्याचबरोबर झलक दिखलाच्या मध्ये सुद्धा त्यांनी आपली चमक दाखवून दिली होती. आणि पवित्र रिश्ता या सिरियलमध्ये मानवची भूमिका त्यांनी साकारली होती, जी आज देखील अनेकांच्या स्मरणात आहे.

0: अरिजित सिंग यांनी गायलेली अमिताभ भट्टाचार्य यांची रचना आता आपण ऐकलीत. छिछोरे या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं होतं प्रीतम चक्रवर्ती यांनी.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कारे घेऊन टाक. कॅच लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
0: श्रोते हो, 2013 मध्ये सुशांत सिंग राजपूत यांनी कायपोचे

या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं या चित्रपटासाठी, म्हणजेच या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना बेस्ट मेल डेब्यूसाठी नामांकन मिळालं होतं आणि त्यानं सर्वाधिक गल्ला कमावणाऱ्या आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या पीके चित्रपटात देखील काम केलं होतं. या चित्रपटात त्यानं सहाय्यक कलाकाराची भूमिका केली होती. ऐकूयात राबता या चित्रपटातलं गाणं.

या चित्रपटातली गायली होती अमित त्रिवेदी आणि सहकार्यांनी. आता ऐकूयात MS धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातलं अरमान मलिक यांनी गायलेलं मनोज मुंतशीर यांचं गीत. संगीत आहे अमाल मलिक यांचं.

श्रोतेहो, सुशांत सिंग राजपूत यांच्या स्मृतिदिनानिमित्त चित्रवेला या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूयात दिल बेचारा या चित्रपटातलं हे गाणं.

श्रोतेहो, याबरोबरच चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्ज वरून. 10:31 झाली आहेत. आता बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम बालसभा. आज यामध्ये सुंदरी वादक कलाश्री जाधव आणि व्यंकटेश कुमार जाधव यांची यश गोसावी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉ सोमेश्वर पाटील. ऐकूयात कार्यक्रम बालसभा.

नमस्कार बालमित्रांनो, मी तुमचा मित्र यश गोसावी तुमचं बालसभा या कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत करतो. बालसभा या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा. लेखक डॉक्टर सुनील विभूते. अभिवाचन केलंय संदीप जाधव यांनी.
1: नमस्कार बालदोस्तांनो, मजेत ना? अभ्यास करताय की नाही? व्हेरी गुड, छान. अभ्यास तर केलाच पाहिजे, कारण तुम्हाला पुढे जाऊन संशोधक व्हायचंय ना. तर अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथांमधून मी तुम्हाला आशा

आज संशोधकांच्या गोष्टी सांगत असतो. मागच्या वेळेला मी तुम्हाला खंबीर आत्मविश्वासाची एक गोष्ट सांगितली होती. सर डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमण म्हणजेच खंबीर आत्मविश्वास. तर त्यांचीच अजून एक अविश्वसनीय तरीही सत्य वाटणारी आणखीन एक अशीच गोष्ट मी घेऊन आलोय. तर भारताचे आधुनिक विज्ञानाचे जनक म्हणून सर चंद्रशेखर वेंकट रमण प्रसिद्ध आहेत. समुद्राचं पाणी निळच का दिसतं याचा शोध डॉक्टर रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी लावला. या शोधाला रमण परिणाम किंवा रमण इफेक्ट असं म्हणतात असं मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेलं आहे. तर या शोधाला सन 1930 नोबेल पुरस्कार मिळाला. या शोधाबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना सर हा किताब प्रदान केला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या विज्ञान क्षेत्रातील प्रगतीत डॉक्टर रमण यांनी बहुमूल्य योगदान दिलं. त्यांचं हे कार्य लक्षात घेऊन भारत सरकारने सन 1954 त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानितही केलं. शास्त्रज्ञ होण्यापूर्वी डॉक्टर रमण कोलकात्यामध्ये वित्त विभागात महालेखापाल या उच्च पदावर नोकरी करत होते. त्यांना विज्ञानात संशोधन करण्याची खूप आवड होती म्हणून त्यांनी महालेखापाल पदाचा राजीनामा दिला आणि कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या भौतिकशास्त्र विभागात प्रोफेसर म्हणून नोकरी स्वीकारली. प्रोफेसर पदाचा पगार महालेखापाल पदाच्या पगारापेक्षा अर्धाच होता. पण आपल्या विज्ञानाच्या आवडीपुढे चंद्रशेखर यांनी पैशाचा विचार केला नाही. त्याकाळी भारत पारतंत्र्यात होता. संशोधनासाठी आधुनिक उपकरणे नव्हती. अद्ययावत सोयी सुविधा नव्हत्या. आर्थिक मदतही तुटपुंजी मिळत होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत डॉक्टर चंद्रशेखर यांनी विविध विषयावर संशोधन करून जवळपास 500 शोध निबंध लिहिले आणि ते जगात प्रसिद्ध असणाऱ्या रिसर्च जर्नलमध्ये प्रसिद्धही केले. डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा प्रचंड आत्मविश्वास आणि हा किस्सा त्यासंबंधीचाच. त्याकाळी लंडनमधील रॉयल सोसायटी ही जागतिक स्तरावरील प्रसिद्ध वैज्ञानिक संस्था होती. ज्या शास्त्रज्ञाने उच्च दर्जाचं संशोधन करून विज्ञानाच्या प्रगतीला एक नवी दिशा दिली अशा शास्त्रज्ञाला रॉयल सोसायटीचं सदस्यत्व दिलं जाईल. त्यामुळे रॉयल सोसायटीचं सदस्यत्व मिळवणं म्हणजे प्रतिष्ठेचा बहुमान मानला जाईल. डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमण यांचं महत्वपूर्ण संशोधन विचारात घेऊन रॉयल सोसायटीने सन 1924 त्यांची सदस्य म्हणून निवड केली. सर्व भारतीयांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब होतीच. त्यांच्या निवडीबद्दल कोलकाता युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, रॉयल सोसायटीने मला सदस्यत्व दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हे एक छोटंसं यश आहे आणि मी त्याबद्दल संतुष्ट नाही. विज्ञानातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार मिळवणं ही माझी खरी महत्वाकांक्षा आहे आणि येत्या 5 वर्षात मी ती पूर्ण करेनच. पारतंत्र्यातील भारतात संशोधनाबद्दल असणारे निष्क्रिय वातावरण, आधुनिक उपकरणे आणि अद्ययावत सोयी सुविधांचा अभाव, तुटपुंजी आर्थिक मदत, या सर्वांचा विचार करता 5 वर्षाच्या अल्प काळात नोबेलच्या दर्जाचं संशोधन डॉक्टर रमण करू शकतील यावर उपस्थितांचा विश्वास बसला नाही. डॉक्टर रमण हे बढाया मारत आहेत असं अनेकांना वाटलं. त्यामुळे त्यांचं म्हणणं कोणीही गांभीर्याने विचारात घेतलं नाही. 1930 नोव्हेंबर महिना उजाडला आणि नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांची नावे जाहीर झाली आणि त्यात एक नाव डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमण. त्यावेळी ज्यांना डॉक्टर रमण बढाया मारत होते असं वाटलं त्यांना समजलं की डॉक्टर रमण बढाया मारत नव्हते, तर तो होता त्यांचा प्रचंड आत्मविश्वास. तो त्यांचा प्रचंड आत्मविश्वास बोलत होता. त्यामुळे त्यांच्या माना आदराने आपोआपच खाली झुकल्या. डॉक्टर रमण डोक्याला नेहमी पगडी बांधत असत आणि त्यांच्या पगडीबद्दल सर्वांना कुतूहल वाटत असे. पगडी बांधण्याबद्दल त्यांना विचारलं असता ते म्हणत, तुम्ही नेहमी माझी स्तुती करता, ही स्तुती डोक्यात शिरली तर मला गर्व होईल. ही पगडी माझ्या डोक्यात स्तुती शिरू देत नाही म्हणून माझे पाय नेहमी जमिनीवरच राहतात. यशाच्या उत्तुंग शिखरावर असताना माणसाने अहंकार न बाळगता साधेपणाने राहून सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळ्याने वागलं पाहिजे असा संदेशच त्यांनी त्यांच्या वाक्यातून दिला. तर बालदोस्तांनो, कशी वाटली तुम्हाला सर चंद्रशेखर वेंकट रमण यांची ही गोष्ट? आवडली ना? तर असाच प्रचंड आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी आपल्याला सातत्याने अभ्यास करावा लागतो आणि अभ्यासातूनच आपल्याला असं हे उत्तुंग यश मिळत असतं आणि आपल्यामध्ये

0: प्रकारचा खंबीर आत्मविश्वास निर्माण होत असतो, हो ना? चला तर मग अशा छान छान गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे पुढच्या भागात अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथांमधून. भेटूया पुढच्या भागात.
1: अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा आत्ताच आपण ऐकल्यात. लेखक डॉक्टर सुनील विभूते, अभिवाचन केलं होतं संदीप जाधव यांनी. मित्रांनो, सोलापूरच्या मातीतून जन्माला आलेल्या आणि ज्या वाद्याचा शोध मुळात एकाच घराण्याने लावला अशा जागतिक कीर्तीच्या सुंदरी वाद्याचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. याच ऐतिहासिक घराण्याची पाचवी पिढी सांभाळणारे दोन अत्यंत

0: अभिवाचन केलं होतं संदीप जाधव यांनी. मित्रांनो, सोलापूरच्या मातीतून जन्माला आलेल्या आणि ज्या वाद्याचा शोध मुळात एकाच घराण्याने लावला अशा जागतिक कीर्तीच्या सुंदरी वाद्याचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. याच ऐतिहासिक घराण्याची पाचवी पिढी सांभाळणारे दोन अत्यंत गुणी बालकलाकार आज आपल्या बालसभेत आले आहेत. कलाश्री आणि व्यंकटेश कुमार अवघ्या 17 आणि 14 वर्षांचे हे भाऊ बहीण सुंदरीचा हा गौरवशाली वारसा पुढे नेत आहेत. चला तर मग थेट गप्पा मारूया दोन्ही बालमित्रांशी, जाणून घेऊया त्यांचा हा सांगीतिक प्रवास. तर कलाश्री आणि व्यंकटेश कुमार, तुम्हा दोघांचंही बालसभा या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: कलाश्री आणि व्यंकटेश कुमार, तुमच्या घराण्यात सुंदरी वादनाचा एवढा मोठा वारसा आहे, तुम्ही या कलेची पाचवी पिढी आहात, तर या वाद्याची आणि तुमची ओळख कशी आणि कधी झाली हे आपल्या मित्रांना सांगा.
1: आम्ही जेव्हा जन्मलो तर सुरांमध्येच आमचं स्वागत घरामध्ये केल्यासारखं झालं. म्हणजे पाचवी पिढी तेव्हापासूनच आहे. बाबुराव जाधव हे माझे पणजोबा, सिद्धराम जाधव हे माझे पणजोबा, चिदानंद जाधव हे माझे आजोबा, आणि माझे गुरु आणि वडील पंडित भीमण्णा जाधव, आणि आता आम्ही मी कलाश्री भीमण्णा जाधव आणि माझा भाऊ व्यंकटेश कुमार भीमण्णा जाधव ही अशी पाचवी पिढी आमची आहे. या वाद्याची ओळख आम्हाला स्वरांची ओळख आधीपासून घरात बाबा प्रॅक्टिस करत होते त्यावरून तर आम्हाला स्वरांची ओळख होती. आणि नुकताच आमचा वादनाचा प्रवास लॉकडाऊन पासून सुरू झाला. लॉकडाऊन मध्ये म्हणजे बाबा प्रॅक्टिस करत होते तेव्हा आम्ही त्यांच्यासोबतच असायचो, पण आम्ही सुंदरी वाजत नव्हतो तेव्हा, फक्त आम्हाला स्वरांची ओळख होती. बाबा प्रॅक्टिस करत असताना आम्ही कुठं म्हणजे मजा मस्ती सुरू असायची घरात. मग दुपारी एक दिवशी बाबांसोबत आम्ही बसलो आणि संध्याकाळी त्यांच्यासोबत आम्ही बसणार असं त्यांना सांगितलं. मग बाबा ठीक आहे म्हणले आणि त्यांनी आम्हाला जिवाळ सुंदरी असं आम्हाला दिले आणि तिथून आमचा सुंदरीचा प्रवास सुरू झाला.
0: खूप छान. तर व्यंकटेश कुमार, आता घराण्यात एवढी मोठी परंपरा असल्यामुळे लहानपणीपासूनच रियाज करताना काही दडपण असायचं की आनंद वाटायचा?
2: आनंदच वाटायचा. जसा की बाबा खाली प्रॅक्टिस करत बसले, रियाज करत बसले, आम्ही वर मजा मस्ती सुरू होती, कॅरम खेळायचं, लुडो खेळायचं. मग आमचं खाली मग आम्ही बाबांकडे खाली रियाज करताना आम्ही बाजूला जाऊन बसलो. मग बाबांना म्हणलं मला शिकायचं आवड आहे म्हणले. बाबा म्हणले काय हरकत नाही म्हणलं. मग संध्याकाळच्या प्रहरात मग बाबा म्हणले आपण तेव्हा शिकू म्हणले. बर चालेल म्हणलं तेव्हा.
0: तर कलाश्री आणि व्यंकटेश कुमार, सुंदरी हे वाद्य वाजवायला कठीण आहे की सोपं आहे? आणि तुम्ही दोघांनी प्रत्यक्ष या वाद्याचं शिक्षण घ्यायला कधीपासून सुरुवात केली आणि तुमचे पहिले गुरु कोण होते यामधले?
1: सुंदरी वादन सगळ्यांना वाटतं की खूप असं अवघड आहे, जड आहे वाद्य, पण मुख्यतः तसं ते वाद्य जड आणि अवघड तर नाहीये. साधारण जसं आपण फूक मारतो तशा प्रकारे ते वादन आहे, फक्त स्वरामध्ये आपलं सगळं वादन व्हायला पाहिजे. आणि मुख्यतः म्हणलं तर सुंदरी वादनाला जे छिद्र आहेत ना, 8 छिद्र आहेत सुंदरी वादनाला, मग ते जवळजवळ आहेत. सनईला कसं थोडं बोटांचा ताण पडतो, म्हणजे ते मोठे जणच जास्त वाजू शकतात, बाल कलाकार किंवा कोण असं नाही वाजू शकत, मोठे आर्टिस्टच वाजू शकतात. परत
0: त्या वादनावर बसलेवर तेच फक्त ते वाजू शकतात.
1: आणि परत अजून एक वाद्य आहे
2: नादस्वरम,
1: ते नादस्वरम सुद्धा सनईपेक्षा ते अवघड आहे. सनईला जेवढे बोट आकडावं लागतात असं लांब धरून वाजवावं लागतं, त्यापेक्षा नादस्वरमला अजून बोट आकडून वाजवावं लागतात. बट सुंदरीला तसं काय नाहीये, सुंदरीचे छिद्र जवळजवळ आहेत, म्हणजे बाल कलाकार सुद्धा वाजू शकतो, तिथून शिकू शकतो, असं काय नाही की मोठेच असं हे करू शकतो. आणि सुंदरी वादन सोपं आहे असं सगळ्यांना वाटतं की खूप जड आहे ते वाद्य,
0: म्हणजे शिकलं तर नक्कीच सोपं.
1: हो, खूप सोपं आहे. बाबा जेव्हा प्रॅक्टिस करत होते तेव्हा आम्ही दररोज ऐकत होतो, पण आम्हाला एके दिवशी असं वाटलं की आपण पण घरी बसूनच आहे वाजू शकतो, आपण पण घडू शकतो. बाबांना दुपारी आम्ही बोललो त्यांनी प्रॅक्टिस करताना की आम्हाला बी शिकायचं आहे. बाबा संध्याकाळी बोलले की संध्याकाळच्या प्रहरात बसू. पहिला आम्हाला बाबा जिवाळ दिले, मग जिवाळ आम्ही 3-4 दिवस सलग आम्ही जिवाळची प्रॅक्टिस केलो, फक्त फुंक असायची. मग तिथून मग बाबा आम्हाला स्वतंत्र सुंदरी दिले, मग तिथनं सारे ग म प असं एक एक स्वर लावत आरोह आरोह शिकलो, मग रागकडे वळालो. असा आमचा प्रवास इथून असं लॉकडाऊन पासून सुरू झाला.
0: खूप छान. तर कलाश्री, आता तू 12वीत आहेस आणि व्यंकटेश कुमार तू 10वीत आहेस, दोन्ही महत्वाचे वर्ष आहे. तर शालेय शिक्षण किंवा कॉलेज आणि हा रियाज यांचा मेळ तुम्ही दोघंही कसा घालता आपल्या मित्रांना सांगा. कलाश्री,
1: सकाळी तरी म्हणजे

0: ट्युशन क्लासेस आणि कॉलेज तर दिवसभरात असतंच. मग सकाळी प्रॅक्टिस करतो आम्ही 6 ते 7, यामध्ये 1 तास मी करते आणि 1 तास माझा भाऊ करतो. आणि मग तिथून मग ट्युशन क्लासेस आणि मग परत कॉलेज सुरू होते. मग संध्याकाळच्या वेळेस मग जेव्हा वेळ भेटेल त्याप्रमाणे आम्ही संध्याकाळी बसतो. आणि सकाळी आणि शनिवार आणि रविवार म्हणलं तर दोघं एकत्र बसून जुगलबंदी सुरू असते आमची.
1: आणि व्यंकटेश कुमार, तू सांग, तुझं हे स्केड्यूल कसं असतं, दोन्ही कसं मॅनेज करतोस तू?
2: मी सध्या 10वीत असल्यामुळे मी पहाटेच वाजवतो, म्हणलं तर 5 ते 6 मध्ये वाजवतो. 6 ते 8 दरम्यान मी क्लासेस वगैरे करतो. मग क्लासेस झाल्यानंतर आमचे दुकान आहे, दुकानात मी परत दुकान लावलं वगैरे तिथं कामात हे असतो. मग दुकान झाल्यानंतर दुपारचं जेवणानंतर संध्याकाळी परत रियाज असतो. संध्याकाळी रियाजला झाल्यानंतर जेवणानंतर.
1: वा, म्हणजे अभ्यासही, वडिलांना व्यवसायात मदतही आणि सोबत ही कलाही जपतोयस. खूप छान व्यंकटेश कुमार. तर आता तुम्ही दोघही भावंड म्हणून एकत्र सराव करताना कधी जुगलबंदी होते दोघांमध्ये?
0: हो, होते ना. स्वरांमध्ये सुद्धा होते, शाब्दिक सुद्धा जुगलबंदी होते.
1: वा.
0: आम्ही सोमवार ते शुक्रवार म्हणजे पर्टिक्युलरली स्वतः प्रॅक्टिस करतो सकाळच्या प्रहरात किंवा संध्याकाळच्या प्रहरात. आणि मग सॅटर्डे आणि संडे 2 दिवस एकत्र बसतो, संध्याकाळच्या वेळेस बसतो ते सुद्धा. आणि मग एकत्र बसल्यावर आमची जुगलबंदी असते आणि बाबा सुद्धा असतात आमच्यासोबत रियाजला, त्यांनी सुद्धा आम्हाला गाईड करतात. मग संध्याकाळच्या प्रहरात आम्ही एकत्र जुगलबंदी प्रॅक्टिस आमची सुरू असते.
1: तर तुम्हा दोघांना एकत्र स्टेजवर पहिल्यांदा सादरीकरण करण्याची संधी कधी मिळाली आणि तो अनुभव कसा होता आपल्या मित्रांना सांगा. व्यंकटेश कुमार, तू सांग.
2: मला पहिली संधी म्हणलं तर कोलकाता रामकृष्ण संगीत महोत्सव, तिथं दिग्गज कलाकार आले होते. तेव्हा मी बाबांसोबत सात संगत करण्यासाठी गेलो होतो. मग तिथं सात संगत करताना दिग्गज कलाकार आले होते. तिथं पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चोरिया सर, पद्मश्री साजन मिश्रा सर, पंडित कुमार बोस यांच्याकडून आशीर्वाद लाभले. धारवाड येथे मी बाबांसोबत संगीताला सात संगत करण्यासाठी गेलो होतो. ते कार्यक्रम म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी या स्मरणार्थ हा महोत्सवचा होता. मग आम्ही आणि बाबा सात संगत करत होतो. श्रोत्यांमध्ये बसून पंडित व्यंकटेश कुमार सर हे आमचं वादन ऐकत होते. हे मला अभिमानही व प्रौढ पण वाटतो असं. मग ते झाल्यानंतर पंडित व्यंकटेश कुमार सर हे 3000 रुपयाचा बक्षीस हा मला प्राप्त झाला सरांकडनं.
1: वा, छान. म्हणजे तो आशीर्वाद तुला मिळाला.
2: हो,
1: खूप छान. कलाश्री, तुझा अनुभव कसा होता पहिला?
0: माझं पहिलं कार्यक्रम दिल्ली येथे झालं. संगीत नाटक अकॅडमी जागतिक संगीत दिन म्हणून मला तिथे वादनासाठी बोलवलं होतं. तिथं मुख्यतः महिला सुंदरी वादकां म्हणून बोलवलं होतं. मी आणि माझा भाऊ दोघे सुद्धा तिथे वादनासाठी गेलो. आणि तिथं भारताचे सांस्कृतिक मंत्री रेड्डी सर तिथे उपस्थित होते. ते बघून खूप मस्त वाटलं. म्हणजे त्यांच्यासमोर माझा पहिला कार्यक्रम होतोय म्हटलं तर असं खूप असं प्राऊड वाटत होतं. आणि बाबा सगळे असं सोबत होते माझ्या. आणि भाऊ आणि मी तिथं मामचं वाद्य सादरीकरण करत होतो. आणि जगप्रसिद्ध वीणावादक विश्वमोहन भट सर तिथे होते. ते आणि रेड्डी सर दोघं सुद्धा तिथे होते म्हणल्यावर खूप असं अभिमानास्पद वाटत होतं. आणि नुकताच माझा पहिला कार्यक्रम दिल्लीत होता म्हणल्यावर खूप असं मस्त वाटत होतं की फर्स्टच अचीवमेंट तिथं आहे म्हणल्यावर.
1: अगदीच बरोबर. म्हणजे पहिलीच संधी ती पण दिल्लीला आणि एवढ्या मोठ्या व्यक्तींसमोर मिळणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. खूप छान. कलाश्री आणि व्यंकटेश कुमार, सुंदरी वादनातील एखादी अशी गोष्ट म्हणजे राग असेल किंवा एखादी धून जी शिकताना सुरुवातीला खूप कष्ट वाटले, खूप अवघड गेली, पण आता ती अगदी सहज वाटते, अशी कोणती धून आहे? कलाश्री तू सांग आधी.
0: सरपटी तान म्हणून एक सुंदरीमध्ये आहे, म्हणजे तान म्हणून ओळखलं जातं त्या वाद. म्हणजे ते एकपट दुप्पट तिप्पट चौपट अशा प्रकारे असतं. मग ते चौपट वाजवणं म्हणजे खूप कठीण आहे, त्याला खूप रियाज लागतो. आणि मग ते आम्ही रियाज करून करून मग आता ते सहज वाजलं जातं.
1: अरे वा, छान.
0: ते तान एक तो प्रकार आहे.
1: अच्छा. आणि व्यंकटेश कुमार, तुझं काय सांग, तुला कुठला असा आधी राग किंवा एखादी धून अवघड जात होती आणि जी आता सोपी वाटतीय?
2: मला धून अवघड जात होत. मग बाबांकडनं शिकून घेतलो, शिकल्यानंतर रियाज करून करून करून ती आता सध्या सोपी चालली आहे ती आता.
1: बर, म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जे आपण म्हणतो तर ते इथेही लागू पडतं. रियाज
0: हा
1: गरजेचाच आहे. तर आजची तरुण पिढी म्हणजे आपण जेन्झीज जे म्हणतोय, तर वेस्टर्न म्युझिक किंवा मोबाईलकडे जास्ती आकर्षित होत असताना जेव्हा तुम्ही आपली भारतीय

0: पारंपरिक वाद्य शिकण्याचा पर्याय निवडला, तर यामागे कोणाची प्रेरणा होती?
1: बाबांची प्रेरणा होती, त्यामागे खूप मोठी प्रेरणा होती, त्यांचा सपोर्ट पण खूप होतं. बाबांनी असं काही आम्हाला प्रेशर दिलं नव्हतं की हा तू वाद्य वाजव, असं काही प्रेशर नव्हतं. लॉकडाऊनमध्ये आम्ही नुकताच ते वाद्य आम्ही आमच्या आवडीने शिकायला घेतलं, मग ते त्याच्यामागे बाबांनी सपोर्ट आणि प्रेरणा असं खूप काही आम्हाला दिलं.
0: म्हणजे पिढ्यानपिढ्या जो वारसा चालत आलाय तो वारसा पुढे नेलाच पाहिजे, हे प्रेशर तुमच्या दोघांना टाकलं गेलं नाही, तर तुम्ही आवडीनी अवगत करून ती कला तुम्ही शिकताय. खूप छान. तर या कलेला पुढे नेण्यासाठी तुमच्या दोघांची भविष्यातील स्वप्न काय आहेत? व्यंकटेश कुमार, तू आधी सांग.
2: मी अजून रियाज करेन. रियाज केल्यानंतर मी परीक्षा देईन त्याची, मग त्या परीक्षेनंतर ऑडिशन देईन. ऑडिशन नंतर अजून मोठे मोठे कार्यक्रम करेन, असं भारताला जागतिक पातळीवर रिप्रेझेंट करेन.
0: ओके. आणि कलाश्री, तू सांग.
1: हे आमची पाचवी पिढी. आमच्या घराण्यातूनच हे वाद्य मुख्यतः स्वतः माझे पणजोबा बनवलेले आहेत ना, मग ते आमच्या मर्यादातच म्हणजे सोलापूर आणि महाराष्ट्र भारत एवढ्या मर्यादातच हे वाद्य आहे. पण माझी इच्छा आहे की हे वाद्य लंडनमध्ये दरबार फेस्टिवलमध्ये मी माझा भाऊ वाद्य तिथं वाजवलं पाहिजे, आमचं तिथं एक महोत्सव व्हायला पाहिजे, ही एक खूप मोठी इच्छा आहे. म्हणजे तिथपर्यंत जायला पाहिजे हे अशी आमची एक इच्छा आहे. आणि मी आकाशवाणीला हे ग्वाही देते की माझं तिथं कार्यक्रम नक्की सादर करेन, आणि आकाशवाणी आणि श्रोत्यांकडनं मला आशीर्वाद लाभावे अशी विनंती करते.
0: नक्कीच, आकाशवाणी आणि आपले जे श्रोता आहेत त्यांचे आशीर्वाद तर तुला असतीलच आणि तू हे स्वप्न पूर्ण करशीलच. तर आपल्या बालमित्रांना जो हा कार्यक्रम ऐकतायत आज, त्यांना तुम्ही दोघं काय संदेश देऊ इच्छिता?
1: मी मुख्यतः तर असं संदेश देऊ इच्छिते की आता 10वीपर्यंत सगळेजण स्टडीमध्ये असतात, मग पुढे आले की टिपिकल सगळे असं कॉमर्स सायन्स आर्ट्स हे फील्ड आहेतच, मग हे करतच कला सुद्धा आहे, कलेकडे सुद्धा सगळेजण असं वाव द्यायला हवं. काही जण देतात, पण काही जण अभ्यासाकडे खूप देतात, पण कलेकडे सुद्धा देणं हे माझी एक इच्छा आहे. आणि भारतात शास्त्रीय संगीतमध्ये गायन वादन नृत्य असे अनेक अजून भाग पडतात, संगीतामध्ये पण भाग पडतात, पण त्यामध्ये सुंदरी वादन असं वेगळं रेअर आहे आणि त्या वाद्याला कॉम्पिटिशन नाही. तर मी असं गाईड करते की सुंदरी वादनामध्ये खूप जण असं स्वतःहून प्रोत्साहन घेत शिकायला हवं आणि त्यामध्ये कॉम्पिटिशन नाही म्हणून. आणि सुंदरी सम्राट सिद्धराम जाधव ही अकॅडमी सोलापुरात आहे, मग त्या अकॅडमीला सगळेजण भेट द्यावी अशी.
0: ज्यांना सुंदरी शिकण्याची इच्छा आहे तर ते त्या अकॅडमीमध्ये येऊन एनरोल करू शकतात आणि ते ही कला आत्मसात करू शकतात. मित्रांनो, आज आपल्या बालसभेत या दोन्ही भाऊ बहिणींशी गप्पा मारून आपल्याला समजलं की पूर्वजांचा वारसा पुढे नेण्यासाठी किती कष्ट आणि रियाज करावा लागतो. एवढ्या लहान वयात आपली संस्कृती जपणाऱ्या या दोन्ही बालमित्रांचे मी मनापासून आभार मानतो. आजच्या बालसभेत आपण इथेच थांबत आहोत, पण पुढच्या भागात आपण थेट यांच्याच सुंदरीतून उमटणारे मंत्रमुग्ध करणारे सूर ऐकणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर आणि आपला बालसभा.
1: धन्यवाद.
0: मित्रांनो, यासोबतच आजचा बालसभेचा कार्यक्रम आपण समाप्त करूया. हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला संदेशाद्वारे नक्की कळवा. संदेश पाठवण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94225617141. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 94225617141. तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला मिळतील प्रतिबिंब या कार्यक्रमात सोमवारी रात्री 8:15. चला तर मग, मी तुमचा मित्र यश गोसावी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

बालसभा हा बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम आता आपण ऐकलात. आज यामध्ये सुंदरी वादक कलाश्री जाधव आणि व्यंकटेश कुमार जाधव यांची यश गोसावी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

हृदय आज 14 जून आज रुद्रवीणेच्या झंकारानं जगभरातील रसिकांना मोहिनी घालणारे प्रख्यात रुद्रवीणा वादक उस्ताद असद अली खा यांचा आहे स्मृतिदिन. रुद्रवीणा हे एक वाद्य भगवान शंकराची निर्मिती असल्याचं मानलं जातं. बांबूपासून बनवलेलं हे वाद्य वाजवण्यासाठी अत्यंत अवघड आहे असं देखील समजलं जातं. 2008 साली असद अली खा यांना पद्मभूषण हा सन्मान प्राप्त झाला होता. तेव्हा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली.

0: समूह स्वरात प्रतिमा जगताप यांचं बालगीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं सतीश शर्मा यांनी.
1: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजने बिझनेस वाढला.
2: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.
0: आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम FM 103.4 MHz वरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून देखील. सकाळचे 11 वाजलेत. आता जितेंद्र खोडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.
3: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोपटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
5: नमस्कार
4: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
5: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना ज्या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
4: बर.
5: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेलं आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पवित्र टिकून आहे.
4: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
5: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची, कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
4: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगा?

0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मीपूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: खरे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा या श्री गजान्त लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजान्त लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर. पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली. कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच. पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर. बेटा लक्षात ठेव तुला हेच विचारायचंय ना. मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग हे नैसर्गिक आहे.
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा अक्षय तृतीया गुरुपुष्यामृत दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा. दादा या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची तांब्याची पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीनं पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कोठेही आम्ही

0: अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती, एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पुन्हा येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
2: श्रोते हो, आताच आपण जितेंद्र घोडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात.
3: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
4: आणि हीच परंपरा जपत लेक जावायचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
3: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
4: पुणे सोलापूर हायवे मोंडनी.
3: संपर्क: 87400304008.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज चाटी गल्ली सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अंगर,
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
4: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये।
5: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट। आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर।
6: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
7: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल।
6: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्री राधा गुरुकुल, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ।
7: संपर्क 87 88 44 14 97।
8: जुनाट, सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार। डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर। मोबाईल 88 88 36 00 88।
9: श्रोते हो, आता मराठी गाण्यांचा आनंद पुढे घेणार आहोत। सुरुवातीला आपण ऐकूयात संत सोऱ्यापळी यांची रचना, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात, संगीत आहे राम पाठक यांचं।

0: व्हीजी शिवडारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बीएससी बायोटेक्नॉलॉजी आणि बीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एमएससी बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी बीकॉम आयटी साठी प्रवेश सुरू. प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, नॅक ए ग्रेड मूल्यांक प्राप्त, सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्हीजी शिवडारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर.
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
4: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी, तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
5: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकीजवळ, सोलापूर.
4: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 265 22 22.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्हीआर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
9: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
10: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई.
11: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे.
12: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
13: मोबाईल 77192922555.
14: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत शांता शेळके यांची रचना बिला शेंडे यांच्या स्वरामध्ये.

सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली, शांता शेळके यांची रचना आता आपण ऐकलीत बेला शेंडे यांच्या स्वरामध्ये. आता आपण ऐकणार आहोत विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेली राम मोरे यांची रचना रोशन सातारकर यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, या लोकगीताबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 11:31 होत आहेत.
1: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
2: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
1: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज.
2: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61. अक्कलकोट मध्ये प्रथमच डॉक्टर हर्षद भगत, MD रेडिओलॉजी यांचं एस्पायर इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर. सिटी स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, दातांचे एक्सरे आणि पॅथॉलॉजी मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची सोय. ब्लड सॅम्पल घरी येऊन घेतलं जाईल. ISO मानांकन प्राप्त एस्पायर डायग्नोस्टिक सेंटर. मोबाईल 99 220 30 363 किंवा 94 226 32 200. सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग, प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315 156. नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणजे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असलेला दवाखाना.
2: गर्भधारणेपूर्व सल्ला दिला जातो. गर्भधारणा झाल्यावरच्या संपूर्ण चाचण्या आणि तपासण्या अत्यंत काळजीपूर्वक करून मार्गदर्शन केलं जातं.
1: उच्च जोखीमेच्या गर्भधारणेचं व्यवस्थापन, विविध स्त्री रोगांवर उपचार, सोनोग्राफी, नवजात शिशूची काळजी, लसीकरण, सगळं काही एकाच ठिकाणी.
2: स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ तसंच वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर नेहा गायकवाड पाटील यांचं नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धाजीन हाऊसिंग सोसायटी.

0: क्रोमा शोरूमच्या मागं एसटी स्टँड समोर सोलापूर. मोबाईल 75 58 300 637.
1: श्रोतेहो, आता हिंदी गाणी आपण ऐकूयात. सुरुवात आपण करणार आहोत अनुप जलोटा यांनी गायलेल्या भक्तिगीतानं. ही रचना आहे राजेश ढोरी यांची, तर संगीत आहे शेखर कल्याणी यांचं.

0: श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्य वाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा, शब्द, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव.
1: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मुजदार सिद्दीकी यांची गझल हरिहरन यांच्या स्वरामध्ये.

0: आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी CCTV हवाच. नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD, IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये.
1: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोअर आणि शटर अलार्म सिस्टीम ही मिळेल.
0: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरे ही मिळतील.
1: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर.
0: मोबाईल 9926166068.
1: आला महिना अधिक पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप. विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेहतीस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
0: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
2: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
0: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
1: मनोदय न्युरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
0: मोबाईल 7083069496.
3: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात श्रोते आता ऐकूयात आचल त्यागी आणि मधुर शर्मा यांनी गायलेलं गाणं.

0: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन।
1: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
0: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर।
2: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर, प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे।
0: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या। अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991। लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
2: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात।
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
2: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
3: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आपण ऐकूयात उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेली, आनंद बक्षी यांची रचना, लता मंगेशकर, उदित नारायण यांनी सहकार्यांच्या स्वरात। चित्रपट आहे हम तुम पे मरते हैं।

समाप्त करत आहोत. एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. मध्यान्हचे 12 वाजतात. आता काही क्षणातच वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला वनिता मंडळ.

मैत्रिणींनो, आत्ममूल्य म्हणजे आपल्या विचारांवर आपण ठाम असणं. एखादं मत देताना ते कितपत योग्य आहे हे पटवून देण्याची आपल्या अंगात क्षमता असणं, आपण व्यक्त केलेली मत विचार किती सत्य आहेत ते ठामपणे सांगत समोरच्याला ते पटवून देणं आणि स्वतःची तत्व मूल्य किती योग्य आहे हे सांगणं, थोडक्यात काय स्वतंत्र विचाराची तत्व अगदीच एखाद्याला ओळखायचं असेल तर त्याबद्दल ठाम माहिती आपल्याला हवी. संपूर्ण माहिती गोळा करून जीवनात योग्य मार्ग काढत स्वतःच्या मताशी ठाम असणं आणि निर्णयापर्यंत पोहोचणं आत्ममूल्यामुळं आपल्याला सहज शक्य होऊ शकतं. त्यासोबतच त्यात सुधारणा करण्यास सक्षमही आपल्याला ते बनवतं. आपण कोणतं कार्य करतो ते योग्य असतंच असं नाही, परंतु यातून आपलं जीवन सुखी समृद्ध कसं बनेल, आपण आपल्या तत्व आणि मूल्यांवर ठाम असून प्रेम करायला हवं, तरच आपण आपलं आत्ममूल्य समाजात कायम टिकवू शकू. या विचारासह वळूया मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकणार आहात बालिका आणि महिलांच्या सुरक्षेविषयीचे कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी अॅडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण महिला आणि बालिका यांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांची आवश्यकता, नेमके ते कायदे कोणकोणते आहेत आणि त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सध्या होणं कसं गरजेचं आहे याविषयी सविस्तर अशी माहिती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आज आपण बघतोय की पालिका आणि महिलांचा जो सुरक्षेचा प्रश्न आहे तो ऐरणीवर आहे आणि यासाठी अगदी घरापासून हा प्रश्न निर्माण होतोय. मग ही जी समस्या आज महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी निर्माण झालेली आहे त्याचं मूळ नेमकं काय आहे आणि कशामुळे या समस्या आज समाजामध्ये अधिकाधिक प्रमाणात उद्भवताना आपण बघतोय, हे खरोखर जाणून घेणं आणि याविषयी

0: जनजागृती होणं तितकंच गरजेचं आहे. मुळात महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयक जे काही कायदे आहेत ते कायदे कोणते आहेत आणि कशा प्रकारे त्या कायद्यांच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःला सुरक्षित करू शकतो याविषयीची माहितीच जनसामान्यांपर्यंत पोहोचणं आणि पोहोचवणं हे आजच्या स्थितीत समाजासमोर असलेलं एक आव्हान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यासाठीच आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे त्या कायद्यांवये त्यांची सुरक्षा कशा प्रकारे केली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे त्या एक सुरक्षित आयुष्य अजन्म जगू शकतात हे आपण या कायद्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता हे कायदे केवळ अस्तित्वात असून उपयोग नाही तर या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी ही होणं तितकंच गरजेचं आहे. मग ती कशा प्रकारे होऊ शकते यासाठी प्रशासन आणि कायदेविषयक जी एक प्रणाली आहे ती कशी कार्य करते याविषयी सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे अॅडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांना ज्यांचं एमकॉम एलएलएम झालेलं आहे त्यासोबतच सायबर लॉ मधील डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या अंतर्गत सायबर सिक्युरिटी कोर्सही मॅडमचं पूर्ण झालेला आहे आणि सध्या त्यांचं एमएसडब्ल्यूचं दुसरं वर्ष सुरू आहे. त्यासोबतच गेल्या 7 वर्षांपासून जिल्हा व सत्र न्यायालय परभणी येथे वकिलीचं कार्य त्या पार पाडत आहेत. क्रिमिनल सिव्हिल तसेच फॅमिली मॅटर्स यांवर त्या कार्य करतात. तेव्हा त्यांच्याशी आता संवाद साधूया आणि त्यांच्याकडनं बालिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षाविषयक जे काही कायदे आहेत आणि त्या अनुषंगानं जी आवश्यक माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. तेव्हा मॅडम सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार.
0: मॅडम सुरुवातीला मला आपण असं विचारावं असं वाटतं की महिला आणि बालकांच्या सुरक्षेविषयी सध्या अस्तित्वात असणारे जे कायदे आहेत त्याविषयी आपण काय सांगाल कारण आपण बघतोय की समाजात हे कायदे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे पण आणखीही ते पोहोचलेले नाहीत म्हणजे आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन कैक वर्ष लोटलेली आहेत कायदे निर्मिती होऊन कैक वर्ष झालेली आहेत पण तरीही कायदे आजपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्या दृष्टिकोनातून मग हे जे महिला आणि बालिकांच्या सुरक्षाविषयक जे कायदे आहेत त्या कायद्यांविषयी आपण काय सांगाल.
1: समाजामध्ये स्त्री पुरुष बालक सर्वांना एक स्वतःची डिग्निटी आपण ज्याला म्हणतो स्वतंत्रपणे आणि समाजामध्ये सामाजिक प्रतिष्ठा जपत जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आपल्या भारतीय संविधानाने दिला आहे. बरोबर आहे. भारतीय संविधानानुसार आपण म्हणतो इक्वॅलिटी. बरोबर आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. प्रत्येकाला सामान्य जनतेला सर्वसामान्यांना सगळ्याच व्यक्तींना समाजामधल्या हे समान दर्जाचं वागणूक समान दर्जाची सुरक्षितता समानपणे समाजात वावरताना त्यांच्यामधली समानता ही आवश्यक आहे आणि ती भारतीय संविधानाने प्रत्येकाला दिलेली आहे.
0: बरोबर.
1: आणि त्याची सुरक्षा करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. जेव्हा आपल्याला अधिकार दिलेत तेव्हा त्यासोबत कर्तव्य पण दिलेली आहेत.
0: बरोबर आहे.
1: अधिकारासोबत त्या कर्तव्याचं पालन सुद्धा आवश्यक असतं आणि त्याची सुरक्षितता त्याचं प्रोटेक्शन होणं सुद्धा आवश्यक असतं.
0: नक्कीच.
1: आणि त्या दृष्टीने मग भारतामध्ये संविधानाचे कलम 14 मध्ये जी आपल्याला समानता सांगितली इक्वॅलिटी सांगितली किंवा 15(3) जे आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन जे होतं की मग ते जेंडर असेल रेस असेल कास्ट असेल एज असेल ह्या सगळ्या दृष्टीने जे काही डिस्क्रिमिनेशन होतं हे सुद्धा आर्टिकल 15 जे आहे भारतीय संविधान याच्यानुसार ते काढून टाकण्यात आलेले की भारतामध्ये कुठल्याही व्यक्तीचं त्याच्या जेंडरवरून त्याच्या रेसवरून कास्टवरून त्याच्या कलरवरून डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. आणि त्याच कलमाच्या उप 3 मध्ये सांगितलं 15(3) की प्रत्येक स्टेटने महिला आणि मुलांच्या बाबतीत काही स्पेशल प्रोव्हिजन स्पेशल ऍक्ट हे त्यांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांच्या प्रोटेक्शनसाठी किंवा त्यांच्या बेनिफिटसाठी म्हणजे सुरक्षा आणि त्यांना असणारा फायदा बेनिफिट ज्याला आपण बोलतो दोन्ही गोष्टीसाठी कायदे करणं हे स्टेटसाठी सांगितलेलं आहे आणि हा त्यांचा अधिकार आहे.
0: बरोबर आहे. बरोबर आहे.
1: त्यानुसार आपल्याकडे बरेच कायदे हे भारतामध्ये अस्तित्वात आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये महिलांसाठी जर आपण म्हटलं की समाजात वावरताना आजची जी महिला आहे घरामध्ये बसून फक्त चूल आणि मूल करणार नाही घराच्या बाहेर पडते ती नोकरी करते. बरोबर आहे. मग त्यावेळेस तिला समाजामध्ये अनेक प्रॉब्लेम येतात. फक्त घरामध्येच तिला मानसिक किंवा शारीरिक त्रास किंवा छळ होतो असं नाही किंवा समाजात होतो जेव्हा ती जॉबला जाते तिथे सुद्धा काही वर्क प्लेसवर सुद्धा तिला त्रास दिला जातो.
0: बरोबर आहे.

0: प्रत्येक त्रास हा शारीरिक असतो असं नाही, तो मानसिक त्रास सुद्धा असतो. मग अशा हॅरॅसमेंट्स ज्या असतील, ह्या हॅरॅसमेंटसाठी त्याच्यापासून प्रोटेक्शन देण्यासाठी भारतामध्ये अनेक कायदे आहेत. म्हणजे घरामध्ये, घराच्या बाहेर, दोन्ही ठिकाणी, समाजामध्ये, ह्या सगळ्या ठिकाणी तिला प्रोटेक्शन करण्यासाठी कायदे आहेत. जसं की आपण म्हणू शकतो की नोकरीच्या ठिकाणी, मध्ये प्रायव्हेट जॉब असेल, गव्हर्नमेंट जॉब असेल या अदर जे असतील जॉब्स, जिथे ती काम करते तिथे जर तिला काही सेक्शुअल हॅरॅसमेंट झाली, त्याच्यासाठी आपल्याकडे द सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमन ऍट वर्क प्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ऍक्ट हा 2013 ला आलेला आहे. आता रिसेंट कायदा आहे तो की वर्क प्लेसला, म्हणजे जिथे ती जॉब करते तिथे जर तिच्यावर काही सेक्शुअल हॅरॅसमेंट असेल, असं जर काही त्रास झाला तिला, तर त्याच्यासाठी तिथे प्रोटेक्शन करण्यासाठी तिथे तो कायदा आहे.
1: बर,
0: हा कायदा जो आहे आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचा एक लँडमार्क जजमेंट होता, विशाखा अँड ऑदर्स वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 1997 ला. त्या याच्यामध्ये जी सोशल वर्कर होती त्याच्यावर जो गँगरेप झाला होता, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने विशाखा गाईडलाईन्स ह्या 1997 ला दिल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक सरकारी निमसरकारी ठिकाणी विशाखा कमिटी स्थापन करण्यात आली होती की नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या महिला आहेत, नोकरी करणाऱ्या महिला, त्यांना जर नोकरीच्या ठिकाणी काही त्रास झाला असेल, स्पेसिफिकली सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या बाबतीत, त्याच्या बाबतीत म्हणतो, तर त्याच्यासाठी त्या गाईडलाईनुसार कमिटी होती, तक्रार निवारण वगैरे, मग तिथे ती तक्रार देणार, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच अनुषंगाने आता हा कायदा कोडिफाईड करण्यात आला. ते फक्त गाईडलाईन्स होते, 1997 ला सुप्रीम कोर्टाने दिले, 2013 ला हा कायदा बनवण्यात आला. त्याच्यानंतर दुसरा जो कायदा आहे तो आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, जो सगळ्यांनाच माहिती आहे की घरामध्ये होणारा जो काही छळ असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, ह्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आहे डाऊरी प्रोहिबिशन ऍक्ट, म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वुमनच्या वेलफेअरसाठी असणारे ऍक्ट्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बीएनएसएस असेल, याच्यामध्ये सुद्धा काही महिलांच्या सुरक्षेसाठी प्रावधान दिलेले आहेच. आपल्याला माहिती आहे फॅमिली डिस्प्युट्स असतील, त्याच्यामध्ये सुद्धा जे काही महिलांचा त्रास दिला होतो, अन्याय अत्याचार केला जातो, त्याच्या संदर्भात सुद्धा मेंटेनन्स असेल, पोटगी वगैरे, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या प्रोव्हिजन्स असेल, डिओस सारखे प्रोव्हिजन्स असतील, हे सगळ्या कायद्यानुसार केलेले आहेत. हे झालं महिलांच्या बाबतीत. याच्या व्यतिरिक्त अनेक कायदे आपल्या भारतामध्ये आहेच जे स्पेसिफिकली महिलांना हे करतात. आणि मुलांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर त्याच पद्धतीने महत्वाचा जो कायदा आहे मुलांच्या बाबतीत तो आहे ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स ऍक्ट 2015. हा खूप जुना कायदा आहे, त्याच्यात अमेंडमेंट होऊन आताचा जो सुद्धा रिसेंट आपला जो आपण युज करतो तो आहे ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ ऍक्ट 2015. जिथे विधी संघर्षग्रस्त बालक, म्हणजे अशी मुलं की ज्या मुलांकडून काही गुन्हा घडलेला आहे किंवा त्यांच्यावर काही गुन्ह्याचे आरोप लावण्यात आलेले आहेत, किंवा त्याच्यात दुसऱ्या प्रकारचे पण मुलं येतात ज्याच्यामध्ये मुलांना सुरक्षा आणि काळजी याची गरज आहे, अशा दोन्ही प्रकारची मुलं ह्या ऍक्ट अंतर्गत त्यांना तिथे प्रोटेक्शन दिलं जातं. मग तिथे बालकल्याण समिती असेल, बाल न्याय मंडळ असेल, यांच्या मार्फत त्या मुलांना सुरक्षा देणं, त्यांच्यावर असलेले जे काही गुन्हे आहेत त्याचं योग्य प्रकारे निरसन करणं, त्याच्यातून त्यांचं प्रोटेक्शन करणं, रिहॅबिलिटेट करणं, त्यांचं पुनर्वसन करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलांना योग्य मार्गदर्शन करून, त्यांचं काउन्सिलिंग करून, त्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं जसे बाकीचे लोक वावरतात, जसे मुलं वापरतात, त्याच पद्धतीनं त्यांना एक प्रतिष्ठा मिळवून देणं, ह्याच्यासाठी हे कार्यरत करतं की जेव्हा ते मुलं मेजर होतील तेव्हा समाजामध्ये त्यांना वावरताना की बाबा ज्या गोष्टी आपल्या अल्पवयात झाल्या झाल्या सोडून त्याचा कुठेही स्टिग्मा न लागता समाजामध्ये स्वतंत्रपणे ते प्रतिष्ठेने जगले पाहिजे, त्यांना तो कॉन्फिडन्स आला पाहिजे की आपण समाजात चांगल्या पद्धतीनं बाकीच्यांसारखं वागवू शकतो, हा कॉन्फिडन्स निर्माण करणं, त्याच्यासाठी त्यांना मदत करणं, ज्यांना खरंच काळजी व सुरक्षेची गरज आहे त्यांना ती प्रोव्हाइड करणं, ह्याचं काम बालकल्याण समिती असेल याच्यामार्फत केलं जातं, बाल न्याय मंडळ असेल जी ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत काम करतं. त्याच्यानंतर दुसरा जो महत्वाचा कायदा आहे ज्याच्यावर सगळेच जण बोलतात आणि सध्याच्या परिस्थितीनुसार खूप आवश्यक आहे, तो आहे पोक्सो ऍक्ट, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012. सध्याच्या परिस्थितीनुसार बाकीच्या ऍक्ट सोडून हाच ऍक्ट महत्वाचं म्हटलं तरी चालेल,
1: आणि ती काळाची गरज आहे, अतिशय सविस्तर जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
0: याच्यामध्ये आपण जनरली असं बघतो की लहान बालिका ज्या आहेत त्यांच्यासाठी आपण सर्वसामान्य टर्म अशी आहे की लहान मुलींसाठी, पण मुलींसाठी नाही. हा जो कायदा आहे पोक्सो ऍक्ट हा मुलं आणि मुली, जे लहान मुलं आहेत, मुली आहेत 18 वर्षाच्या खालच्या, इथे जे बालक आहेत तिथे कुठलाही जेंडरचा भेद नाहीये.
1: खरंच
0: आपल्याला असं वाटतं की फक्त मुलींच्याच बाबतीत सेक्शुअल हॅरॅसमेंट केलं जातं, लैंगिक अत्याचार केलं, असं नाहीये. लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा ह्या गोष्टी घडतात, पण कसं आहे की आपल्याकडे त्या जास्त समोर येत नाही. म्हणजे आतापर्यंतचा माझा अनुभव जे मी बघितलं त्यानुसार की ह्या गोष्टी मुलांच्या बाबतीत फार समोर येत नाहीत. क्वचितच एखादे दोन हे होतात, जास्त मुलींच्याच बाबतीत होतं पण तसं

0: हा दोघांसाठीही कायदा आहे, दोघांसाठीही ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. जशी मुलींना गरज असते तशी मुलांना ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते.
1: बरोबर आहे.
0: त्याच्यामुळे हा सुद्धा 2012 ऍक्ट आहे. त्याच्यानंतर चाइल्ड लेबर जे सुरुवातीला होतं की मुलांना जे लेबरर वर्क आपण बालमजुरी वगैरे म्हणतो, आता तर ते चाइल्ड लेबर प्रोहिबिशन रेग्युलेशन ऍक्ट जो आहे 1986 त्याच्यात 2016 जी अमेंडमेंट झाली त्याच्यानंतर हे टोटली बंदच झालं की 14 वर्षाच्या खालच्या मुलांना कुठेही बालमजूर म्हणून काम करता येणार नाही आणि जिथे ते ठेवतील तिथे त्यांना ते पनिशमेंट वगैरे ह्या सगळ्या प्रोव्हाइड केलेल्याच आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट 2006 हा सुद्धा आहे. बालविवाह सध्याचा रिसेंट इश्यू, जसा पोक्सो आहे तसा बालविवाह सध्या खूप महत्वाचा आणि चर्चेचा हे आहे. त्याचा सुद्धा कायदा आपल्या याच्यामध्ये आहे. फक्त एवढंच आहे की त्या कायद्याची ह्याच नाही, प्रत्येक कायद्याची अंमलबजावणी करताना प्रत्येक नागरिकानं थोडं सतर्कपणे आणि हा समाज ही माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे ह्या गोष्टीचा डोक्यात ठेवून जर काम केलं प्रत्येकाचं, फक्त ज्युडिशियरी असेल किंवा पोलीस मशिनरी असेल किंवा आणखीन जे आपल्या लॉ याच्या एक्झिक्युटिव्ह प्रशासन असेल यांचंच काम नाहीये ते, प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य. जेव्हा आपण समाजात राहतो तेव्हा आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं.
1: खरोखर.
0: तेव्हा त्यांनी प्रत्येकाने ह्या सगळ्या ऍक्टची जनजागृती झाली. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती भेटते तेव्हा तुमचं काम आहे की तुम्ही आजूबाजूच्याला पोहोचवा
1: त्यांच्यापर्यंत.
0: आणि तसं जर तुम्हाला समाजात दिसत असेल की अशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहेत तर तुम्ही कन्सर्न अथॉरिटीला कळवा. आपल्याकडे बऱ्याच वेळेस असं होतं की लोक भीतीपोटी किंवा माझं नाव कुठेतरी डिस्क्लोज होईल मग ते माझ्यावर रागेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे खूप लोक ह्या गोष्टी समोर घडत असून सुद्धा कळवण्यासाठी घाबरतात, माहिती पोहोचवत नाहीत. तर हे कुठेतरी टेंडन्सी आपण बदलली पाहिजे, तरच समाजामध्ये हे जे काही कायदे केले आहेत महिलांसाठी असतील मुलांसाठी असेल त्याचा प्रॉपरली यूज होईल. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनजागृती खूप महत्वाची आहे. मग ती प्रशासकीय लेवलला असेल, शाळा कॉलेजच्या लेवलला असेल, तुमच्या ग्रामपंचायत लेवलला असेल, व्हॉट एव्हर, जिथे जिथे पॉसिबल आहे. एनजीओज आहेत आपल्याकडे भरपूर, प्रत्येकाला ज्याला पॉसिबल होईल त्यांनी हे करू शकतो. किंवा प्रत्येकांना तिथे कुठेतरी एका सेंटरला जाणं, प्रशिक्षण घेणं याची आवश्यकता कुठेच नसते जनजागृतीसाठी. 10 पैकी 5 लोकांना जरी ती माहिती तुम्हाला पोहोचवता, तुम्हाला एकाला भेटली ना मग तुम्ही 10 जणांना पोहोचवा ना, त्यातला एखादा तर करेल. त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करणं खूप आवश्यक असतं.
1: खरंच आहे.
0: तरच त्या कायद्यांचा जो लेजिस्लेशनचा उद्देश असतो की बाबा कायदा आपण करतोय त्याचा उद्देश जो आहे की मुलांना असेल महिलांना असेल प्रोटेक्शन, तरच ते खऱ्या अर्थानं त्या कायद्याला जस्टिस दिल्यासारखं होईल. नंतर ती केस फाईल होईल, कोर्टात येईल, नंतर ती प्रोसिजर चालेल, ते आरोपी जे कोणी असतील ते सुटतील, त्यांना शिक्षा होईल, त्या केसप्रमाणे ते होत राहील.
1: बरोबर आहे.
0: पण त्या कायद्याचा जो इम्पॅक्ट आहे, त्याचा जो उद्देश आहे, तो कायदा करण्यामागचा जो उद्देश आहे, तो कुठेतरी ती पीडित व्यक्ती जी आहे त्यातली विक्टिम्स जे आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं आहे.
1: अगदी बरोबर आहे. जेवढी कायदेविषयक माहिती आज घराघरापर्यंत पोहोचणं, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, अगदी तसंच घडणारे जे गुन्हे आहेत, अपराध आहेत, ते अपराध कायदा समितीपर्यंत पोहोचणं, पोलिसांपर्यंत पोहोचणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी ही जनजागृती होणं आणि आपण समाजातील एक घटक आहोत आणि समाजात घडणाऱ्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना थांबवण्यासाठी आपण त्या योग्य प्रकारे हाताळणं किंवा त्याविषयी योग्य जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. म्हणून अशा पद्धतीने जर कुठे गुन्हा घडत असेल, घडला असेल किंवा घडणार असेल तर नक्कीच आपल्याला जर त्याविषयी काही माहिती मिळाली तर ती
0: आपण कन्सर्न अथॉरिटीला कळवणं, त्याची माहिती देणं खूप आवश्यक,
1: खूप अत्यंत आवश्यक आहे. खरंच
0: तरच कुठेतरी एक सामाजिक कर्तव्य आपण जे म्हणतो किंवा सामाजिक भान जे आपण म्हणतो की समाजात आलो आणि गेलो काही उपयोग नाही. अशा तर जन्माला किती येतात आणि जातात, पण तुम्ही समाजासाठी काहीतरी देणं खूप आवश्यक.
1: कुटुंबाविषयीचं, वैयक्तिक कुटुंबाविषयीचं कर्तव्य तर आपण पार पाडतो, पण सामाजिक कर्तव्य पार पाडणं हे तितकंच गरजेचं आहे. मॅडम, आता सध्याची सामाजिक परिस्थिती आणि आव्हानं याचा जर विचार केला तर स्त्री संरक्षणाचं आजचं जे महत्व आहे त्याविषयी काय सांगाल?
0: स्त्री संरक्षणाचं महत्व सध्या काळाची खूप गरज आहे आणि याच्यासाठी जसं आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीला जनरली कसं होतं की काही झालं की फॅमिलीला जबाबदार धरलं जातं.
1: बरोबर आहे.
0: पण हे न करता की ती स्त्री ही माझी फॅमिली आहे, इन द सेन्स की जसं माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई आहे, बहीण आहे, मावशी आहे, काकू आहे, आत्या, त्याच पद्धतीने ती पण समोरची व्यक्ती कोणाची तरी लागते ना.
1: बरोबर आहे.
0: मग ती जर तुम्ही टेंडन्सी ठेवली तर मला नाही वाटत की कोणाच्या मनात चुकीचं कृत्य करण्याचा विचार येईल. आणि मग ह्या सगळ्यामध्ये हे संस्कार जे आहेत हे आपल्याला आपल्या घरातून देणं आवश्यक असतं.
1: बरोबर.
0: बरेच वेळेस कसं होतं, आता सध्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक वेळेस फॅमिलीला तेवढा वेळ देणं किंवा त्यांच्याबरोबर प्रॉपर

0: प्रॉपर कम्युनिकेशन करणं हे कुठेतरी आपलं लोप पावत चाललंय. सध्या न्युक्लिअर फॅमिली, पहिले एकत्र कुटुंब होतं, भरपूर जण घरात राहायचे, त्याच्यामुळे प्रत्येकाचं लक्ष असणं किंवा त्यांच्यासोबत कम्युनिकेशन ह्या सगळ्या गोष्टी आता काळानुरूप बदलत आहे, त्याच्यामुळे कुठेतरी संवाद बंद होतोय. मग प्रश्न काय आहेत मुलांचे, प्रत्येकाला अडचणी असतात, प्रत्येकाच्या समस्या असतात, मग ह्या सोडवण्यासाठी कोणासमोर तरी ते बोलण्यासाठी समोर ती व्यक्ती पाहिजे. त्याच्यामध्ये कौटुंबामध्ये संवाद असणं, एकमेकांना समजून घेणं, त्यांच्या अडी अडचणी शांतपणे सोडवण्यासाठी काय करू शकतो, प्रत्येक गोष्ट त्यांना चांगल्या पद्धतीने कशी सांगता येईल. स्पेशली मुलांच्या बाबतीत जर म्हटलं, प्रत्येकाला काही ना तर काहीतरी प्रश्न मुलांना पडतात, आणि आताचे मुले एवढे फास्ट आहेत की त्यांना अनेक प्रश्न असतात, आणि हे स्वाभाविक आहे. जेव्हा ते समाजात जातात, शाळेत त्याच्यात जातात, वेगवेगळ्या गोष्टी बघतात, घरात बघतात, समाजात बघतात, टीव्हीवर बघतात, आजकाल मोबाईल तंत्रज्ञानाचा जमाना आहे, प्रत्येकाच्याकडे मोबाईल आहे मुलांच्या हातामध्ये, मग ते काही अशा गोष्टी बघतात की ज्या ऍक्च्युली पूर्वीच्या लोकांना विचारलं गेलं तर त्यांच्या दृष्टीने ह्या चुकीच्या आहेत,
1: बरोबर,
0: पण आजच्या मुलांना हे चुकीचं नाही वाटत. आणि ते त्यांच्या जनरेशन प्रमाणे ते कदाचित बरोबरही असेल, पण मग तीच गोष्ट, एखादी चुकीची गोष्ट जर मुलांच्या हातून बघण्यात आली असेल किंवा मग ती चांगल्या पद्धतीने त्यांनी बघायच्या आधी तुम्ही त्यांना कशी सांगू शकता. बिईंग अ पॅरेंट्स म्हणा किंवा फॅमिली म्हणा, फॅमिलीतले जे कोणी मोठे असतील व्यक्ती, बहीण भाऊ असतील, आजी आजोबा असतील, काका मावशी, जे कोणी असतील, कसं आहे मुलं, म्हणजे आपण जसं म्हणतो लहान मुलं हा मातीचा गोळा आहे, जसं त्याला घडवलं तसं तो घडत जातो, तो जसं घरात पाहतो, बाहेर पाहतो, शाळेत पाहतो, त्याप्रमाणे तो वागतो.
1: बरोबर.
0: मग आपण त्यांच्यासमोर वागताना बोलताना जर चांगल्या पद्धतीने हे केलं, त्यांच्यासमोर जर आपणच चुकीच्या गोष्टी नाही आणल्या तर त्यांना ते पुढे कुठेतरी त्यांची मानसिकता बदलू शकते. मग त्यांना जर समजा अशा काही गोष्टीबद्दल क्युरियोसिटी निर्माण झाली, काही आकर्षण झालं, तर मग ह्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो की बाबा अशा गोष्टी समाजात घडत आहेत, त्या चुकीच्या आहेत, हे असं नाही व्हायला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, मग आपल्या मुलांना त्या गोष्टीचं महत्व आपण सांगू शकतो, त्याचे फायदे आणि नुकसान ह्या दोन्ही गोष्टी सांगू शकतो.
1: खरंच खरंच.
0: आणि फक्त हे फॅमिलीची नाही तर मग शाळा असेल, कॉलेज असेल, तिथे प्रशिक्षण आपण घेऊ शकतो त्या मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी, त्यांना ती माहिती जे त्यातले तज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडून आपण एक शिबिर म्हणा किंवा जनजागृती छोटीशी एखादं लेक्चर, बाकी आपण सगळ्या गोष्टीवर लेतोच ना, मग त्याच पद्धतीनं जर शाळेमध्ये कॉलेजमध्ये शाळेतर्फे किंवा कॉलेजतर्फे जर त्या मुलांना प्रशिक्षण आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, लैंगिकता वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, याच्याबद्दल जर आपण योग्य मार्गदर्शन तज्ञांकडून त्याची माहिती दिली चांगल्या पद्धतीने घरातून, त्यांना त्या गोष्टी समजल्या, कारण की ह्या गोष्टी त्यांना समजणं हे नॅचरल आहे, त्याच्याबद्दल त्यांना प्रश्न पडणं, ते आकर्षण निर्माण होणं हे एका एज नंतर ही गोष्ट नॅचरल असते. मग तीच माहिती त्यांनी चुकीच्या पद्धतीने बाहेरून घेण्यापेक्षा, मोबाईल मधून म्हणा किंवा इंटरनेट मधून म्हणा किंवा आणखीन कोणाच्या पाहण्यातून याच्यातून घेण्यापेक्षा, ही जर आपण त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितली तर त्यांची डेफिनेटली मेंटॅलिटी त्या गोष्टीकडे पाहण्याची चेंज होईल आणि त्यांना ती चांगल्या पद्धतीने समजेल.
1: खरोखर. आणि या व्यतिरिक्त हा तर लहान मुलांच्या बाबतीत किंवा तरुणांच्या बाबतीत आपण अशा पद्धतीने या प्रश्नावर, स्त्री संरक्षणाची जी समस्या निर्माण होते त्यावर आपण निराकरण करू शकतो. या व्यतिरिक्त ही मुळात आपल्याला ही जी मानसिक प्रवृत्ती आहे की स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याविषयीही नक्कीच आपल्याला समाज जनजागृती करणं गरजेचं आहे.
0: खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी मग प्रत्येक डिपार्टमेंटला काउन्सिलरची आवश्यकता आहे.
1: खरोखर.
0: प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही काउन्सिलर अपॉइंट केले, तज्ञ मार्गदर्शक त्यांच्या मार्फत जर प्रशिक्षण घेतले, तर कुठेतरी तुम्हाला ती मेंटॅलिटी चेंज व्हायला डेफिनेटली हेल्प होते. जेव्हा आपण जनजागृती आणि प्रशिक्षण याबद्दल बोलतो तेव्हा फक्त लहान मुलंच नाही तर मोठ्या माणसांना सुद्धा आणि प्रत्येक वर्गाला, स्पेसिफिक मुलं मुली किंवा स्पेसिफिक मुली किंवा महिला नाही तर पुरुष असतील, लहान मुलं असतील, यांना सुद्धा ह्या गोष्टीची, प्रशिक्षणाची, जनजागृतीची आणि महत्वाचं म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे.
1: खरोखर.
0: कारण की आजकालच्या एवढ्या धकाधकीच्या जीवनात एवढा स्ट्रेस असतो, कामाचा ताण, बाकी सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी रिलॅक्स होण्यासाठी माणूस काहीतरी चुकीचे मार्ग निवडतो. मोस्ट ऑफ द टाइम आपण पाहिलं त्याच्या मागचं रिझन तेच असतं. मग त्याच्यासाठी जर त्यांना प्रॉपर गाईड केलं, प्रॉपर काउन्सिलिंग जर भेटली तर कुठेतरी हे प्रमाण कमी व्हायला मदत होईल.
1: नक्कीच. म्हणजे स्त्री संरक्षणाची ही जी समस्या आहे ती समस्या जर आपल्याला कुठेतरी थांबवायची असेल किंवा स्त्रियांना जर आज समाजामध्ये मुक्तपणे वावरायचं असेल तर त्यासाठी सामाजिक जनजागृती योग्य पद्धतीने होणं खूप अत्यंत गरजेचं आहे. मॅडम, आता तंत्रज्ञानाच्या, सोशल मीडिया, इंटरनेटच्या युगात महिला आणि बालिकांवरील सायबर गुन्ह्यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण वाढलेलं आहे, मग या नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी कायदा आणि समाजव्यवस्था तयार आहे का, आणि तयार नसेल तर कायदेशीर दृष्ट्या त्यावर काय अंमलबजावणी करणं गरजेचं आहे, याविषयी काय सांगाल?
0: आपल्याकडे सध्या वाढत्या तंत्रज्ञानाच्यामुळे सायबर गुन्हे खूप

0: होत आहेत. सायबर क्राईम्सची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्याकडे आपल्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे, आपल्याही म्हणजे आता नवीन बीएनएस आहे, एव्हिडन्स ऍक्ट आहे, बीएसए आहे ज्याला आपण भारतीय साक्षर अधिनियम म्हणतो, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल किंवा भारतीय न्याय संहिता, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबतीत बरेच प्रावधान केलेले आहेत.
1: बरोबर.
0: पण सायबर सिक्युरिटी असेल किंवा सायबर क्राईम्स असेल ह्या बाबतीत जनजागृती खूप आवश्यक आहे. याचं प्रशिक्षण म्हणजे प्रत्येक याला प्रशिक्षणाची आणि याची गरज असतेच आहे. महत्वाचं म्हणजे आता एआयच्या याच्यात काही ज्या वेबसाईट्स आहेत ज्या इमॉरल आपण जनरली म्हणतो की काही वेबसाईट्स आहे, मग त्याला कसं केलेलं आहे की पेड याच्यात केलेलं आहे असं नाही पाहायला भेटत पेड, मग का तुम्ही ते ठेवताय?
1: बरोबर.
0: पेड तरी कशाला? जसं बॅन आहे ना, मग ते पूर्ण अशा ज्या वेबसाईट्स आहेत त्या पूर्णपणे बॅन करणं आवश्यक आहे.
1: नक्कीच नक्कीच.
0: एक ते दुसरी गोष्ट, आता एआयमुळे अनेक गोष्टी ह्या तुमचे फोटोज असतील, त्याच्यानंतर काही वेबसाईट मार्फत तुमचे व्हिडिओज असतील, हे त्याचा मिसयूज केला जातो. मग आपण जेव्हा सोशल मीडियावर आपले डिटेल्स शेअर करतो तेव्हा आपण ती काळजी घ्यायला पाहिजे की आपण सोशल मीडियावर आपले फोटोज व्हिडिओज टाकताना काय टाकतोय हे आपण लक्षात देणं आवश्यक आहे. ही आपली जबाबदारी. कसं आहे ना की आपले डिटेल्स समोर गेल्याशिवाय त्याचा मिसयूज नाही होणार.
1: खरोखर.
0: बरोबर आहे. एआय असेल किंवा वेबसाईट्स असतील किंवा काही ऍप्स आहेत, ते ऑटोमॅटिकली तर तुमच्याबद्दल काही सायबर क्राईम करणार नाहीत. तुम्ही त्याला काहीतरी मटेरियल देताय ना, एखाद्याला तुम्ही खाद्य पुरवल्याशिवाय त्याचा रिझल्ट नाही येणार.
1: बरोबर.
0: मग जेव्हा तुम्ही तुमचे फोटोज असतील, व्हिडिओज असेल सोशल मीडियावर अपडेट करता, आता हा प्रत्येकाचा राईट आहे ज्याचा ते करतो, पण ते करताना आपलं वैयक्तिक काळजी घेणं आवश्यक आहे. मग प्रायव्हसीज आहेत बऱ्याच, मग त्या प्रायव्हसी आपण ऑन केल्या आहेत का? बरोबर आहे. हे चेकिंग करणं आपलं काम आहे. आपण जेव्हा टाकतो तेव्हा ते पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्ड फिरत असतं. बरोबर आहे. मग त्याला चेकआउट कुठे करायचे, चेकिंग कुठे करायचे, आपल्याला ते पाहणं आवश्यक असतं की आपल्याला किती जणांना त्या पोस्ट आपली दाखवायची आहे.
1: बरोबर आहे. बरोबर आहे.
0: प्रत्येक जण तुमची पोस्ट चांगल्या पद्धतीने घेईल असं नाही. बऱ्याच वेबसाईट्स, बरेच ऍप हे फेक आहेत. म्हणजे तुम्ही जरी तुमचा चांगला फोटो टाकला असेल किंवा व्हिडिओ असेल, पण त्याचा मिसयूज करून काहीतरी वेडावाकडं करून मग ते तुम्हाला सेंड केला जातं आणि सांगितलं जातं ही लिंक क्लिक करा, त्याच्यावर तुमचा फोटो आहे किंवा हे आहे, आम्ही व्हायरल करू, हे करू, अशा पद्धतीने दिल्या जातात. आणि मग त्यावेळेस काय होतं की घाबरला जातो समोरचा माणूस की बाबा माझा काहीतरी चित्रविचित्र हे आहे आणि त्याच्यामुळे मग आता काय करणार. मग ते बऱ्याच वेळेस असं करून पैसे उकळल्या जातात, ब्लॅकमेल केलं जातं. मग अशा वेळेस प्रत्येक पोलीस स्टेशनला सायबर सेल हा आहे. बरोबर आहे. मग तिथे जाऊन तुम्ही तक्रार करणं, त्याच्या आधी लहान मुलांच्या बाबतीत असेल, आता जनरली मोठी माणसं हे करू शकतात आणि ह्या गोष्टी ज्या आहेत फक्त लहानच नाही मोठ्या माणसांच्या बाबतीत सुद्धा अशा लिंक्स येतात, असे फेक फोटोज व्हिडिओज येतात तुमचे. मग अशा वेळेस पहिली गोष्ट की बाबा घाबरून जायचं नाही. आपल्या मनात एकच असतं, आपण घाबरतो बाबा मी काहीतरी चूक केलंय, मग आता मला शिक्षा होईल किंवा काहीतरी आणखीन होईल, माझी बदनामी होईल. ह्या सगळ्या गोष्टीची भीती स्वतःच्या मनातून पहिले काढून टाकली पाहिजे. हे लक्षात ठेवलं पाहिजे की अनेक वेबसाईट्स आहेत, बऱ्याच ऍप आहेत ज्याच्यातून तुमच्या फोटोचा व्हिडिओचा मिसयूज करून त्याची मोडतोड करून अल्टरेशन करून केलेला आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला घाबरून जायचं काम नाही. तुम्ही तसं टाकलंय का? नाही टाकलंय ना, मग घाबरायचं नाही. मग तुमचं काम काय? पहिली मनातून ती भीती काढणं की माझी बदनामी होईल, काहीतरी होईल, असं होईल. मग त्याच्यावर मग ते ब्लॅकमेल करतात, मग तुम्ही त्यांना पैसे पाठवता, आणखीन बऱ्याच गोष्टी त्याच्यात होऊन जातात. मग तुम्ही सायबर सेलला कळवा की बाबा मला असा असा मेसेज आलेला आहे, मग त्या साईट ब्लॉक करणं असेल ती, मग ते योग्य जे काही त्याच्यावर ऍक्शन्स घेणं असतील, नेसेसरी ऍक्शन, ते सायबर सेलवाले घेतील. बऱ्याच वेळेस महत्वाचं असतं की सायबर क्राईमच्या बाबतीत लोक घाबरतात की माझी बदनामी होईल, पहिली गोष्ट ही असते. मग कोणीतरी मला काहीतरी म्हणेल, माझ्या समाजात बदनामी होईल, नाक कापल्या जाईल, किंवा ह्या गोष्टीमुळे बऱ्याच वेळा मोठी माणसंही तक्रार करत नाहीत, लहान मुलंही घरच्यांना सांगत नाहीत. मग त्याचे परिणाम नंतर जे काही होतात ते खूप त्यांच्यासाठी नुकसानकारक असतात. मग पुढचं जर नुकसान टाळायचं असेल तर तुम्हाला आता स्वतःच्या मनातली भीती घालणं आणि त्याच्यासाठी प्रॉपर जे मेकॅनिझम आपल्याकडे अवेलेबल आहे त्यांना जाऊन कन्सर्न अथॉरिटीला कंप्लेंट करणं आवश्यक असतं. मग त्याच्यासाठी त्या साईट्स कोणत्या आहेत, त्याच्यात काय ऍक्शन घेतली पाहिजे, हे जे सायबरचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत यांच्याकडून प्रत्येक शाळा, कॉलेज, प्रत्येक डिपार्टमेंट, प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो, याला प्रशिक्षण देणं, त्यांना प्रॉपर त्याची माहिती सांगणं हे आवश्यक असतं.
1: नक्कीच नक्कीच. अशा पद्धतीने हे जे काही सायबर गुन्हे घडत आहेत सध्या ते कुठेतरी थोपवणं शक्य आहे, पण त्याच्याबाबतही आपण स्वतः माहिती घेणं आणि त्याविषयी जनजागृती करणं हे दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. मैत्रिणींनो, महिला आणि बालिकांच्या सुरक्षाविषयक कायदे आणि त्याची गरज, त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी होऊ शकते याविषयी अधिक सविस्तर माहिती आपण भक्ती मॅडमशी संवाद साधून जाणून घेणार आहोत पुढील महिन्यातील आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आता मात्र मी आणि मॅडम आम्ही दोघीही आजच्या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेतो.

0: आहोत. मॅडम, वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण आणि समाज जनजागृतीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त अशी माहिती आजच्या मुलाखतीच्या पहिल्या भागातून आम्हा सर्व मैत्रिणींपर्यंत आपण पोहोचवलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: धन्यवाद.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत बालिका आणि महिलांच्या सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. मैत्रिणींनो, आपण आता कार्यक्रमामध्ये आनंद घेणार आहात एका गीताचा.

0: मन प्रसन्न करणाऱ्या या गीतानंतर आपण कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या धावपळीच्या जीवनात स्त्री अनेक भूमिका समर्थपणे पार पाडत असते, पण घर, कुटुंब, करिअर आणि जबाबदाऱ्यांच्या गर्दीत स्वतःच्या आरोग्याकडे मात्र अनेकदा तिचं दुर्लक्ष होतं. मग अशा वेळी शरीराला ऊर्जा, मनाला शांतता आणि जीवनाला संतुलन देणारा योग हा खऱ्या अर्थाने जीवनाचा आधार ठरतो. म्हणूनच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण स्त्रियांचे विविध आजार आणि योग याविषयी जाणून घेणार आहोत. आणि याविषयी माहिती देण्यासाठी सोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी.
2: नमस्कार मैत्रिणींनो.
1: मॅडम, कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: मॅडम, आयुर्वेदामध्ये योगाचं महत्व कशा पद्धतीनं विशद केलेलं आहे तर काय सांगाल?
2: आयुर्वेद हे फक्त शास्त्र नसून ती एक जीवन जगण्याची कला आहे. शास्त्र शुद्ध जीवन कसं जगावं आणि आपलं आरोग्य सुखी कसं करता येईल, समृद्ध कसं करता येईल, याची एक कला आहे ती. तर मैत्रिणींनो, आयुर्वेदाच्या उद्देशामध्येच या योगाचं महत्व आपल्याला लक्षात येतं. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि अतुरस्य विकार प्रशमनंच, हे आयुर्वेदाचा उद्देश आहे. तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजे स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य रक्षण करणं आणि अतुरस्य विकार प्रशमनंच म्हणजे व्याधीग्रस्त व्यक्तीचे त्रास आहेत, त्याचे जे विकार आहेत ते कमी करणं. स्वस्थ व्यक्तीची परिभाषा करताना आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्यभिधीयते. समदोष समाग्निश्च म्हणजे काय? तर समदोष म्हणजे जे आयुर्वेदाने तीन दोष सांगितलेले आहेत, वातपित्त कफ, तर ते तिन्ही दोष समस्थितीत असणं किंवा समअग्नी जो आपला पाचक अग्नी आहे, जठराग्नी आहे, तो समस्थितीत असणं किंवा समधातू. आयुर्वेदामध्ये सात धातू सांगितलेल्या आहेत, तर त्या सातही धातूंचं शरीरामध्ये समप्रमाणात असणं किंवा मलक्रिया, जे मलनिसरणाच्या क्रिया आहेत शरीरातल्या, त्या क्रिया सुद्धा व्यवस्थित असणं, सम्यक असणं हे आयुर्वेदाला अभिप्रीत आहे स्वस्थ व्यक्तीमध्ये. आणि याच सोबत ह्या सगळ्या क्रिया असूनही

0: प्रसन्न आत्मेंद्रिय मना हे आयुर्वेदाने सांगितलेले, म्हणजे आयुर्वेदाने किती सूक्ष्म विचार केलेला आहे बघा, की प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन म्हणजे आपले जे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हे सगळे स्वस्थ असायला पाहिजेत आणि त्याचसोबत आपला आत्मा सुद्धा मन आत्मा हे सुद्धा प्रसन्न असायला पाहिजे. हे सगळं जेव्हा असेल तर तो व्यक्ती स्वस्थ किंवा निरोगी आहे असं आपण म्हणतो. आरोग्य संपन्न होण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाने दिनचर्या आणि ऋतुचर्या हेही सांगितलेलं आहे. मग आता आपण योगाच्या दृष्टीने जर विचार केला की आयुर्वेदामध्ये योग कसा सांगितलेला आहे, तर योगाने जे सांगितलेलं आहे अष्टांग योग ते आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे की प्रत्येक दिवसाच्या तापमानानुसार काळानुसार वेळेनुसार आपली दिनचर्या आपलं वागणं आहार विहार कसा असायला पाहिजे हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे.
1: ऋतुपरत्वे
0: आणि दिनपरत्वे सुद्धा, जसे तीन ऋतू आहेत तसे दिवसाचे पण तीन काळ आहेत, सकाळ मध्यान्ह आणि संध्याकाळ, तर अशा तिन्ही काळामध्ये आपलं आहार विहार कसे असले पाहिजेत किंवा प्रत्येक ऋतूमध्ये आपण कशा पद्धतीने आहार विहार करायला पाहिजे, ऋतुपरत्वे त्याच्यामध्ये बदल कसा केला पाहिजे की जेणेकरून आपलं आरोग्य व्यवस्थित राहील, हे सगळं अगदी सूक्ष्म विचार आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि आयुर्वेदामध्ये योग आहे, दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, म्हणजे अगदी अभ्यंगापासून ते म्हणजे सकाळी आपण ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठ जे म्हणतो की तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काय कसं वागायला पाहिजे हे सगळं सूक्ष्म विचार आणि योगाभ्यास याचं सगळं वर्णन आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये आपल्याला योगाचं महत्व आणि कसं पालन करायचं ते विशद केलेलं आहे.
1: मॅडम, आयुर्वेदामध्ये तर योगाचं महत्व अतिशय सखोल पद्धतीनं असं सांगितलेलं आहे, पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्त्रियांसाठी योग किती महत्वाचा आहे त्याबद्दल काय?
0: बरोबर आहे, कारण आपण बघतोच की आजकाल धावपळीचं आयुष्य आहे, महिलांना बऱ्याच भूमिकांमधून जावं लागतं. ती गृहिणी आहे, ती माता आहे, ती पत्नी आहे, त्याचसोबत तिला स्वतःचं करिअर सुद्धा महत्वाचं आहे. त्याच म्हणजे जितकं हे महत्वाचं आहे तितकंच करिअर सुद्धा तिला महत्वाचं आहे. मग नोकरी आहे, व्यवसाय आहे किंवा इतरही काही जबाबदाऱ्या असतील, तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना सतत तिला शारीरिक आणि मानसिक दडपण येत असतं की वेळा सांभाळणं असेल किंवा प्रत्येक गोष्ट आपल्याकडनं परफेक्ट व्हावी ही जी तिची स्वतःकडनं अपेक्षा असते, ह्या सगळ्या अपेक्षा घरातल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणं किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सगळं करत असताना तिला दडपण येणं साहजिक आहे अगदी. हे सगळं करत असताना आणि त्याचसोबत आर्थिक ताणतणाव सुद्धा असतात तिला, म्हणजे ती जरी स्वतः कमवत असली तरीही ते सगळं मॅनेजमेंट करणं, तर हे आर्थिक ताणतणाव सुद्धा हे एक दडपणाचाच भाग आहे की हे सगळं मॅनेज करायचं. आणि आपण विचार करत नाही पण सांस्कृतिक आणि सामाजिक जो बदल होत आहे आजच्या काळामध्ये, की पहिलीची संस्कृती जी आपली होती भारतीय आणि आताचं बदलतं सांस्कृतिक विश्व आणि त्याचसोबत सामाजिक बदल, की आधीचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये खूप फरक आहे. जसं कुटुंबात बदल झालाय तसा समाजामध्ये बदल झालाय. मग ह्या सगळ्या बदलांचा विचार करत असताना किंवा त्यांना सामोरं जात असताना तिला शारीरिक थकवा, मानसिक तणाव यांना तोंड द्यावंच लागतं.
1: बरोबर,
0: आणि त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. मग हे सगळं करत असताना वेळोवेळी काय होतं, आपण अशक्तपणा आला किंवा आजारी पडलो तर औषधं घेतो आपण, डॉक्टरांकडे जातो, वेगवेगळी शक्तिवर्धकं घेतो आपण, जीवनसत्वे घेतली जातात, फूड सप्लिमेंट्स घेतली जातात, हे सगळं घेतो म्हणजे महिला, आणि त्याचा उपयोगही होतो तात्पुरता आणि कधी कधी होतही नाही. असंही होतं की आपण डॉक्टर चेंज करून बघतो की यांच्याकडे गेलो तर आपल्याला फरक पडला नाही, मग आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जातो. पण हे म्हणजे असं एक दुष्टचक्र असल्यासारखं आहे. मग हे सगळे जे जटिल गुंतागुंतीचं जे आपलं शारीरिक क्रिया किंवा मानसिक दबाव किंवा आपल्या आरोग्याच्या ज्या तक्रारी आहेत हे एक जटिल समस्या आहे, आणि ही समस्या कशी आपण सोडवायची हा एक मोठा प्रश्न महिलांसमोर उभा राहतो. आणि कुटुंबातल्या व्यक्तींनाही कळत नाही की हिला नेमकं काय होतंय, ही सगळं तर व्यवस्थित आहे, ही रोजचे कामं करते, ही रोज ऑफिसला जाते, हिचं सगळं दैनंदिन सगळं सुरू आहे, तरी पण हिच्या तब्येतीच्या तक्रारी आहेत. म्हणून मग ही जी गुंतागुंत आहे ती आपण योग साधनेमुळे सोडवू शकतो.
1: अच्छा,
0: हा तर योग साधनेमध्ये काय आहे की मनाची स्वस्थता, मन आपल्याला शांत करता येतं.
1: बरोबर,
0: ज्याला आपण मानसिक शांतता म्हणतो की स्थिर मन आपण करू शकतो त्यामध्ये. बुद्धीची दक्षता म्हणजे जे आपण सारखं दडपणाखाली असतो आणि आपलं मेंदू काम करून थकून जातो, मग तो कधी कधी अलर्ट राहत नाही, आपण विसरतो.
1: बरोबर,
0: आपण स्ट्रेस येतो आणि तेव्हा मग काय होतं की ज्या गोष्टी आपल्याला करायच्यात आपण नियोजन केलेलं असतं तरी पण आपण एखादी गोष्ट विसरतो आणि सहज म्हणून जातो की नाही माझ्या लक्षातच राहिलं नाही. हे बरेच वेळा असं रिपीटेडली होत राहतं. मग हे काय आहे की आपली बुद्धीची दक्षता जी आहे ना तर ती कमी झालेली असते. मग हे सगळं आणि त्याचसोबत आत्मिक समाधान हे आपल्याला योगाद्वारे टिकवता येतं.
1: अच्छा,
0: मग हे कसं टिकवू आपण? तर जेव्हा आपण योग अभ्यास करतो, ध्यान करतो, किंवा प्रत्याहार असेल, ध्यान असेल, धारणा असेल, हे जे योगाचे अष्टांगातले आहेत सगळे अंग, तर तेव्हा मेंदूचे स्नायू असतील आपल्या, हातापायांचे स्नायू असतील, यांच्यावरचा ताण कमी होतो, ते रिलॅक्स

0: होतात आणि आपल्याला नवीन उत्साह मिळतो, नवीन ऊर्जा मिळते. अशा पद्धतीने आपण दैनंदिन तणावाचं नियोजन करू शकतो.
1: अच्छा, तर मॅडम बऱ्याचदा असं ऐकण्यात येतं की हार्मोन्स इम्बॅलन्स झालंय, म्हणजे हार्मोन्समध्ये बदल झालाय आणि त्यामुळे काही विशिष्ट असे त्रास होत आहेत, अशी वाक्य आपल्याला नेहमीच ऐकायला येतात. तर मग हार्मोन्स बदलामध्ये योग कशा पद्धतीनं काम करतो?
0: आपण आता हार्मोन्स हा शब्द जो आहे तो अगदी सामान्य लोकांना सुद्धा चांगल्या पद्धतीने कोण ऐकून असं माहीत झालंय की हार्मोन्स हे आपल्या शरीरामध्ये असतात. तर हे नक्की हार्मोन्स म्हणजे काय असतात? तर आपल्या शरीर संस्थेमध्ये काय असतं शरीरामध्ये, की वेगवेगळ्या ठिकाणी नलिका विरहित ग्रंथी असतात, त्याला आपण इंग्लिशमध्ये आपण ग्लँड्स म्हणतो. तर अशा नलिका विरहित म्हणजे डक्टलेस अशा ग्लँड्स असतात आणि यांच्यातून निघणारे जे स्त्राव असतात त्यांना आपण हार्मोन्स किंवा संप्रेरके असं म्हणतो. तर हे एंडोक्राईन ग्लँड्स किंवा

0: शब्द जो आहे तो अगदी सामान्य लोकांना सुद्धा चांगल्या पद्धतीने कोण ऐकून असं माहीत झालंय की हार्मोन्स हे आपल्या शरीरामध्ये असतात. तर हे नक्की हार्मोन्स म्हणजे काय असतात? तर आपल्या शरीर संस्थेमध्ये काय असतं शरीरामध्ये की वेगवेगळ्या ठिकाणी नलिका विरहित ग्रंथी असतात, त्याला आपण इंग्लिशमध्ये आपण ग्लँड्स म्हणतो. तर अशा नलिका विरहित म्हणजे डक्टलेस अशा ग्लँड्स असतात आणि यांच्यातून निघणारे जे स्त्राव असतात त्यांना आपण हार्मोन्स किंवा संप्रेरके असं म्हणतो. तर हे एंडोक्राईन ग्लँड्स किंवा नलिका विरहित ज्या ग्रंथी आहेत त्या आपल्या पूर्ण संतुलन शरीराचं किंवा शरीरातल्या ज्या चयापचय क्रिया असतील, मेटाबॉलिझम आहे, शरीराची वाढ आहे, ज्या आपल्या सगळ्याच क्रिया अंतर्गत आणि बाह्य या सगळ्या क्रियांचं नियंत्रण त्या करत असतात हार्मोन्स जे आहेत ते. आणि याचं जर इम्बॅलन्स झालं तर आपल्या शरीरातल्या सगळ्याच क्रिया डिस्टर्ब होऊन जातात. म्हणून याचं संतुलन असणं हे खूप आवश्यक आहे. आणि ह्या बॅलन्सचा आणि आपल्या योग याचा खूप निकटचा संबंध आहे.
1: अच्छा.
0: हा तर मुख्य ग्रंथींमध्ये आपण बघतो की याच्यामध्ये आपल्या मेंदूच्या मागच्या साईडला असणारी मेंदूच्या खालच्या साईडला असते कवटीच्या पिट्युटरी ग्लँड म्हणून असते, पियोशिका ग्रंथी आपण त्याला म्हणतो मराठीत. तर ही अगदी मास्टर ग्लँड आम्ही याला म्हणतो की या ग्रंथीचं पूर्ण शरीरातल्या जेवढ्या काही इंडोक्राईन ग्लँड्स आहेत त्याच्यावर नियंत्रण असतं.
1: अच्छा.
0: आणि ही ग्लँड प्रत्येक ग्रंथीचे स्त्राव निघणारे नियंत्रित करीत असते. म्हणून मुख्य ग्रंथी ही मास्टर ग्लँड म्हणजे पिट्युटरी ग्लँड. आणि त्या ग्रंथीला कसं आपल्याला नियंत्रण ठेवता येईल किंवा त्याचे स्त्राव कसे नियंत्रित करता येईल हे आपल्याला योगाद्वारे म्हणजे करता येतं. त्याची विशिष्ट काही आसनं असतील किंवा बंध असतील, मुद्रा असतील, तर या सगळ्याद्वारे आपण त्याचं हार्मोन्स नियंत्रित करू शकतो. त्याचसोबत अजून महत्वाची म्हणजे थायरॉइड ग्लँड असते जी आपल्या कंठाच्या ठिकाणी असते, समोरच्या साईडने कंठाच्या ठिकाणी फुलपाखरासारखी अशी ग्लँड असते. ही सुद्धा इतकी महत्वाची आहे की याचं मुख्य कार्य असतं शरीराचं पोषण, वाढ आणि चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम याच्यामध्ये हिचा महत्वाचा भाग असतो. त्याचबरोबर आपण आता बऱ्याच ठिकाणी बघतो म्हणजे जवळपास 70-80% लोकांना आपण ऐकतो की डायबिटीस आहे. मधुमेह तर हे इतकं कॉमन झालंय मधुमेह. मग हा मधुमेहाचं नियंत्रण कुठं असतं? इन्सुलिनचं नियंत्रण कुठून केलं जातं? ते स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज. तर ही सुद्धा एंडोक्राईन ग्लँड आहे. ती दोन्ही आहे, एंडोक्राईन पण आहे आणि एक्झोक्राईन, असे दोन्ही प्रकारचं काम ती करते. पण स्वादुपिंडाचं नियंत्रण सुद्धा आपल्याला योगाद्वारे करू शकतो आपण असं.
1: अच्छा.
0: त्याचसोबत आपल्या अधिवृक्क ग्रंथी म्हणून एक महत्वाची ग्रंथी असतात, अॅड्रिनल ग्लँड ज्याला आपण म्हणतो, ज्या किडनीच्या वरच्या साईडला असतात. तर ह्या ग्रंथींचं कार्य असतं की स्नायूंचा थकवा किंवा शरीरातले चयापचय, ब्लड प्रेशरचं कंट्रोल किंवा तापमान कंट्रोल हे महत्वाची कामं ही ग्रंथी करतात. अशा काही महत्वाच्या ग्रंथी आहेत शरीरामध्ये. तर त्या सगळ्यांचे हार्मोन्स नियंत्रित करण्याचं काम ही पिट्युटरी ग्लँड करत असते. म्हणून आपण योगाद्वारे पिट्युटरी ग्लँडवर कंट्रोल कसं करता येईल किंवा ह्या सगळ्या ग्रंथींवर नियंत्रण कसं ठेवता येईल किंवा त्यांचं कार्य सुरळीतपणे कसं चालू ठेवता येईल हे सुद्धा आपण करू शकतो.
1: अच्छा. तर मग साधारण कुठल्या प्रकारची योगासनं यासाठी करायला हवी?
0: हा, तर काही आसनं अशी असतात यामध्ये, आसनांचे जे वेगवेगळ्या पोज आहेत की काही आसनं सरळ पाठीवर झोपून असतात, काही पोटावर झोपून असतात. म्हणजे मी अगदी साध्या सोप्या शब्दात सांगते आपल्या मैत्रिणींना कळावं यासाठी की योगिक शब्द वापरत नाहीये.
1: बरोबर.
0: कारण आपण साधं बोललो तर त्यांना लक्षात येईल. किंवा विपरीत शयनस्थिती आम्ही ज्याला म्हणतो जे पोटावर झोपतात, विपरीत शयनस्थितीमधले किंवा काही उभी राहून असतात, काही फॉरवर्ड बेंडिंग असतात समोरच्या साईडला झुकून, काही बॅकवर्ड बेंडिंग असतात, असे वेगवेगळ्या पोजमधले आसनं असतात. मग त्या प्रत्येक आसनांचा त्या भागात असणाऱ्या ग्रंथींवर दबाव येतो, प्रेशर येतं. आणि मग ज्या ग्रंथी अति कार्यशील झालेल्या आहेत त्यांची संप्रेरक जास्त तयार होतात, मग त्या ग्रंथींना कार्य सुरळीत करून त्यांचं हार्मोन्स नियंत्रित करतात. आणि ज्या ग्रंथींचं कार्य कमी झालेलं आहे त्यांची कार्यक्षमता आपण वाढवू शकतो.
1: बर.
0: त्या भागातली काही वेगळी वेगळी आसनं आहेत त्या पोजमधली. आणि ती ग्रंथी कुठं आहे शरीरामध्ये? आता उदाहरणार्थ आहे की अॅड्रिनल ग्लँड. मग आपण पोटावर समोरच्या साईडने म्हणजे बसून फॉरवर्ड बेंडिंगची जी आसनं करतो तर त्यामध्ये किडनीचं जे भाग आहे त्याच्यावर प्रेशर येतं आणि मग त्या ग्रंथीला चालना मिळतं, तिथला जो रक्त पुरवठा आहे तो सुरळीत होतो.
1: तर मॅडम, हार्मोन्स बदलामध्ये योग अतिशय चांगल्या रीतीने काम करू शकतो आपण म्हटल्याप्रमाणे, पण मग आणखी काही आजार आहेत जसं की पीसीओडी आहे, थायरॉइड आहे किंवा लठ्ठपणा ज्याला आपण ओबॅसिटी स्थूलपणा म्हणतो, तर हे होण्याची सुद्धा काही कारणं आहेत आणि त्यामध्ये सुद्धा योग प्रभावीपणे कार्य करतो, तर त्याबद्दल
0: नक्कीच नक्कीच. पीसीओडी तर खूप आजच्या तरुण मुलींमध्ये किंवा टीन एजर्स ज्या आहेत वयात येणाऱ्या मुली यांच्यामध्ये अगदी झपाट्याने वाढतोय हा आजार पीसीओडीचा. तर पीसीओडी म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. आणि हे एक हार्मोनल डिसऑर्डर आहे. आणि हार्मोनल डिसऑर्डर कसा आहे? तर ओव्हरीज आपल्या अंडकोश जे असतात, ओव्हरीज जिथे स्त्रीबीज तयार होतं, तर ह्या स्त्रीबीजांची निर्मिती

0: अंडकोश करत असतात, ओव्हरीज करत असतात आणि ते स्त्रीबीज फलित होत असतं प्रत्येक महिन्याला. तर जेव्हा हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात, पिट्युटरी ग्लँड पासून निघणारे हार्मोन्स आणि ओव्हरीज पासून निघणारे हार्मोन्स, हे जेव्हा यांचं बॅलन्स होत नाही किंवा दोघांच्या कार्यामध्ये समानता किंवा संलग्नता किंवा पूरकता अशी नसते, तर तेव्हा हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि मग पीसीओडी हा आजार होतो. या आजारामध्ये काय होतं की ओव्हरीज बीज तर निर्माण करतात पण ते बीज अपरिपक्व असतात, परिपक्व होत नाहीत. अपरिपक्व बीज निर्माण होतात आणि त्याचं रुपांतर काय होतं की छोट्या छोट्या गाठींमध्ये, ज्याला आपण सिस्ट म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त द्रव असतो, एक सिस्टच्या ऐवजी अनेक सिस्ट तयार होतात आणि मग ते पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज तयार होतो आणि याचा मग परिणाम काय होतो की ओव्हरीचं कार्य बिघडतं आणि मग त्याचा परिणाम अनियमित पाळी येणं, वजन वाढणं किंवा चेहऱ्यावर शरीरावर अनावश्यक केस येणं, ज्याला हर्सुटिझम असं म्हणतो आम्ही, की जिथे म्हणजे नैसर्गिकरित्या न येता अनैसर्गिक अशा पद्धतीने केस येतात हा मुलींना महिलांना, आणि त्याचसोबत पिंपल्स येतात किंवा अगदी गर्भधारणा न होणं इथपर्यंत हा प्रॉब्लेम वाढू शकतो पीसीओडीचा. तर हे फक्त कशामुळे होतं याचं अगदी एक कारण आपण नाही सांगू शकत की नेमकं ह्या कारणामुळे पीसीओडी झालंय असं आपण नाही म्हणू शकत. तर त्याची खूप कारण आहेत. तर नेमकं कारण आपण न बघता इन जनरल की आजकालच्या काळामधलं धावपळीचं जीवन एकतर आणि त्याचसोबत बदललेला आहार विहार, जेवणाच्या पद्धती, जेवणाच्या वेळा ह्या सगळ्या बदललेल्या आहेत आणि त्याचसोबत स्ट्रेसफुल लाईफ आहे. बैठक जे काम जास्त वाढलेलं आहे आजकाल, आयटी क्षेत्रामध्ये मुली असतात, मुलं असतात, तर त्यांना मग बसून काम करावं लागतं दिवस दिवस, अगदी 8-8-10 तास त्यांच्या शरीराची हालचाल होत नाहीत. टीव्ही, मोबाईल्स, लॅपटॉप यांच्यावर सतत काम करणं आहे किंवा वेगवेगळ्या त्या वेब सिरीज आहेत किंवा पिक्चर्स आहेत, काही रील्स असतात, मग याच्यामध्ये काय होतं बघत असताना एक्साइटमेंट जास्त असते, मग तेव्हा हार्मोन्स जास्त रिलीज होतात.
1: अच्छा,
0: अशा सुद्धा सवयी आहेत आजकालच्या मुला मुलींना किंवा महिलांना. मग ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या हार्मोन्सवर होतो आणि मग पीसीओडीचे आजार व्हायला सुरुवात होते. मग हे आजार होऊ नये किंवा झाले तर आपण काय करायचं, आधी तर आपण होऊ नये याच्यासाठीच काळजी घ्यावी हा, आणि झाले तर मात्र त्याच्यावर उपाय काय करायचा हा आपल्याला प्रश्न असतो. मेडिकली तर आपण ट्रीट करू शकतो पण मेडिकली ट्रीटमेंट दिल्यानंतरही पुन्हा रिपीटेडली तोच त्रास आपल्याला होणार आहे, कारण आपल्या लाईफस्टाईल बदलणार नाहीये, कारण ते शक्यच नाहीये.
1: कारण आताचं युगच तसं आहे आणि मला वाटतं टाळण्यासारख्या गोष्टी म्हटलं तर आपण मोबाईल असो, आपण म्हटल्यासारखं वेब सिरीज वगैरे बसून एका जागी पाहतात, हे टाळण्यासारख्या गोष्टी आहेत, हे तर आपण टाळूच शकतो. पण बसून जी कामं आहेत आयटी क्षेत्रातल्या महिलांना, त्यांना हे
0: पर्यायच नाहीये.
1: पर्याय नाहीये, तर मग त्यासाठीच योग प्रभावीपणे खरं तर कार्य करू शकतो नाही का?
0: म्हणजे योग्य पद्धतीने जर आपण योगोपचार घेतला तर तो नक्कीच उपयोगी पडेल. मग याच्यामध्ये आपण फर्स्ट प्रेफरन्स आपण सूर्यनमस्काराला देऊयात.
1: अच्छा,
0: की सूर्यनमस्कार हा म्हणजे सर्वांग सुंदर असा व्यायाम, म्हणजे योगाचा प्रकार आहे असं आपण म्हणतो, की त्याच्यामध्ये जी आसनं रिपीटेडली होतात किंवा त्याच्या ज्या स्टेप्स आहेत, की 12 अंकी सूर्यनमस्कार आपण घालतो तर आसनं जी रिपीट होतात, तर त्या आसनांमुळे पूर्ण शरीराला आपल्याला चालना मिळते, पूर्ण शरीरातलं जे रक्ताभिसरण आहे ते व्यवस्थित व्हायला मदत होते.
1: अच्छा,
0: आणि त्याचसोबत काय होतं, ज्या अंतस्रावी ग्रंथी आहेत, आपण आता पाहिलं की अंतस्रावी म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स जे आहेत शरीरातल्या विविध भागात असणाऱ्या, त्यांचं कार्य नियंत्रित होतं आणि त्यांचे हार्मोन्स संतुलित व्हायला मदत होते आणि मासिक पाळी नियमित सुरू होते. हे माझा अनुभव सुद्धा त्या पद्धतीचा आहे की आता जवळपास 30 वर्षांची माझी प्रॅक्टिस आहे वैद्यकीय क्षेत्रातली आणि मोस्टली म्हणजे माझी प्युअर गायनिक प्रॅक्टिस आहे. तर माझ्याकडे जे रुग्ण येतात मासिक पाळीच्या संदर्भात तक्रारी घेऊन, किंवा ज्या मुली येतात कॉलेजच्या मुली असतील किंवा टीनेजर्स असतील ज्यांच्याकडे असे प्रॉब्लेम्स आहेत पीसीओडीचे किंवा अनियमित पाळी असेल, तर अशा मुलींना जेव्हा सूर्यनमस्कार आपण शिकवतो किंवा त्यांना नियमित करायला सांगतो तर त्यांना निश्चितपणे लाभ याच्यामुळे झालेला आहे. फक्त सूर्यनमस्कारच नाही तर काही आसनं आहेत जी ओटीपोटातील स्नायू असतील किंवा अंडाशय, गर्भाशय यांना चालना देण्यासाठी त्या आसनांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ वज्रासन असेल किंवा उष्ट्रासन आहे किंवा मार्जारी आसन आहे, व्याघ्रासन आहे, शशांकासन आहे, भुजंगासन आहे, अशी कितीतरी आसनं अशी आहेत की ज्यामुळे हे पाळीचे प्रॉब्लेम आपण किंवा पीसीओडी सारखे आजार आपण त्यातून दुरुस्त करू शकतो किंवा त्याच्या तक्रारी कमी करू शकतो. सूर्यनमस्कार आसनं त्यासोबत प्राणायाम सुद्धा आहेत, नाडीशोधन प्राणायाम असेल किंवा उज्जयी भ्रामरी प्राणायाम असेल, तर यामुळे काय होतं अंतस्रावी ग्रंथींना चालना मिळते प्राणायामामुळे, मग ते सगळे हार्मोन्स संतुलित होऊन पीसीओडीचा त्रास कमी व्हायला मदत होते.
1: तर मॅडम, आता आणखी एक महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार म्हणजे थायरॉइड आणि स्थूलपणा, तर योगा कशा पद्धतीनं आपल्याला यावर उपयुक्त ठरू शकतो?

0: ह्या थायरॉइड ग्रंथीपासून निघणारे जे हार्मोन्स आहेत T3, T4 आणि TSH असे हार्मोन्स असतात आणि याचं नियंत्रण जे असतं ते शरीराच्या चयापचय क्रियेवर असतं.
1: हो,
0: शरीराचं पूर्ण मेटाबॉलिझम जे आहे ते ही ग्रंथी नियंत्रित करते. त्याचसोबत या ग्रंथीपासून निघणारे हार्मोन्स जर संतुलित नसले तर मग हृदयाचे ठोके वाढणं किंवा तापमान नियंत्रण न होणं किंवा पचन न होणं ह्या गोष्टी होऊ शकतात. मग एकदम कधी कधी वजन वाढतं. आता आपण PCOD सुद्धा बघितलं की लठ्ठपणा हा वेगळा आजार नाहीये असं मी मानते की लठ्ठपणा हा PCOD आलेला असेल, आयदर थायरॉइडमुळे आलेला असेल किंवा तुमच्या जीवनशैलीमुळे आलेला असेल. तर हे एक
1: परस्परपूरक
0: आहे आणि एक त्याच्यापासून होणारा त्रास आहे हा. ह्या लठ्ठपणा त्याच्यामुळे आलेला आहे, तो एक असं वेगळा आजार म्हणून आपण नाही बघूया त्याच्याकडे. तर हे सगळं बदललं तर आपोआपच लठ्ठपणा नाहीसा होणार आहे. तर हे जे आपण थायरॉइडचं बघत होतो की थायरॉइडचं हार्मोन्सचं प्रमाण जर कमी झालं तर काय होतं, त्याला आपण हायपोथायरॉइडिझम असं म्हणतो. तर त्यामुळं काय होतं, सतत थकवा येणं किंवा अचानक वजन वाढणं किंवा केस गळणं, बद्धकोष्ठता, त्वचा कोरडी पडणं ही त्याची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. किंवा जर प्रमाण वाढलं, हायपरथायरॉइडिझम जर झालं तर वजन कमी होणं. काही काही व्यक्ती बघतो आपण अगदी खूपच रोड असतात म्हणजे थिन बिल्ट एकदम, तर ते हार्मोन्स संतुलित झाल्यामुळे होतं. किंवा एखाद्याला खूप असं पाल्पिटेशन धडधड होतं, म्हणजे काही कारण नसताना बसल्या जागी सुद्धा कधी कधी हृदयाची धडधड वाढते किंवा पाल्पिटेशन होतं, घबराट होतं, असं तक्रारी असतात. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते थायरॉइडमुळे होतात. किंवा जास्त घाम येणं, खूप व्यक्तींना हा त्रास असतो आपण बघतो जनरली. ते बऱ्याच जणांना विनाकारण चिडचिड होणं, म्हणजे त्यांना स्वतःलाही जाणवतं की काही कारण नाहीये तरीही ते चिडचिड करतात. म्हणजे अशी जी ही लक्षणं आहेत ती सगळी थायरॉइडच्या इम्बॅलन्स झाल्यामुळे होऊ शकते. तर याच्यासाठी योग्य आहार, नियमित योगासनं, प्राणायाम हे जर आपण करत राहिलो तर हा आजार किंवा थायरॉइडचे प्रॉब्लेम आपण नियंत्रणात ठेवू शकतो. यासाठी आपण काय करू शकतो योगाभ्यास मग, तर जी मानेवर किंवा गळ्यावर ताण येणारी जी आसनं आहेत, उदाहरणार्थ सर्वांगासन असेल, की सर्वांगासनामध्ये आपण काय करतो की आपल्या शरीराचा म्हणजे मान खाली टेकलेली असते, डोकं आणि मान
1: पूर्ण
0: वरच्या दिशेने आपण खेचतो, पाय आणि पूर्ण आपली बॉडी ट्रंक वगैरे छातीपर्यंत आपण ऊर्ध्व दिशेला घेतो. त्याच्यामुळे काय होतं की मानेचा जो भाग आहे इथला याच्यावर ताण पडतो आणि म्हणून मग त्या ग्रंथीला चालना मिळते आणि त्याचे स्त्राव नियंत्रित होतात. अशी जी आसन आहेत, भुजंगासन आहे आणि त्याच्यानंतर उष्ट्रासन आहे, सेतुबंधासन आहे, मत्स्यासन आहे, ही जी आसन आहेत ही सगळी आसनं थायरॉइड ग्रंथीला चालना देणारी आहेत. त्याचसोबत प्राणायामामध्ये आपण उज्जयी प्राणायाम, अनुलोम विलोम हे जर करत राहिलो नियमित तर आपलं गळ्यातील किंवा त्या भागातील रक्ताभिसरण सुरळीत होऊन ग्रंथीचं कार्य नियंत्रित होतं. अशा प्रकारे आपण थायरॉइड आणि PCOD यावर अगदी व्यवस्थित जर योगोपचार घेतले तर नक्कीच आपण हा त्रास कमी करू शकतो.
1: तर मॅडम, आणखी एक प्रश्न असा की मासिक पाळी दरम्यान ज्या कोणी स्त्रिया योगासनं करतात त्यांना असा प्रश्न पडतो की मासिक पाळी दरम्यान कोणती योगासनं करावीत किंवा करूच नयेत किंवा कोणती योगासनं टाळावीत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: नक्की, तुम्ही म्हटल्यासारखं ना की अनेक महिलांना हा प्रश्न असतो की मासिक पाळी सुरू असताना योगासने करावीत किंवा योगाभ्यास करावा किंवा नाही करावा, हा खूप महिलांच्या मनात प्रश्न असतो. तर आपण हा प्रश्न घेतला ते खूप म्हणजे चांगलं झालं की हा प्रश्न आपण घेतोय. तर मासिक पाळीच्या दिवसात आहे ना विश्रांती घेतलेलं चांगलं, तीन ते चार दिवस. आणि विश्रांती कधी घ्यायची, तर जास्त त्रास असेल तरीही विश्रांती घ्या किंवा काहीही त्रास नसेल तर तुम्ही विश्रांती घ्या. पण ज्यांना खूप पोट दुखण्याचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी आपण योगासनं करू शकतो मासिक पाळीमध्ये सुद्धा. वज्रासनात बसणे म्हणजे अगदी साधं सोपं आसन आहे वज्रासनात बसणे, तर हे आपण मासिक पाळीमध्ये करू शकतो. किंवा शशांकासन आहे तर ज्यामुळे ओटीपोटातील जे आपले इंद्रिय आहेत त्याला चालना मिळते, तिथला रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि मग आपला पोट दुखण्याचा त्रास असेल किंवा अतिरक्तस्राव असेल तर हे जे मासिक पाळीमधले त्रास आहेत ते निश्चितच कमी होऊ शकतात. किंवा मार्जारी आसन असेल किंवा अगदी खूप त्रास असेल, सिव्हिअर पेन आहे, तर अशा वेळेला आपण शवासन सुद्धा मासिक पाळीमध्ये करू शकतो की जेणेकरून आपल्याला अगदी सगळ्या आपल्या मसल्स ज्या आहेत ओटीपोटातल्या कमरेच्या मांडीच्या जे मसल्स आहेत ज्याच्यामध्ये स्पाझम होत असतो किंवा क्रॅम्प्स होत असतात मासिक पाळीमध्ये, पिंड्यांमध्ये, मांडीमध्ये, ओटीपोटामध्ये, कमरेमध्ये जे क्रॅम्प्स येतात ते आपण शवासनामध्ये आपण कमी करू शकतो. त्याचसोबत आपण योगनिद्रा सुद्धा करू शकतो. की योगनिद्रा म्हणजे काय, तर जागृत निद्रा. जागेपणी जी आपण निद्रा घेतो ती योगनिद्रा, सजगतेची निद्रा ती योगनिद्रा. तर योगनिद्रा सुद्धा आपण मासिक पाळीमध्ये करू शकतो. आणि मासिक पाळी संपल्यानंतर जेव्हा आपला रजस्त्राव ब्लीडिंग थांबतं तर त्याच्यानंतर आपण नियमित आपले जे योगाभ्यास आहे रोज आपण जो करतो तो अगदी निश्चितपणे करू शकतो.
1: बरं, मग कोणती आसनं आपण

0: टाळायला हवी.
1: हा हा बरोबर आहे. तर विशेषतः अगदी विशेषतः सांगते मी की कोणती आसनं नाही करायची. जी म्हणजे विपरीत जी आसनं आहेत उलट्या दिशेने आपण जेव्हा घेतो, शीर्षासन आहे, सर्वांगासन आहे किंवा हलासन आहे, ही आसनं अजिबात करू नयेत.
2: अच्छा, मासिक पाळीचा तर हा प्रश्न योगासनाने सुटू शकतो, म्हणजे मासिक पाळीमध्ये होणारा त्रास असो किंवा मग व्यवस्थित मासिक पाळी येण्यासाठी सुद्धा योगासनं खूप महत्वाची आहेत. तर आता पुढे थोडंसं आपण वळूयात मॅडम, तर आता गर्भावस्थेमध्ये योगाचं महत्व किती आहे याबद्दल काय सांगाल?
1: मैत्रिणींनो, गरोदरपण ही एक नैसर्गिक स्थिती आहे.
2: हे
1: तर आपल्याला माहिती आहे की मातेला जी पुनरुत्पादनाची जी निसर्गाने शक्ती दिलेली आहे किंवा देणगी दिलेली आहे ती अगदी नैसर्गिक आहे. आणि या अवस्थेमध्ये काय होतं की स्त्रियांना स्वतःसाठी आणि गर्भातल्या आपल्या बाळासाठी, आपल्या शरीराचे आणि मनाचे, गर्भातल्या बाळाचे सुद्धा आरोग्य जपणं हे खूप महत्वाचं आणि आवश्यक असतं. तर खूप म्हणजे आतापर्यंत महिलांमध्ये असा गैरसमज होता की गरोदरपणामध्ये योगासने करू नयेत किंवा करावीत किंवा नाही ही सुद्धा शंका होती. की बऱ्याच महिलांना असं भीती वाटते की गरोदरपणामध्ये योगासने केल्यानंतर आपला गर्भपात होईल, गर्भातल्या बाळाला काहीतरी त्रास होईल, असं बऱ्याच महिलांना आतापर्यंत गैरसमज होता. पण की आजकाल खूप ठिकाणी गर्भसंस्कार केंद्र निघाली आहेत, तर अशा केंद्रांमध्ये योग शिक्षक आणि स्त्रीरोग तज्ञ यांच्या संयुक्त विद्यमानं यांच्या दोघांच्या विचाराने तर तिथं योग्य पद्धतीने गर्भावर सगळे संस्कार होतील. अगदी पहिल्या महिन्यापासून सुद्धा आपण काही काही आसनं करू शकतो जी अगदी साधी सोपी आहेत. संधी संचलन असेल, सूक्ष्म व्यायाम असतील किंवा प्राणायाम असेल, तर हे आपण अगदीच करू शकतो पहिल्या महिन्यापासून. त्याचसोबत ध्यान असेल किंवा गर्भसंस्काराचे काही श्लोक असतात, संथ म्हणजे आपण घेतो, विष्णू सहस्रनाम असेल, रामरक्षा असेल, एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते त्यावेळेला. तर हे सगळं गरोदर मातेसाठी खूप आवश्यक आहे आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत. आणि बरं का, म्हणजे आपण फक्त गरोदरपणातलाच विचार नको करायला, गर्भधारणेच्या आधी सुद्धा प्लॅनिंग जेव्हा आई आणि वडील करतात मूल होऊ देण्याचं, योगामध्ये षटकर्म सांगितलेले आहेत शरीराच्या शुद्धीसाठी, तर ते जर आपण केले तर हे जे हॅबिच्युअल अबॉर्शन्स आहेत किंवा वारंवार गर्भपात होणं, गर्भ न राहणं लवकर किंवा विकृत स्वरूपाचा गर्भ निर्माण होणं, हे जे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा कमी होऊ शकतात. गर्भधारणेच्या आधी जर आपण योगोपचार केले, संस्कार केले शरीरावर आणि शरीराची शुद्धी जर केली, तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे आपल्याला अगदी नक्कीच प्रत्ययास येईल. आणि त्याचसोबत हे सगळं करत असताना गर्भाशयाचे जे दोष आहेत किंवा गर्भनलिकेचे जे दोष आहेत ते सुद्धा आपल्याला शीर्षासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, जानू शीर्षासन या सगळ्या आसनांनी आपण दूर करू शकतो. आणि अजून एक महत्वाचं सांगते मी की गरोदरपणामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये गर्भ खूप नाजूक असतो, तर अशा काळामध्ये हितकारक असणारी आसनं कोणती असतात? तर ती आहेत पर्वतासन.
2: बर.
1: हा पर्वतासनाने काय होतं, पूर्ण आपण वरती स्ट्रेच करतो बॉडीला, मग त्याच्यामुळे काय होतं किंवा सुप्त वीरासन आहे, बद्धकोणासन आहे, सुप्त पादांगुष्ठासन म्हणून एक आसन आहे. या सगळ्या आसनांमुळे काय होतं की जे आपलं ओटीपोट आहे स्त्रियांचं, त्या ओटीपोटातले स्नायू म्हणजे चालना मिळते.
2: बर.
1: ओटीपोटातली पोकळी रुंदावत जाते.
2: बर.
1: आणि तिथे गर्भ वाढायला जागा निर्माण होते व्यवस्थित. म्हणजे आता आपण बसून काम करतोय, तर ह्या सगळ्यामुळे काय होतं की आपले कटी प्रदेशातील स्नायू, ओटीपोटातील स्नायू असे खूप जाम झालेले असतात.
2: बरोबर.
1: आणि मग हे जर आपण आसनं केले सुरुवातीच्या काळामध्ये, तर ते स्नायू शिथिल व्हायला आणि ओटीपोटातली पोकळी मोठी व्हायला मदत होते.
2: अच्छा.
1: आणि चौथ्या महिन्यापासून तर आपण बरेचसे आसनं करू शकतो, बैठक स्थितीतले असतील किंवा उभे राहून असतील किंवा फॉरवर्ड बेंडिंगचे, बॅकवर्ड बेंडिंग किंवा साईडला बेंडिंग होणारी जी आसनं आहेत ते पण आपण करू शकतो. प्राणायाम करू शकतो, योगनिद्रा करू शकतो. चौथ्या महिन्यापासून आपण योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अगदी व्यवस्थित योगोपचार घेऊ शकतो.
2: अगदी 9व्या महिन्यापर्यंत.
1: 9व्या महिन्यापर्यंत. आणि याच्यानी सुलभ प्रसूतीला सुद्धा मदत होते.
2: अच्छा. तर मैत्रिणींनो, तुर्तास आज आपल्याला इथेच थांबावं लागणार. याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत पण आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोटसह मी

0: मेधा कुलकर्णी। आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह। तोपर्यंत नमस्कार।
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून। दुपारचं 1 वाजतोय। थोड्याच वेळात दिल्ली केंद्र
2: यादों की महफिल कार्यक्रम अब संपन्न हुआ। यह है विविध भारती राष्ट्रीय सेवा। विविध भारती से थोड़ी देर में आप सुनेंगे कार्यक्रम सुरीला सफर।

0: तो ये पारंपरिक जो ज्वेलरी है जो है वो राजस्थान के एक शहर में बनाई जाती है। क्या इस शहर के बारे में आपको पता है, जहां कुंदन और मीनाकारी का काम होता है। एक हमारे श्रोता लिखती हैं कि शीशे की एक सुंदर नाजुक वस्तु यानी आईना दर्पण जो किसी भी चीज का सटीक प्रतिबिंब दिखलाता है, सजना संवरना, खुद को स्मार्ट दिखना रखना, ये काम दर्पण की सहायता से आसान बन जाते हैं। मन का दर्पण सच्चाई का प्रतीक होता है जो आत्मबोध के साथ नकारात्मकता से बचाता है, आध्यात्मिक उन्नति की ओर ले जाता है। तो दर्पण जब घर में रखा जाता है तो बहुत सारी बातों का भी ध्यान रखा जाता है श्रोताओं, जैसा कि हमारी इन श्रोता ने लिखा है। तो क्या
1: तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार। भूराजनैतिक संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक काढून घेतली। इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणनं शक्यता फेटाळली। आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधील निस इथं पोहोचले। तिथं आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते। या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभारही मानले आहेत। हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता। घरापासून हजारो किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे, अशी भावना त्यांनी समाजमाध्यमावरून व्यक्त केली आहे। आपल्या या दौऱ्यात प्रधानमंत्री फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करतील। या उपक्रमाअंतर्गत देशभरातली सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडतील। त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल। या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे। त्यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील। भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे। डेहराडून इथल्या आयएमए अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीत 158व्या नियमित आणि 141व्या तांत्रिक अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात त्या बोलत होत्या। अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं। देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्ला त्यांनी दिला। संचलनात 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा आयएमएच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांचंही अभिनंदन केलं। पश्चिम आशियातल्या वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली आहे। एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे। 2025 मध्ये 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्या तुलनेत ही रक्कम जास्त आहे। केंद्र सरकारनं कामगार संख्यिकीसंबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ञ प्राध्यापक अलख शर्मा यांची नियुक्ती केली आहे। भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे। ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे। अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे। प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलं.

दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपाप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलंय. शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलंय. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलंय. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. एक थेंब माणुसकीचा ही या वर्षीच्या रक्तदाता दिनाची संकल्पना असून सुरक्षित रक्त आणि रक्त घटकांची गरज याबाबत जनजागृती करण्याकरता आणि स्वेच्छेनं तसंच विनामूल्य रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या जीवनरक्षक योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण अमेरिका युद्ध संपवण्याकरता आज शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली होणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता स्थापन करण्यासाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. म्यानमारमध्ये काल रात्री भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर 3.8 इतकी या भूकंपाची तीव्रता नोंदली गेली अशी माहिती तिथल्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार काल रात्री 11:31 भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोल होता अशी माहिती भूकंपशास्त्र केंद्रानं दिली. याआधी एका आठवड्यापूर्वी देखील म्यानमारमध्ये 3.5 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलंय. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यक्षम राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील उणे 129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि सीएसआयआरनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया बांगलादेश नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 सामना सुरू होईल. काल झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली तर अ गटात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि तुर्की यांच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली. नेस्तोरी इराणकुंडानं मध्यंतराच्या आधी गोल करून ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडनं हैतीवर 1-0 अशी मात करून विजयी खातं उघडलं तर ब्राझीलला मोरक्कोनं 1-1 असं बरोबरीत रोखलं. महाराष्ट्रात वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातील फुल उमरी धरणात काल सकाळी पुसद इथला 18 वर्षांचा तरुण बुडून मृत्यूमुखी पडला तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षाच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेतली. तिसऱ्या घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पती पत्नी

चे मृतदेह शेतात आढळले. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 2-3 दिवसात कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा तसंच छत्तीसगडच्या दक्षिणेकडील भागात सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, केरळ, माहे, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल भागात जोरदार पाऊस पडणार असून मध्यप्रदेश, तेलंगणा आणि राजस्थानच्या पश्चिम भागात उद्यापर्यंत ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असून कोकण, गोवा भागात आर्द्रता वाढणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. भूराजकीय संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853

0: पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणनं फेटाळला. आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. पावसाचा अंदाज घेऊन पेरण्या करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. उन्हाचा तडाखा कायम. कांद्याची नाफेडमार्फत खरेदी सुरू. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक. महाराष्ट्र पोलीस अकादमीचा दीक्षांत समारंभ. आणि हरित नाशिक अभियानाची अंमलबजावणी. या होत्या गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे वार्ताहर संजय पाठक.
2: जून महिना सुरू झाला असला तरी अद्याप नाशिकला पावसाला सुरुवात झालेली नाही. मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली, मात्र मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर अद्यापही पावसाला सुरुवात झालेली नाही. यंदा अल निनो फॅक्टरमुळे पावसाळा लांबण्याची शक्यता असल्यानं पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. नाशिक जिल्हा हा खरीपाचा जिल्हा मानला जातो. नाशिक जिल्ह्यात 6.5 लाख हेक्टर खरीपाचं क्षेत्र आहे, मात्र अद्याप पेरण्यांना सुरुवात झाली नसल्याचं कृषी विभागानं सांगितलं. एकीकडे पावसाळ्याची प्रतीक्षा असताना उन्हाचा तडाखा कायम आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. गेल्या वर्षी अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरही आता धरण तलाव आणि कालव्यांमधील जलसाठा आटला आहे, त्यामुळे जिल्ह्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा होणाऱ्या गावांची संख्या वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील 174 गावं आणि 400 वाड्या अशा 1,654 ठिकाणी 179 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा दिले जात आहे, तर त्याखालोखाल येवला तालुक्यात 130 गावांमध्ये टँकरने पाणी दिले जात आहे. पावसाळा लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये कांद्याच्या भावातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं नाफेड मार्फत खरेदी सुरू केली आहे. जिल्ह्यात 20 खरेदी केंद्र नाफेडने सुरू केली आहेत. त्याचप्रमाणे गुणवत्तेचे निकष सुद्धा शिथिल करण्यात आल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शासनाने केवळ नाशिकसाठी कांद्याचे दर वाढवले होते, त्यामुळे नाशिकला 15.80 रुपये प्रति किलो असा भाव होता. आता पुन्हा केंद्र शासनानं त्यात वाढ केली असून 16.50 रुपये असा भाव केला आहे. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा वेगळेच रंग पाहायला मिळत आहेत. महायुतीच्या वतीनं शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीने समोर उमेदवारच दिलेला नाही. भाजपाचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष गोकुळ गीते हे रिंगणात आहेत, मात्र अधिकृत माघारीच्या तारखेनंतर त्यांनीही माघार घेतली आहे, त्यामुळे सध्या तरी तिन्ही उमेदवार रिंगणात दिसत आहेत. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी परिश्रम घेतले. गोकुळ गीते यांनी माघार घेतली असली तरी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिलेला नाही, त्यामुळे महायुतीचा अजूनही सावध पवित्रा आहे. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या पर्वाला धर्मध्वजा फडकवून प्रारंभ होईल. नाशिकमध्ये रामकुंड येथे पुरोहित संघाच्या वतीने फडकवण्यात येणाऱ्या धर्मध्वजेच्या शिलान्यास सोहळा राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला. दर 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या वेळी नाशिक शहरात येणाऱ्या वैष्णव आखाड्यांसाठी नाशिकमधील तपोवन क्षेत्रात साधुग्राम साकारले जाते. महापालिकेच्या वतीने विकास आराखडा त्यासाठी सुमारे 250 एकर जागा आरक्षित ठेवली आहे. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीचा 127वा दीक्षांत सोहळा राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी 583 उपनिरीक्षकांची तुकडी खडतर प्रशिक्षण पूर्ण करून राज्याच्या पोलीस दलात सामील झाली. सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील उत्कर्षा उज्ज्वला शशिकांत जाधव यांना 3 मानाची पदके आणि रिव्हॉल्वर प्रदान करण्यात आली. नाशिक महापालिकेच्या वतीने उन्नत नाशिक, स्वच्छ नाशिक आणि हरित नाशिक अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत पर्यावरण दिनाच्या दिवशी गोदावरी नदीची उपनदी असलेल्या नंदिनी नदी स्वच्छता महाअभियानाचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 15,000 नाशिककरांनी स्वयंसेवक होऊन नंदिनी नदीची स्वच्छता केली. महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, आणि महापालिकेचे अन्य

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात प्रदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमने सामने. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधल्या निस इथं पोहोचले. तिथे आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभार मानले. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून हजारो किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे अशी भावना त्यांनी समाज माध्यमावरून व्यक्त केली. आपल्या या दौऱ्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत प्रधानमंत्री संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत देशभरातल्या सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडणार आहेत. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा व्हायची अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. सीआयडी अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडून आज तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी अभिषेक बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर सीआयडीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याआधी याच प्रकरणात गेल्या शुक्रवारीही सीआयडीनं अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केलेला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं अमेरिकेनं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारनं कामगार सांख्यिकी संबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ञ प्राध्यापक अलक शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातल्या नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करायचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातलं फुलंब्री धरणात काल सकाळी पुसद इथं 18 वर्षांच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षांच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेऊन त्याचं जीवन संपवलं. तर तिसऱ्या एका घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळून आले.
लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात बुधोडा गावाजवळ तुळजा

सोलापूर नागपूर महामार्गावर कार आणि जीपची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. भरधाव वेगानं येणारी कार जीपला पाठीमागून आदळल्यामुळे एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य अपघातग्रस्त जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींचा नेमका आकडा अजून प्राप्त झालेला नाही. अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यवतमाळमधल्या एका खासगी रुग्णालयाच्या आवारात काल एका 45 वर्षांच्या परिचारिकेची 23 वर्षांच्या व्यक्तीनं हत्या केली. घटनेनंतर 2 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली. वैयक्तिक वादातून ही हत्या घडल्याचं प्रथमदर्शनी आढळलं असून पुढला तपास सुरू असल्याची माहिती अवधूतवाडी पोलिसांनी दिली आहे. एका महिलेवर आणि तिच्या अल्पवयीन बहिणीचा कथित बलात्कार आणि ब्लॅकमेल प्रकरणातल्या फरार आरोपीला पालघर पोलिसांनी गुजरातच्या भरूचमधून अटक केली आहे. पालघर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. पालघरमधल्या डहाणू भागात हे प्रकरण घडल्याचं 2 आठवड्यांपूर्वी उघडकीला आलं होतं. त्यानंतर फरार झालेल्या या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी अनेक राज्यांमध्ये शोधमोहीम राबवली गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसंच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जालना जिल्ह्यात काल विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित 16 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात जालना जिल्हा पोलीस प्रशासनानं अत्यंत आक्रमक पाऊल उचलून विशेष मोहिमेद्वारे वाळू माफियांवर कारवाई केली. या धडक मोहिमेत चंदनझिरा घनसावंगी मंठा अंबड आणि तालुका जालना पोलीस ठाण्याअंतर्गत ही कारवाई झाली. यात 11 वाहनं आणि 515 ब्रास अवैध वाळू जप्त झाली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया बांगलादेश नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता हा सामना सुरू होत आहे. दरम्यान आज झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला तर वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली. अ गटात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. बुलडाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनानं जिल्ह्यातल्या 2220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वसमत आणि कळमनुरी तालुक्यात अनेक भागांमध्ये एकेरी पिकांचं नुकसान झालं तर हिंगोली तालुक्यात पेहणी गावामध्ये 70 ते 80 घरांवरचे 3 पत्रे वादळी वाऱ्यानं उडून गेले असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: सुन रहे हैं विविध भारती
1: उजाले उनकी यादों की। उजाले।

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी सोलापूर. आतापर्यंत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेतला. आमच्या प्रसारण कक्षातल्या गळ्यात सायंकाळचे 5 वाजले आहेत. श्रोते हो, शुभ संध्या. आजच्या सायंकालीन प्रसारणात मी आपली रेडिओ सखी शहाजोया सुभेदार आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतेय.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आता केवळ रेडिओपुरता मर्यादित राहिलेलं नाहीये. आकाशवाणी आता सोशल मीडियावरही श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे. तुमच्या पसंतीच्या मनाला भावणाऱ्या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद आता तुम्ही कधीही आणि जगाच्या पाठीवर कुठेही घेऊ शकणार आहात. त्यासाठी तुम्हाला सर्च करायचंय आकाशवाणी सोलापूर आणि आम्हाला फॉलो करायचंय फेसबुक पेजवर आणि इन्स्टाग्रामवर. यासोबतच युट्यूबवर उपलब्ध आमचे सर्व कार्यक्रम ऐकण्यासाठी आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आकाशवाणी ऑन सोशल मीडियाच्या या नव्या प्रवासाचा अनुभव घ्यायला सुद्धा विसरू नका. आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत हिंदी गाण्यांचा कार्यक्रम. यामध्ये आज आनंद घेऊया अल्बम सॉंग्सचा. चला तर मग कार्यक्रम

सोहम नाईक यांनी गायलेलं जयन यांचं गाणं आताच आपण ऐकलं. आता यानंतर राज बर्मन यांच्या आवाजात नितेश तिवारी यांचं गाणं, ज्याला संगीत आहे फहीम अहमद यांचं.

हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून शहाजोळ्यासोबत. सायंकाळचे 5:10 झाली आहेत. श्रोतेहो, यानंतर ऐकूया राज बर्मन यांनी गायलेलं आणखी एक गाणं. शब्द आहेत मनोज यादव यांचे तर संगीत आहे चिरंतन भट यांचं.

चिरंतन भट यांच्या संगीत नियोजनात राज बर्मन यांनी गायलेलं मनोज यादव यांचं गाणं आताच आपण ऐकलं. श्रोतेहो, यानंतर ऐकूया सचेत टंडन आणि परंपरा टंडन यांनी गायलेलं, जानी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि जानी यांचे शब्द असलेलं हे गाणं.

0: सचेत टंडन आणि परंपरा टंडन यांनी गायलेलं जानी यांचं गाणं आताच आपण ऐकलं. श्रोते हो, आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयींची काही निवेदनं.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
3: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजमेंट बिझनेस वाढला.
4: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.
0: कौशल किशोरे यांचे शब्द. गायले आणि संगीतबद्ध केले विशाल मिश्रा यांनी. ऐकूया सुंदरसं गाणं.

विशाल मिश्रा यांच्या आवाजात कौशल किशोरे यांचं गाणं आताच आपण ऐकलं. श्रोतेहो आता ऐकूया हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं. गायले अरिजित सिंग यांनी. शब्द आहेत मनन भारद्वाज यांचे आणि संगीतही आहे मनन भारद्वाज यांचंच.

अरिजित सिंग यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.4 MHz वर.

श्रोतेहो, मी आज तुमच्यासाठी निवडलेली ही गाणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. दर सोमवारी रात्री 8:15 प्रसारित होणाऱ्या आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमात आम्हाला एसएमएस पाठवून. एसएमएस पाठवण्यासाठी आमचा मोबाईल क्रमांक आहे 94-22-65-17-41. मी शहाजोया सुभेदार या कार्यक्रमातून आता आपला निरोप घेते. नमस्कार.

सायंकाळचे 5:30 होत आहेत. आता युववाणी हा आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

30 मिनट होत आहेत. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. ऐकूया युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी, निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची.

हाय गाईज, गुड इव्हनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी अर्थातच युववाणी या बहारदार माहितीपूर्ण कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, जोपर्यंत तुम्ही शांत राहता तोपर्यंत सगळ्यांना तुम्ही समजूतदार वाटता. पण ज्या दिवशी स्वतःची बाजू तुम्ही मांडता त्या दिवशी तुम्ही बदललात असं म्हणणारे खूप भेटतात. खरं तर तुम्ही बदललेले नसता, फक्त स्वतःची किंमत

ओळखायला लागलेले असता, कारण प्रत्येक वेळी सहन करणं हा गुण नसतो तर कधी कधी स्वतःसाठी उभं राहणंही तितकंच गरजेचं असतं. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकणार आहात भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, त्यासोबतच न्यूज रिपोर्टर, रेडिओ जॉकी अशा विविध क्षेत्रात कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. युवा मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व प्राप्त झालेल्या एका मैत्रिणीशी संवाद साधणार आहोत, ज्या मैत्रिणीने अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणूनही कार्यपार पाडले.

बहिणीला संभाजीने करून शिकवायला येत होत्या मॅम. त्यांच्याकडे सगळ्यात सुरुवातीला भरतनाट्यमच्या क्लासमध्ये टाकलं. त्यावेळेस मी 6वी मध्ये होते आणि त्याचा माझा भरतनाट्यमचा प्रवास ऍक्च्युली सुरू झाला. त्यांच्याकडे मी 6 वर्ष शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी तो सगळा क्लास गुरुविक्रांत वायकोस यांच्याकडे हँड ओव्हर केला. मग मी 6 वर्ष त्यांच्याकडे शिकले. त्यानंतर मध्ये कोविड आल्या कारणामुळे क्लासेस बंद पडले. त्यानंतर मग मी मुंबई या ठिकाणी पूर्ण वर्ष गुरुगृही राहून भरतनाट्यमचं विशारद पर्यंतचं शिक्षण डॉक्टर किशोरपाल यांच्याकडे पूर्ण केलं. आणि आता मी एमए करत असताना डॉक्टर स्वाती दैठणकर यांच्या मार्गदर्शनामध्ये माझं मास्टर्स कम्प्लीट झालेलं आहे. असा माझा खूप वास्ट गुरूंचा प्रवास होता भरतनाट्यम च्या क्षेत्रामध्ये. आणि त्याचा मला प्लस पॉईंट असं होत गेलं की प्रत्येक गुरुचे घराणं वेगळं असतं. त्यामुळे मला प्रत्येक घराण्याचा थोडा थोडा अभ्यास करण्याची संधी प्राप्त झाली. आणि प्रत्येक गुरुचा एका गोष्टीकडे बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू पण वेगळा असतो. तर मला प्रत्येकाच्या सान्निध्यात राहून त्यांचा जो अनुभव आहे त्याची मला ग्रहण करता आलं ते मी खूप भाग्यवान समजते. खरं बघायला गेलं तर त्याच्यामुळे मी खूप समृद्ध होत गेले त्या कलेमध्ये असं मला पर्सनली वाटतं. आणि माझ्या घरच्यांचा सपोर्ट, मला नृत्याबद्दलची असलेली आवड, माझी जिद्द या सगळ्यामुळे मी आज मास्टर्स पर्यंतचं शिक्षण या क्षेत्रामध्ये पूर्ण करू शकले. आणि भरतनाट्यम विषयी सांगायचं तर भारतामध्ये 8 शास्त्रीय नृत्यकला आहेत. त्यामधली भरतनाट्यम ही सगळ्यात प्राचीन नृत्यकला म्हणून आपण ओळखतो. जवळपास 2500 वर्ष जुनी ही नृत्यकला आहे. आणि जर आपण नृत्याचा इतिहास बघितला किंवा नृत्यांचं सादरीकरण बघितलं तर संपूर्ण भारताचा इतिहास किंवा भारताची संस्कृती ह्या नृत्याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवतो हे एक मला छान वाटतं. म्हणजे आज जी समाजामधली परिस्थिती आहे त्यावेळेस भारतीय संस्कृती ठामपणे लोकांसमोर येणं हे फार सध्या गरजेची गोष्ट झाली आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग या ठिकाणी शासनामार्फत म्हणा किंवा बऱ्याच लोकांच्या मार्फत तो केला जातो की आम्ही भारतीय आहोत आणि भारतीय संस्कृती काय आहे ही लोकांपर्यंत पोहोचवली.

0: गेली पाहिजे. तर मला असं वाटतं की रंगमंच हे एक सगळ्यात महत्वाचं माध्यम त्यासाठी आहे. आणि त्यातल्या त्यात शास्त्रीय नृत्यकला, कुठली पण आठही शास्त्रीय नृत्यकलांपैकी कुठल्या पण एका कलेचं जेव्हा तुम्ही सादरीकरण करता, त्यावेळेस तुम्ही आपल्या देशाची संस्कृती त्या ठिकाणी मंचावर सादर करता आणि ती लोकांपर्यंत सुद्धा पोहोचते असं आपल्याला म्हणता येईल. कारण भरताने जेव्हा नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाच्या आधारेच आठही शास्त्रीय नृत्यात त्याचा पाया म्हणजे नाट्यशास्त्र हे पुस्तक आहे. आणि चार वेदांच्या नंतर जो पाचवा वेदाची निर्मिती जेव्हा भरत मुनींनी केली तो म्हणजे नाट्यवेद. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण भारताची संस्कृती एका पुस्तकामध्ये आली आणि त्याच्यामधून ही नृत्य साहित्य संपदा सगळ्यांसमोर गेली असं आपण म्हणू शकतो.
1: खरंच सर्वांना समावेशित करणारी, सर्वांना एकत्रित बांधणारी आणि विशेष म्हणजे आपल्या संस्कृतीचं दर्शन दर्शविणारी ही नृत्यकला आणि त्यातलंही आपली भरतनाट्यम ही नृत्यकला खरोखर आपल्या सर्वांसाठीच अनमोल देणगी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती, याप्रमाणे वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही या कलेचं अगदी उत्तम शिक्षण घेतलं. प्रत्येकाकडनं एक नवीन गोष्ट तुम्हाला शिकायला भेटली, नव्याने शिकायला भेटली. त्यात आपण म्हणतो की जन्मतःच आपल्या आई वडिलांकडनं आपल्याकडे जेनेटिक्स येत असतात, तर नृत्याचं हे जेनेटिक्स तुम्हाला तुमच्या आईकडनं मिळालेलंच होतं. खूप छान तुम्ही ते असं छान पुढे पुढे घेऊन जातायत आणि तुमच्याकडनं ते आणखी हँडओव्हर करतात हे अधिक महत्वाचं आहे. ऐश्वर्या, अनेक वर्षांपासून या कला प्रकाराचं शिक्षण प्रशिक्षण आपण घेत आहात, त्यासोबतच अनेक मुलींना भरतनाट्यम या कला प्रकाराचं शिक्षण प्रशिक्षण आपण देतही आहात. म्हणजे अध्ययन आणि अध्यापन या दोनही गोष्टींचा एक छानसा संयोग तुम्ही घडवून आणलेला आहे तुमच्याकडनं. तर या दोन्ही भूमिका पार पाडत असताना तुमच्या मनाला भावणारी, तुम्हाला अधिक आवडणारी कोणती भूमिका आहे बरं?
0: ऍक्च्युअली असं म्हणतो ना आपण की माणूस आयुष्यभर शिकत असतो आणि तो कायम विद्यार्थीच असतो. त्यामुळे ज्यावेळेस मी विद्यार्थिनी असते तोच माझा कम्फर्ट झोन आहे असं मला वाटतं. आणि तेच मला कायम आयुष्यभर माझ्यामध्ये ती गोष्ट राहावी, शिकण्याची जी इच्छा आहे ती कायम तशीच राहावी. कारण 2500 वर्षांपूर्वीची संस्कृती आणि ती एका जन्मात आपण एक्सेप्ट करणं किंवा ती आपल्याला पूर्ण आत्मसात होणं ही गोष्टच शक्य नाहीये. आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर वेगवेगळ्या घराण्यांमधून ही कला पुढे पुढे येत गेली. त्यामागचं कारण पण परत इतिहासामध्ये आपण गेलो तर असं बघितलं जातं की ज्यावेळेस शास्त्रीय नृत्य कला म्हणून बाहेर पडली त्यावेळेस सुद्धा भारताची परिस्थिती, भारतावरती असलेल्या इतर लोकांचं आक्रमण, मग मुघल असेल, ब्रिटिश असतील, तर त्यावेळेस ही कला संपवण्यावरच त्यांचा भर जास्त प्रमाणात होता. आणि त्यावेळेस काही कलाकारांना ज्यांनी ही सुरुवात केली त्यांनी लपवून ठेवलं होतं अक्षरशः. आणि काहीच कलाकार पुढे येत गेले. जे पुढे येत गेले त्यांच्या कलेमधली जी शुद्धता आहे ती हळूहळू कमी होत गेली. आणि जे कलाकार त्या शासनाच्या समोरच आले नाही त्यांच्या कलेमधली शुद्धता ही कायम राहिली. त्यामुळे असे घराणे नृत्याचे वेगवेगळे होत गेले. आता मी सांगितलं तसं मी चार गुरूंकडे म्हणजे मी चार घराण्यांच्या अंतर्गतच शिकले, त्यामुळे ती कला एकत्र आत्मसात करणं काही वर्षांमध्ये ही अशक्यप्राय गोष्ट आहे. मी आज 18 वर्ष झाली शिकतीये फक्त. आणि मी शिकत असताना असं काहीतरी वाटतं की नाही, खूप गोष्टी राहून गेल्यात आणि खूपच थोडं मी शिकलीये. आणि जे काही मी शिकले ते विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे असं मला वाटतं. कारण ज्यावेळेस आपण संस्कृतीची देवाणघेवाण करतो त्यावेळेसच ती वाढते, फुलते आणि त्याचा प्रचार प्रसार होतो मुलींमार्फत. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण शिक्षकी पेशामध्ये येतो किंवा शिकवण्याच्या क्लासरूमच्या या बाजूला जेव्हा आपण उभं राहतो त्यावेळेस तुमच्यामध्ये असलेलं ज्ञान ते जर 50% असेल तर तुम्ही 10% विद्यार्थ्यांपर्यंत देऊ शकता. कारण ह्या कलेच्या बाबतीत 100% ज्ञान मला आहे असं कोणीच म्हणत नाही. कारण प्रत्येक जण ज्या मोठ्या मोठ्या डान्सर आहेत त्या पण आज असं म्हणतात की मी रियाजच करते अजून सुद्धा, कारण मला पूर्ण ज्ञान प्राप्त आहे. अशा कुठल्याच कलाकार आपण बघत नाही. ते जे मला ज्ञान मिळतंय ते विद्यार्थिनींपर्यंत मला पोहोचवायचं असेल तर त्याच्यामध्ये मला नेहमी प्लस प्लस प्लस होत जाणं गरजेचं आहे. ऍक्च्युअली मी मास्टर्स करण्यामागचं पण माझं कारण हे आहे की मी 5 वर्षापूर्वी नृत्येश्वरी नावाची माझी संस्था परभणीमध्ये सुरू केली. आणि माझ्याकडे काही विद्यार्थी अशा होत्या ज्या की आधीच्या गुरूंकडे शिकत होत्या आणि त्यांचं काही वर्ष शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्या डिरेक्टली तिसऱ्या परीक्षेला किंवा चौथ्या परीक्षेला माझ्याकडे आल्या. तर त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली की विषयापर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे तो 8 वर्षांचा आहे एकूण त्याचा कार्यकाळ. आणि 8 वर्षानंतर जर मी विद्यार्थिनींसोबतच माझं विशारद झालंय आणि त्यांचं पण विशारद झालंय, या एका ट्रॅकवरती आम्ही सगळ्याजण अडचणी आहेत.

0: तर मग ऍज अ गुरु म्हणून मी काय त्यांना देऊ शकते, ही मला एक मोठं प्रश्नचिन्ह माझ्या पुढे निर्माण झालं. आणि त्याच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये मास्टर्स करायचं हे ठरवलं. आणि त्यामुळे 3 वर्ष जवळपास मी शिक्षण या गोष्टीपासून लांब होते, मी शिकवतच होते मुलींना. तर त्यावेळेस बाय ऑनेस्ट मला खूप जास्त अडचणी जाणवत होत्या, कारण तो एक माझा पहिला अनुभव होता. आता मी रुळली त्या बाबतीत हे नाही, पण ज्यावेळेस मी विद्यार्थिनींना शिकवत होते त्यावेळेस मला असं वाटायचं की मला अजून ज्ञानाची गरज आहे, मला अजून ते नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या ज्ञानात थोडी भर घालणं मला स्वतःला गरजेचं आहे. त्यामुळे मी मास्टर्स करायचा निर्णय घेतला. आणि आज सुद्धा मला असं वाटतं की ज्यावेळेस मी ऍज अ विद्यार्थिनी म्हणून कुठे गुरुंकडे जाते तो एक कम्फर्ट झोन, आणि मला ते खूप छान वाटतं.
1: मुळात कला ही व्यक्तीला इतकी समृद्ध

0: खूप छान वाटतं.
1: मुळात कला ही व्यक्तीला इतकी समृद्ध करत जाते आणि निरंतर चालणारी शिक्षण ही आपल्या आयुष्यातील एक प्रक्रिया आहे. ती जीवनाच्या अगदी पहिल्या क्षणापासून आपल्याला सोबत करते, ती आपल्या अंतापर्यंत असते. कारण आपण जन्मल्यानंतर अगदी त्या क्षणापासून सृष्टीत आलो की काही ना काहीतरी शिकतच राहतो. डे बाय डे आपल्यामध्ये आपण काही ना काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतच राहतो. त्या दृष्टिकोनातून खरोखर शिक्षण हे तितकंच महत्वपूर्ण आहे आणि त्यात कला म्हणजे आपल्याला समृद्ध.
0: बरोबर,
1: म्हणजे ह्या दोनही गोष्टी तुमच्या जवळ होत्या आणि त्यात अधिकाधिक वाढ करण्यासाठी खूप छान प्रयत्न केलात आणि ती भूमिका तुम्हाला जास्त आवडते हे जास्त महत्वाचं. ऐश्वर्या, भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचं प्रशिक्षण घेत असताना निश्चितच शास्त्रीय गायनाप्रमाणेच नृत्याचाही सराव करणं, रियाज करणं आणि त्यात सातत्य असणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. भरतनाट्यम ही एक केवळ कला नाही तर ती एक साधन आहे, ती एक उपासना आहे आणि त्यात जर आपल्याला प्रावीण्य मिळवायचं असेल किंवा ती कला जर आपल्याला परिपूर्णपणे आत्मसात करायची असेल तर त्यासाठी नक्कीच कठोर मेहनत आणि साधनेची गरज आहे.
0: खरं
1: त्याविषयीचं आपलं काय मत आहे?
0: ज्यावेळेस तुम्ही बेसिक पाय मारायला शिकता तर ती तुम्ही सतत सतत सतत रियाज केल्यामुळे ते एक सातत्य तुमच्यामध्ये आल्यानंतर एक सहजता त्यामध्ये येऊन जाते आणि कुठल्या पण कलेमध्ये सहजता असणं फार आवश्यक आहे, तरच तुम्ही एक कलाकार म्हणून पुढे आलेल्या असता असं आपण म्हणू शकतो. नाट्यशास्त्रामध्ये सांगितले कलाकाराचे असलेले 10 गुण, तर त्या 10 गुणांमध्ये रियाज हे एक सगळ्यात महत्वाचा गुण सांगितला की जर तुम्ही रियाज करत नसाल तर तुम्ही एक चांगलं कलाकार म्हणून पुढे येऊ शकत नाही किंवा तुम्ही स्वतःला एक चांगला कलाकार म्हणून बघू सुद्धा शकत नाही. माझ्या गुरु डॉक्टर स्वाती दहीठणकर असं म्हणतात की त्रिकाल संध्या माणसाने केली पाहिजे, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर एक रियाज, दुपारी एक रियाज आणि झोपण्यापूर्वी एक रियाज. तर ज्यावेळेस ही त्रिकाल संध्या तुमची पूर्ण होणार त्यावेळेसच तुम्ही एक 10 मिनिटाचा परफॉर्मन्स स्टेजवरती करण्यासाठी पात्र असाल, नाहीतर तुम्हाला कुठलाच अधिकार नाही जर तुम्ही रियाज न करता मंचावरती सादरीकरण करत असाल तर. तर खरंच रियाज खूप जास्त गरजेचा आहे. आपण जसं म्हणालो गाण्याप्रमाणे की तासन तास 6 लावतात तेव्हा पंडित भीमसेन जोशी होतात, नाहीतर होऊ नाही शकत. तसंच आहे भरतनाट्यमचा, जेव्हा तुम्ही कठोर रियाज करणार त्यावेळेसच तुम्ही एक चांगल्या डान्सर म्हणून समोर येऊ शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही नृत्य तुमचं केलेलं आहे तर जेव्हा तुम्ही ते बघता त्यावेळेस एक वेगळं टीचिंग तुम्हाला मिळत जातं की अरे हे चुकलंय, आपण नाही याचा थोडा रियाज केला पाहिजे बरं का. म्हणजे ही डेव्हलपमेंट जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं नृत्य बघता त्यावेळेस होत असलेली आहे असं मला वाटतं. आणि रियाजाशिवाय तुम्ही अधिकारच नाहीये तुम्हाला की तुम्ही स्टेजवर चढून नृत्य कराल किंवा स्वतःला मी एक डान्सर आहे असं तुम्ही स्वतःला म्हणाल ही अशक्यप्राय गोष्ट आहे.
1: खरंच कला ही एक दैवी देणगी आहे. कला म्हणजे केवळ शिकण्याचा किंवा प्रशिक्षणाचा भाग नाही, तो साधनेचा उपासना भाग आहे. आणि साधना उपासना म्हटलं की त्यात सातत्य हे यायलाच हवं.
0: बरोबर,
1: म्हणजे जसं आपण देवाच्या दररोज पाया पडतो, देवाची रोज पूजा करतो त्याशिवाय आपलं मन प्रसन्न राहत नाही, अगदी तसंच आहे.
0: म्हणजे ज्यावेळेस तुमचा रियाज झाला नाही आणि तुम्हाला असं काहीतरी राहिलंय बाबा आजच्या 24 तासांमध्ये हे वाटलं तर मग तुम्ही तिथे जिंकलात ऍज अ कलाकार म्हणून. आणि जर तुम्हाला काही वाटत नाही की ठीक आहे 8 दिवस झाले, महिना झाला, नाही रियाज नाही तिथे चालेल, काही प्रॉब्लेम नाही, तो अवघड
1: साधना ते उपासना ठरू शकत नाही. म्हणजे अगदी भगवंताच्या ठिकाणी ज्यावेळी आपण आपल्या कलेला स्थान देतो त्यावेळी नक्कीच ती कला मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणण्याचा एक अधिकार आपल्याला मिळतो.
0: अगदी खरं.
1: ऐश्वर्या, नृत्य कलेचा अभ्यास करत असतानाच नाट्याभिनयाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय असं कार्य आपण आजपर्यंत पार पाडलेलं आहे. अर्थातच भरतनाट्यम हा नृत्य प्रकार आणि अभिनय यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. कारण भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचं सादरीकरण करताना जेवढा पदन्यास, करन्यास, देहबोली यांना महत्व आहे तितकंच महत्व सादरीकरणाच्या वेळी आपल्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावमुद्रांना आहे.
0: अगदी खरं.
1: अर्थातच गीतरचनेप्रमाणे मुखाभिनय यालाही तितकंच महत्व या नृत्य प्रकारात दिलं गेलेलं आहे. पण या दोन गोष्टींमधील जो सहसंबंध आहे याविषयी आपण काय सांगाल?
0: तसं सांगायला गेलं तर माझं नाटकाची जी जर्नी आहे, जसं तुम्ही म्हणाला जेनेटिक्स, आईच्या जेनेटिक्स मधून डान्स आला आणि वडिलांच्या जेनेटिक्स मधून मला नाट्य कला माझ्यामध्ये आली. कारण माझ्या आई, वडील, आजी, आजोबा हे खूप आधीपासून थिएटर करतात आणि त्यामुळे घरामध्येच नाटकाचं वातावरण आधीपासून मी बघत आलेली आहे. आणि काय होतं, जसं तुम्ही म्हणाल तसं संस्कार होतात, मुलांना वेगळे संस्कार करायची गरज नाही, जे आपण घरामध्ये

0: वातावरण असतं तसे संस्कार मुलांवरती होत जातात.
1: हो.
0: आता रंगमंचावरती तर लहानपणीपासून पप्पांसोबत जेव्हा नाटक बघायला, त्यांचे नाटक बघायला म्हणून आम्ही जात होतो, त्यावेळेस खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचे संस्कार मुलांच्या मनावरती होत राहतात. की रंगमंचावरती चढत असताना ते तीन पायऱ्या चढल्यानंतर आधी त्या स्टेजच्या पाया पडल्याशिवाय स्टेजवर जायचे नाही, चप्पल घालून त्यांनी कधीच रंगमंचावरती प्रवेश केला नाही. तर हे मी बघत गेले आणि त्यामुळे कसं झालं, आपसुकच रंगमंचाबद्दल एक आदर, ते एक दैवत्व माझ्या मनामध्ये निर्माण झालं. आणि भरतनाट्यम विषयी सांगितलं तर भाव, राग आणि ताल या तिघांचं सुंदर मिश्रण म्हणजे भरतनाट्यम. तर भाव म्हणजे एक्सप्रेशन, राग म्युझिक आणि ताल जे तुम्ही नृत्य करता ते. तर भावाचा संबंध दोन्ही कलांमध्ये सारखाच आहे, दोन्ही कलांमध्ये नवरसांचा उपयोग सारखाच केला जातो. आणि महत्वाचं, दोन्ही कला ही भरताच्या नाट्यशास्त्रावरच अवलंबून आहे, त्यामुळे दोन्हींचा समतोल साधणं मला फार सोपं गेलं बायोनेस्ट. आणि खरं तर बघायला गेलं तर नृत्याचा उपयोग मला नाटकामध्ये नाही, तर नाटकाचा उपयोग मला नृत्यामध्ये जास्त प्रमाणात झाला असं मी म्हणेन. कारण मी पहिलीला असताना मी पहिल्यांदा स्टेजवरती चढले एकांकिका स्पर्धेला आणि त्यावेळेस एक्सप्रेशन्स काय किंवा स्टेज कसं हँडल करायचं काहीच गोष्टी माहिती नव्हत्या. त्या पण मी हळूहळू जेव्हा डेव्हलप होत गेले त्यावेळेस मला एक एक गोष्ट त्याच्यामधली कळत गेली. आणि मग स्टेजवर उभं कसं राहायचं, ऑडियन्सकडे पाठ करायची नाही, एकतर थिएटरमध्ये अंधार असतो सगळ्या, त्यामुळे प्रेक्षक दिसण्याचा प्रश्न नाही, तर मग लाईट्स कसे घ्यायचे अंगावरती, ज्यावेळेस तुम्ही लाईटकडे बघताय तुम्हाला लाईट पूर्णपणे दिसतोय म्हणजे तुमच्यावर लाईट आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही अंधारात गेला ही तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुम्ही लाईट्समध्ये नाही आहेत. हे प्रशिक्षण मला नाटकामध्ये मिळत गेलं आणि त्याचाच परिणाम नृत्य करताना असा झाला की मला दिसत होतं की हा मी लाईट्समध्ये नाहीये, मी ऑडियन्स फ्रेंडली नाहीये, त्यामुळे नृत्य माझं डेव्हलप व्हायला मला खूप मदत झाली थिएटरमुळे. आणि फक्त वाचिक अभिनय हा नृत्यामध्ये नाहीये तो की नाटकामध्ये आपल्याला बघायला मिळतो, हा मला मोठा फरक दोन्ही मधला जो जाणवला तो. आणि असं म्हणजे लोक म्हणतात की माझ्या नृत्यापेक्षा अभिनय बघायला लोकांना जास्त आवडतं, त्यामागचं कारण आहे की नवरस कसे उमटवायचे ह्याचं प्रशिक्षण मला नाटकामुळे सहज मिळालं आणि त्यामुळे ते नृत्यामध्ये कसा वापर करायचा पण त्याचं शास्त्रोक्त मला नृत्यामध्ये आल्यावर कळलं. कारण मी वडील जसं सांगत होते मी तसं करत गेले, पण शास्त्रोक्त अभ्यास ज्यावेळेस मी नृत्य शिकायला आले त्यावेळेस झाला. म्हणजे डोळ्यांचा अभिनय कसा, भुवयांचा अभिनय कसा असावा, ओठांची हालचाल जास्त प्रमाणात नाही व्हायला पाहिजे जेव्हा आपण बोलत असतो, मानेचे हावभाव कसे असले पाहिजे, ऑडियन्सकडे पाठका नाही दाखवायचे, हे जे शास्त्रोत्तक शिक्षण आहे ते सगळं मला नृत्यामधून मिळत गेलं. आणि अभिनयाचं जेनेटिक्स घरामध्ये ते संस्कार होते, त्यामुळे नाट्यक्षेत्रामध्ये पण मी आज काम करते, त्याचं पण मी प्रयोग करते सध्या.
1: खूप छान. नाट्यक्षेत्रातही विविध राज्य नाट्य स्पर्धांमध्ये आजपर्यंत अगदी बालवयापासून तुम्ही अभिनय केलेला आहे, त्या तुमच्या आजपर्यंतच्या कार्याविषयी काय सांगाल? आजपर्यंत केलेली नाटकं, त्यातील वेगवेगळ्या भूमिका, तुमच्या स्मरणात असलेली एखादी भूमिका याविषयी काय सांगाल?
0: जसं मी सांगितलं, मी पहिलीला असताना सगळ्यात सुरुवातीला मी नाटकात काम केलं आणि त्याच्यानंतर तो प्रवास आजपर्यंत, आज तागायत तो सातत्याने सुरू आहे. 2 महिन्यापूर्वीच एक राज्य नाट्य स्पर्धा आमची झाली, त्याच्यामध्ये आमच्या पूर्ण टीमला आज भरपूर बक्षीस मिळाले. आणि नाटक ही अशी कला आहे जी की टीम वर्क आहे सगळ्यात मोठं, टीम शिवाय ती पूर्ण होऊच शकत नाही. वेगवेगळ्या लेखकांच्या आणि दिग्दर्शकांच्या सुद्धा गायडन्समध्ये मी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नाटकामध्ये काम केलेलं आहे. लक्षात राहणाऱ्या अशा गोष्टी मला एक दोन माझे फार जवळचे किस्से म्हणता येईल. ज्यावेळेस मी 9वीला होते त्यावेळेस नंदुरबार या ठिकाणी जीभाऊ करंडक नावाची, आज पण ती एकांकिका स्पर्धा होते, तर त्यावेळेस मी बाल कलाकार म्हणून त्या नाटकामध्ये काम करत होते. आणि बक्षिसाच्या वेळेस असं झालं की स्त्री अभिनयाचं पहिलं बक्षीस त्यांनी मला दिलं ज्यावेळेस की मी बाल कलाकार होते. आणि मला त्या गोष्टीचं त्यावेळेस इम्पॉर्टन्स कधी कळला पण नाही आणि कधी जाणीव पण झाली नाही त्याची. तर त्यावेळेस घरी आल्यानंतर मला समजलं की नाही, खूप मोठी गोष्ट आहे. तर मग त्यावेळेस तो घरच्यांचा आनंद खूप जास्त, त्यावेळेस मला काहीच कळत नव्हतं त्या बाबतीतली, पण तो आनंद त्यांचा जास्त होता, त्यामुळे माझ्या एक मनाला आवडणारी ती गोष्ट आहे. आणि अजून एक रोल म्हणजे जो मी हिंदीमध्ये केला, मर्जिना नावाचं कॅरेक्टर होतं. आतापर्यंत म्हणजे मर्जिना करेपर्यंत मी सगळे पॉझिटिव्ह रोल करत आले किंवा कॉमेडी रोल मी करत आले किंवा ज्याच्यामध्ये करुण रस आहे असे नाटक मी आतापर्यंत केले, पण मर्जना इज द ओनली विलन कॅरेक्टर. आणि मला ते करायला खूप मजा आली, कारण एक तर तो माझा झोनच नव्हता ज्यावेळेस मी ते नाटक करत होते तेव्हा, तर त्यामुळे हे दोन गोष्टी माझ्या फार आवडत्या आहेत असं सांगायला मजा येईल. आणि अजून मेन म्हणजे जी आमची घरची संस्था आहे ती अशी एकमेव संस्था आहे पूर्ण मराठवाड्यामध्ये जी गेली 3 वर्ष संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये

0: सहभाग आम्ही घेतोय. म्हणजे दरवर्षी असं होतं, हिंदी मराठी संस्कृत या तिन्ही स्पर्धा आमच्या एकामागे एक असतात आणि एका वर्षी तर असं झालं की तिन्हीमध्ये मी लीड होते, संस्कृत मराठी हिंदी. त्यामध्ये एवढा असा स्ट्रगल होत होतं बोलण्यासाठी. मराठी भाषा आपली युज टू आहे त्यामुळे मला त्याची काही अडचण नाही आली. हिंदी भाषा एवढ्या आपण त्या गोष्टीला युज टू नाहीये, त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस खूप करत गेलो. आणि संस्कृत शिकले, 10वीपर्यंत संस्कृत विषय होता, पण संस्कृतमध्ये संभाषण करणं किंवा एक तासाभर असं नाटक स्टेजवरती सादर करणं ही फार एक मोठी चॅलेंजिंग गोष्ट होती माझ्या पर्सनली माझ्यासाठी. म्हणून
1: कारण ना त्यातनं प्रोनाऊन्सिएशनला खूप जास्त महत्व आहे,
0: खूप जास्त.
1: म्हणजे छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी असतात आणि ते प्रोनाऊन्सिएशन अगदी करेक्ट झालं तर समोरच्या पर्यंत
0: खरं खरं.
1: ऐश्वर्या रेडिओ जॉकी, न्यूज रिपोर्टर, याही गोष्टी आजपर्यंत भरपूर प्रमाणात आपण केलेल्या आहेत. तुमच्या या कार्याविषयी काय सांगाल, तेथील तुमच्या अनुभवाविषयी काय सांगाल? प्रत्येक ठिकाणचा अनुभव आपल्याला एक वेगळं व्यक्तिमत्व प्राप्त करून देतं किंवा आपल्यामध्ये अधिकाधिक विकास करण्याची आपल्याला संधी देत असतं. तर तुमच्या या प्रवासाविषयी काय सांगाल?
0: न्यूज रिपोर्टिंगचं असं झालं की बोलण्याची कला होती नाटकामुळे आणि त्यामुळे जे युट्यूब चॅनल आहे त्यांनी विचारलं की आम्हाला फक्त तुझं व्हॉइस ओव्हर पाहिजे आधी. मी म्हटलं ठीक आहे. मग तो व्हॉइस ओव्हर देत देत लोकांपर्यंत ते पोहोचत गेलं आणि ते लोकांना आवडत पण गेलं. आणि त्यानंतर कोविडमध्ये असा एक कार्यक्रम आम्ही घेतला की ज्यांना कोविड झाला आणि कोविडमधून जे लोक बरे झालेले आहेत त्यांना जाऊन भेटायचं आणि त्यांच्या मुलाखती घ्यायच्या, ज्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचेल. असं तो माझा मीडियाचा प्रवास होता. आणि रेडिओ जॉकीचं असं झालं की ज्यावेळेस रेडिओ परभणी सुरू झालं त्यावेळेस मी फक्त मुलाखतीसाठी म्हणून गेले. माझं जस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं त्यावेळेस आणि मास्टर्स इकॉनॉमिक्सला ऍडमिशन घेण्यासाठी माझ्याकडे थोडा एक 4 महिन्याचा वेळ होता. तर मग त्या वेळेमध्ये काय करायचं, त्याचं काहीतरी युटिलायझेशन आपण केलं पाहिजे या हेतूने मी रेडिओला मुलाखत दिली आणि तिथे माझं सिलेक्शन झालं. आणि त्याच्यानंतर एवढा भरभरून प्रतिसाद लोकांचा मिळाला की म्हणजे आरजे ऐश्वर्या म्हणून मला लोकांनी एवढी ओळख दिली. काही काही लोकांचं असं होतं की तिच्या कार्यक्रमासाठी ना आम्हाला स्पॉन्सरशिप द्यायची बरं का, कारण लोक ऐकतात हे आम्हाला माहितीये. हा पण अनुभव मला खूप सुंदर रेडिओच्या माध्यमातून आला. बऱ्याच मोठ्या मोठ्या परभणीतल्या प्रतिष्ठित लोकांच्या मुलाखती घेण्याचा योग त्यामधून आला. बरीच माहिती मला त्याच्यामधून मिळाली. मी जसं म्हणाले की दृकश्राव्य माध्यमातून तुमच्या मनावरती एक गोष्ट बिंबल्या जाते आणि त्याचप्रमाणे तुमच्या ज्ञानातही फरक पडतो. तर मला ज्या ज्या क्षेत्राची आपल्याला माहितीच नाहीये त्या बाबतीमधला खूप मोठा अनुभव रेडिओमुळे मिळाला.
1: ही गोष्ट मी माझ्या अनुभवातून सांगू शकते. ज्यावेळी तुम्ही आकाशवाणीला तुमचा आवाज देता किंवा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधता ना, तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये स्वतःला प्रगत करत जाता. तुमचे विचार, तुमची ज्ञानाची पातळी इतकी वाढते ना की ते आपण शब्दात सुद्धा नाही वर्णन करू. खरंच या सगळ्या गोष्टी आपल्याला समृद्ध करणारे असतात. म्हणून मी वारंवार म्हणते की कला माणसाला समृद्ध करत जाते. त्याची कितीतरी उदाहरणं आपल्या या बोलण्यातूनच अगदी जिवंत उदाहरणं देता आली आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. ऐश्वर्या, जाता जाता आजचा कार्यक्रम ऐकणाऱ्या आणि कोणत्याही कलेमध्ये प्रावीण्य प्राप्त करू इच्छिणाऱ्या आणि त्यातच करिअर करण्याची प्रचंड इच्छा असणाऱ्या मित्रमैत्रिणींना आपण या क्षेत्रात त्यांनी कशाप्रकारे वाटचाल करावी यासाठी एक मैत्रीण म्हणून काय संवाद साधाल, त्यांच्याशी काय शेअर कराल?
0: कलाकार म्हणून जर तुम्हाला पुढे यायचं असेल ना तर खूप महत्वाची म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी सोडून एक गोष्ट तुम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे, ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. ज्यावेळेस तुम्ही टाइम मॅनेजमेंट शिकाल ना त्यावेळेस तुम्ही कुठली पण गोष्ट जगातली अचीव्ह करू शकता मला असं वाटतं. त्याच्यानंतर 10वी 12वी हा जो मोठा अडथळा ऍज अ कलाकार म्हणून येतोय त्या गोष्टीला तुम्ही नियोजन तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. अजिबात त्याला डावलून पण चालणार नाही किंवा मी अभ्यास करणार नाही माझे कार्यक्रम आहेत हे म्हणून सुद्धा चालणार नाही, तरच ते कुठेतरी पुढे जाऊन त्यांच्या मनासारखं करिअर म्हणून निवडू शकतील मला असं वाटतं. त्यामुळे ज्यांना कोणाला या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला वेळेचं नियोजन, अभ्यासासोबत कला जपणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये असलेली शिस्त, ह्या गोष्टी जर तुमच्या अंगात असतील तर एक कलाकार म्हणून तुम्ही फार पुढे जाऊ शकता किंवा तुमचं करिअर त्याच्यामध्ये पूर्ण करू शकता. या सगळ्या गोष्टी फार आवश्यक आहेत.
1: खरंच खूप छान आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यामध्ये नव्हे तुमच्या श्वासाश्वासामध्ये रुजलेली जी कला आहे, ज्या वेगवेगळ्या कला आहेत त्या अशाच फुलत बहरत राहोत आणि अशीच ज्ञान साधना, अशीच कला उपासना तुमच्याकडनं अखंड होत राहो या सदिच्छेसह आकाशवाणीच्या संपूर्ण परिवाराकडनं तुमच्या यापुढील वाटचालीसाठी खूप

0: शुभेच्छा, धन्यवाद.
1: थँक यू सो मच, मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप आभार.
0: फ्रेंड्स, आत्ताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत भरतनाट्यम हा शास्त्रीय नृत्य प्रकार, त्यासोबतच अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची काळ स्थिरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.

0: FM वाहिनीच्या 103.4 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या अधिकृत मोबाईल ॲपवरून आपण ऐकताय आम्हाला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सायंकाळचे 6 वाजले आहेत. श्रोतेहो, आता आस्वाद घेऊया काही मराठी मिश्रगीतांचा. तत्पूर्वी काही जाहिरातींचं प्रसारण.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
6: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
5: क्यों?
6: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689-11240.
8: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
9: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
8: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
9: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
8: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉग इन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
0: श्रोतेहो, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला मी तुम्हाला ऐकवतीये शाहीर साबळे यांचं भक्तीगीत. गायले शाहीर साबळे आणि अजय गोगावले यांनी. संगीतबद्ध केलंय अजय अतुल यांनी. चित्रपट अगबाई अरेच्चा.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची। ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड, आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कार घेऊन टाक। त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं। वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा। कार नाही तर माझा फोटो तरी घे। तुम्ही कोण?
2: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा।
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: व्हीआर पवार, साठी गल्ली, सोलापूर।
0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
5: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
6: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई, नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे।
7: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
8: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
7: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
8: पुणे सोलापूर हायवे मोडणीम,
7: संपर्क 87400304008।
8: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
9: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
8: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
9: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
8: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
9: अरुण नरखेडकर अनगर।
8: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
10: श्रोते हो, मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। सायंकाळचे 6:11 होत आहेत। आता ऐकूया संजय पाटील यांचं गोंधळ गीत, गायलंय अजय गोगावले यांनी, संगीत अजय अतुल यांचं आहे, तर चित्रपट आहे जोगवा।

0: अक्कलकोट मध्ये प्रथमच डॉक्टर हर्षद भगत MD रेडिओलॉजी यांचं एस्पायर इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, दातांचे एक्सरे आणि पॅथॉलॉजी मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची सोय. ब्लड सॅम्पल घरी येऊन घेतलं जाईल. ISO मानांकन प्राप्त एस्पायर डायग्नोस्टिक सेंटर. मोबाईल 99220-30363 किंवा 94226-32200.
1: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
2: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
3: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावन भूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता 1 ते 10 साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
4: मराठी माध्यमातून शिक्षण, टॅबद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
3: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, 2 वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
4: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98-50-257-323, 98-81-145-746.

0: 97 63 041 415 आणि 99 21 609 018.
1: मराठी गाण्यांचा आस्वाद आपण घेतोय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सायंकाळचे 6:18 झाली आहेत. श्रोतेहो आता ऐकूया सूर्यकांत शिंदे यांच्या आवाजात ही सुंदरशी गवळण.

0: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल,
1: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ, अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव,
0: रात्र अभ्यासिकेची ही सोय, सोलापूर जिल्ह्यातील एकमेव एसी आणि नॉन एसी निवासी गुरुकुल।
1: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28। जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल।
0: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर, प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी, यूकेजी साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे।
1: आपल्या मुलांच्या

0: भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क
1: 84 850 98 187 किंवा 93 255 44 991. शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्रीराधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ.
2: संपर्क 87 88 46 14 97.
3: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
4: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
3: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय वसुंधरा कॉलेज कॅम्पस जुळे सोलापूर.
4: संपर्क 98 60 10 44 70.
5: व्हीजी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी BSc बायोटेक्नॉलॉजी आणि BSc उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी MSc बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी BCom IT साठी प्रवेश सुरू. प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, नॅक ए ग्रेड मूल्यांक प्राप्त सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर.
6: श्रोतेहो, आता मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया गुरु ठाकूर यांची लावणी. गायलीय प्रियंका बर्वे आणि शर्यू दाते यांनी. संगीतबद्ध केलीय निलेश मोहरीर यांनी. चित्रपट फुलराणी.

श्रोतेहो, याबरोबरच मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.4 MHz वर.

श्रोतेहो सायंकाळचे 6:30 होत आहेत. श्रोतेहो आता रेडिओ सेटवर आयसीसी वुमन्स T20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत भारत विरुद्ध पाकिस्तान या क्रिकेट सामन्याचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं नियमित प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल मोबाईल ऍपवरून ऐकणार आहोत.

न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या अधिकृत मोबाईल ऍपवरून आपण ऐकताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 6:31 झाली आहेत. श्रोतेहो, आता ऐकूया काही हिंदी गाणी. ऐकूया ही सुरुवातीची गझल पंकज उदास यांच्या आवाजात. शब्द आहेत कैसेरुल जाफरी यांचे, तर संगीत आहे अली घणी यांचं.

श्रोते हो पंकज उदास यांच्या आवाजात कैसरुल जाफरी यांची गझल आताच आपण ऐकली, ज्याला संगीत होतं अली घणी यांचं. हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूया द किलर या चित्रपटासाठी के आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं जलीस शेरवाणी यांचं गाणं. या गाण्याला संगीतबद्ध केलंय साजिद वाजिद यांनी.

0: साजिद वाजिद यांच्या संगीत नियोजनात जलीस शेरवानी यांची. त्यांचं गाणं आताच आपण ऐकलं, गायलं होतं के के आणि श्रेया घोषाल यांनी, तर चित्रपट होतं द किलर.
1: प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. श्रोते हो तेव्हा ऐकायला विसरू नका, दिनांक 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.

0: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
1: ऐका साहित्य संपदा।
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
1: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
0: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
1: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा,
0: शब्द

0: आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी।
1: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
0: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम ऐका, साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा,
1: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव।

श्रोतेहो हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता ऐकूया तुझे मेरी कसम या चित्रपटातलं महबूब आलम कोतवाल यांचं गाणं. गायले साधना सरगम आणि उदित नारायण यांनी. संगीतबद्ध केलंय विजू शाह यांनी.

श्रोतेहो आता ऐकूया हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं पिच्छू या चित्रपटातलं. गायलंय हॅरी आनंदानी, जसपिंदर नरुला यांनी. शब्द समीर यांचे आहेत तर संगीत आहे आनंदराज आनंद यांचं.

श्रोतेहो, याबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सायंकाळचे 6:59 होत आहेत. आता यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आता जाग बाई.
1: RBI सांगते
2: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
4: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
3: आणि लाईट बिलाचे.
4: आता 0 रुपये कसे देऊ.
3: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
4: हो हो नक्की. PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते. सद्यस्थितीत देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत. आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरुपाला प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले. आज देशाचा युवा स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: यहां कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं.
0: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचं त्यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकारांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं. आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का, त्यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे असं ते म्हणाले. चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे असं ते म्हणाले. इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष

गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक आघाडीची व्यक्तिमत्व उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 भाविकांचा मृत्यू झाला. हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचे रहिवाशी असून ते मसवड इथल्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात हा अपघात झाला. राज्यातल्या अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर तसंच धरणातल्या उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करायला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. बेकायदेशीरपणे केल्या जाणाऱ्या पाणी उपशावरही तातडीनं कडक कारवाई करायच्या सूचना त्यांनी विभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सिंचन भवनामध्ये विखे पाटील यांच्या उपस्थितीत कृष्णा आणि गोदावरी लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या धरणांमधला पाणीसाठा आणि आगामी पावसाची परिस्थिती यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सद्यपरिस्थितीत राज्यातल्या धरणांमधला एकूण उपयुक्त पाणी जलसाठा 357.5 TMC म्हणजे 25% इतकाच असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचं आढळून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपा प्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आली असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक केली होती त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली त्यात हा निर्णय झाल्याचं सोमन यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंग, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. लातूर औसा मार्गावर बुधोडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. औसा इथून लातूरकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाला पाठीमागून भरधाव क्रेटा कारनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला. अपघातातील बहुतांश जण उमरगा तालुक्यातले आहे. जखमींवर लातूरमधल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या झंझोरी इथल्या 2 आतेमामे भावंडांचा अडाण नदीत पडून मृत्यू झाला. हे दोघेजण गोमुखेश्वर संस्थानजवळ नदीपात्रात पोहताना खोल पाण्यात ओढले गेले. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढलं. बेशुद्धावस्थेत असलेल्या दोघा भावंडांना कारंजा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात नेलं मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या

टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. रायगड इथल्या जेएसडब्ल्यू बंदरावर 45 मीटर उंचीवरून खाली पडून एका कामगाराचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. सुकुमार पालेश्वर सिंग असं या कामगाराचं नाव आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आदी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्यांच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर सायंकाळचे 7:11 होत आहेत.

श्रोतेहो, आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:30 ही वेळ आहे आमच्या गावकरी मंडळ या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात आज वृक्ष संवर्धनावर आधारित कीर्तनाचा आनंद आपण घेणार आहोत. त्यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

8:15 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहोत. 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर रात्री ठीक 9 सर्जन सप्ताह विशेष कार्यक्रम शल्य संवाद. या कार्यक्रमात मूळव्याध या विषयावर डॉ संचित खरे यांच्याशी डॉ सोमेश्वर पाटील यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. रात्री 9:15 10 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10 गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

रात्री 11 वाजता सुरुवातीला हिंदी आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त वृत्तसेवा

तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची। तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ।

श्रोतेहो, सायंकाळचे 7:15 होत आहेत. आता वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, चित्रपट रसिकांसाठी विशेष पर्वणी अशी ओळख असलेल्या 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून मुंबईत सुरुवात होत आहे. येत्या 21 जून पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात गुड लक टू यू ऑल हा अॅनिमेशनपट, अगापिटो हा लघुकथापट आणि टाईम अँड वॉटर या माहितीपटाच्या प्रदर्शनाने होणार आहे. त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपट असतील. तसंच हे सर्व 155 चित्रपट उद्योग क्षेत्रातल्या संबंधितांना पाहण्यासाठी आणि मूल्यमापनासाठी व्ह्यूईंग रूममध्ये उपलब्ध असतील. या चित्रपट महोत्सवाविषयीच आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा सर्वात जुन्या दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. मुंबईसह जगभरातल्या चित्रपट रसिकांना या महोत्सवाच्या माध्यमातून नवीन प्रतिभावान दिग्दर्शक निर्मात्यांनी बनवलेले चित्रपट, माहितीपट तसंच अॅनिमेशनपट पाहता येतात. त्यामुळे यंदा या महोत्सवात नेमकं काय पाहायला मिळेल ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये हमखास असते. यंदा मोझॅक, बेस्ट ऑफ फेस्ट, बुसान नेक्स्ट वेव्ह, ऑस्कर विनर्स, रायमंड क्रुमे रेट्रोस्पेक्टिव्ह, एनएफडीसी शोकेस, इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट आणि मराठी माहितीपट यांसारख्या 24 निवडक विभागांमध्ये चित्रपट पाहता येतील. या महोत्सवात ज्येष्ठ चित्रपट निर्माते डेव्हिड अटनबरो यांना सेंटेनरी ट्रिब्यूट अंतर्गत त्यांचे 2 चित्रपट प्रदर्शित करून सन्मानित केलं जाईल. याविषयी माहिती देत आहेत एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम.
1: मिफ जो आहे तो मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, तो शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरी या फिल्मच्या जे जॉनर आहे त्याच्यावरती आधारित आहे, त्याच्यावरती फोकस आहे त्याचा. यावर्षी त्याचं 19वं एडिशन आहे, म्हणजे 1990 पासून हा फिल्म फेस्टिवल सुरू झालेला आहे. तर यावर्षी आपल्याला रेकॉर्ड एंट्रीज आलेल्या आहेत, जवळपास 1450 पेक्षा जास्त एंट्रीज आपल्याला 47 देशांमधून आलेल्या आहेत. तर त्याचे 2-3 भाग आहेत, कॉम्पिटिशन, नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त आपण मास्टर क्लासेस करतो, आपण नॉलेज सिरीज करतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले विचार मांडतात, आपले नॉलेज शेअर करतात. त्यानंतर ओपन फोरम की डॉक्युमेंटरी

0: जगतामध्ये सध्या काय विषय आहेत, काय चॅलेंजेस आहेत, काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत यावरती ओपन फोरम सेशन्स होणार आहे. त्यानंतर मागच्या एडिशनमध्ये जे सुरू केलेलं होतं आपण डॉक्युमेंटरी फिल्म बाजार, ते यावर्षी पण आपण या एडिशनमध्ये पण आपण ठेवतो आहोत. त्याचा उद्देश हाच आहे की डॉक्युमेंटरी हा जो एक प्रकार आहे त्याला कदाचित जास्त मार्केट पॉटेन्शियल नाही, पण त्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत किंवा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना एकत्र आणून काही निवडक प्रोजेक्ट्स या फेस्टिवलमधून आम्ही त्यांच्यासमोर ठेवणार आहोत, जेणेकरून ॲटलिस्ट त्यांना काही एक मार्केट मिळेल, त्यांना काही प्लॅटफॉर्म मिळेल. त्यानंतर सध्याच्या जे फिल्म मेकिंग आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे, तर त्याचे जे काही टूल्स आहेत ते कशा पद्धतीनं वापरले जातात, काय आहे त्याचं पोटेन्शियल, काय करावं काय न करावं, ह्या संदर्भात एक आपण AI फिल्म हॅकाथॉन आपण ऑर्गनाईज करत आहोत. त्यानंतर ह्यावर्षी आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फिल्म सिटी बरोबर कोलॅबरेशन केलेलं आहे, फॉर्मल कोलॅबरेशन. त्याचाच एक भाग म्हणून मराठी फिल्मचं पॅकेज आपण फेस्टिवलमध्ये दाखवणार आहोत. याच्यामध्ये कसं आहे की तीन भाग आहे, शॉर्ट फिक्शन डॉक्युमेंटरी, डॉक्युमेंटरी आणि ॲनिमेशन. तर या तीन वेगवेगळ्या विभागामध्ये त्या त्या जे काही फिल्म्स बनलेल्या आहेत त्या आपण इथं दाखवणार आहोत. तर मला वाटते की एक चांगली संधी आहे की जगभरामध्ये काय चाललं आहे, लोक जे फिल्म मेकर्स आहेत त्या काय स्टोरीज सांगतात, काय आपल्या कथा सांगतात आणि त्या कशा प्रकारे सांगतायत, तर त्याचा एक हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की जो तरुण फिल्म मेकर आहे त्याच्यासाठी ही चांगली संधी आहे की जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट डॉक्युमेंटरी प्रकारातले इथं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मला हे मुद्दाम सांगावं असं वाटतं की जे स्टुडंट्स आहेत त्यांना याची एंट्री फ्री आहे, त्यांना रजिस्ट्रेशन फ्री आहे. त्यामुळे आमचं असं आव्हान आहे की त्यांनी या फेस्टिवलचं रजिस्ट्रेशन करावं आणि जरूर पहावे सिनेमा. तसं आपला नॉर्मल व्हेन्यू तर NFDC आहेच पेढा रोडवरती, पण त्याच्या व्यतिरिक्त जे दादरमध्ये रवींद्र नाट्य मंदिर आहे तिथं पण आपला एक स्क्रीनिंग व्हेन्यू आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त दोन कॉलेजेस आपण बांद्रा आणि विलेपार्टे इथं आपण ठेवलेली आहेत, ती कॉलेजमध्ये ठेवलेली आहे, जेणेकरून तिथल्या विद्यार्थ्यांना किंवा त्याच्या आसपासच्या विद्यार्थ्यांना जर इथं येणं शक्य नसेल तर त्यांना त्या त्या कॉलेजमध्ये या फिल्म्स पाहता येतील. जवळपास 1450 जास्त आम्हाला एंट्रीज आल्या होत्या आणि त्या 47 देशामधून यावर्षी आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ऑस्करचं एक पॅकेज आहे, म्हणजे ज्या ऑस्कर अवॉर्ड विनिंग फिल्म्स आहेत शॉर्ट फिक्शनमधल्या, त्याचं गेल्या 2 वर्षातल्या आपण दाखवणार आहोत. त्याच्यानंतर जो बुसान फिल्म फेस्टिवल आहे त्याचं एक स्पेशल पॅकेज आहे. त्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त जे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे, जे नामांकित चित्रपट महोत्सव आहेत त्यांच्यात ज्यांना अवॉर्ड मिळाले त्याचं आपण स्क्रीनिंग करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त नॉर्थ ईस्टचं एक वेगळं पॅकेज आहे, नॉर्थ ईस्टच्या स्टोरीवरती आधारित त्यातल्या काही NFDC प्रोड्यूस केलेल्या फिल्म्स आहेत. NFDC स्वतःचं एक पॅकेज आहे, तर आम्ही NFDC पण आमचं प्रोडक्शन जे आहे आणि त्यातल्या काही फिल्म्स आम्ही रिस्टोअर पण केलेल्या आहेत त्या पण आम्ही दाखवणार आहोत. जुन्या चित्रपटांचं आम्ही पुनरुज्जीवीकरण केलेलं आहे अशा असे काही सिनेमे. त्याच्यानंतर हे वर्ष जे आहे ते वी शांताराम जे आहेत, मला वाटते भारतीय चित्रपट इतिहासातील एक मोठं नाव, त्यांची 125वी जयंती आपण साजरी करत आहोत. ती साजरी करण्यासाठी त्यांच्यावर फिल्म डिव्हिजननं बनवलेला एक बायोपिक जो आहे तो आम्ही विशेष सादरीकरण त्याचं होणार आहे. तर असे बरेचसे प्रकार किंवा अशी बरेचशी सेशन्स या फेस्टिवलमध्ये असतील. तर हा जो फेस्टिवल आहे तो कॉम्पिटिशन फेस्टिवल आहे, ज्याच्यामध्ये आपण 18 अवॉर्ड्स देतो. त्याच्यातला सगळ्यात मोठा अवॉर्ड जो आहे तो विशांताराम लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड आहे, ज्यांनी या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं आहे त्या त्या व्यक्तींना आम्ही हा अवॉर्ड देतो. आणि असे 18 अवॉर्ड्स आहेत, त्याच्यामध्ये टेक्निकल अवॉर्ड्स पण आहेत जे सिनेमॅटोग्राफी एडिटिंग साऊंडच्या दिले जातात. IDPA एक अवॉर्ड स्पॉन्सर करतो. त्याच्यानंतर PIPRESKI म्हणजे फिल्म क्रिटिक्स जे आहेत त्यांचं एक अवॉर्ड असतं. अशी जवळपास 18 अवॉर्ड्स आणि त्याचं जवळपास मूल्य जे आहे ते 45 लाखापर्यंत जे आम्ही अवॉर्ड्स याच्यामध्ये देत असतो.
1: श्रोते, चित्रपट पाहणं ही प्रेक्षकांसाठी जशी आनंदाची अनुभूती असते तशीच अनुभूती चित्रपट निर्मितीत रस असणाऱ्यांनाही असते. बदलत्या काळानुसार चित्रपट निर्मितीचे बदललेले आयाम समजून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मंडळींनाही या महोत्सवात खूप काही शिकायला मिळणार आहे. त्याविषयी सांगतायत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम.
0: तसा हा मास्टर क्लास आहे, त्याच्यामध्ये जे चित्रपट बनवण्याच्या वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत, मग ते सिनेमॅटोग्राफी असेल, एडिटिंग असेल, साऊंड असेल, डायरेक्शन असेल, तर त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले अनुभव शेअर करतील. त्याच्यानंतर जे नवीन काही काही तंत्रज्ञान आहे म्हणा किंवा नवीन टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये काय घडतंय,

0: हे सांगण्यासाठी पण लोक येतील, आपले विचार मांडतील. ओपन फोरम जसं मी म्हटलं तसं की जे सध्या काही प्रश्न काही आहेत का या क्षेत्रामध्ये किंवा त्याची उत्तरं काय आहेत, त्या संपूर्ण याचा ओवापोह करण्यासाठी ओपन फोरम आहे. तो एक एक्सचेंज ऑफ नॉलेज ज्याला आपण म्हणू, म्हणजे तुम्ही सिनेमातून तुम्ही पाहालाच ज्ञानाचं किंवा विचाराचं आदान प्रदान आहे ते इथं होईल. आणि तुम्ही बऱ्याच फिल्म मेकरना भेटू शकता प्रत्यक्ष, त्यांच्याशी तुम्ही गप्पा गोष्टी करू शकता, ते त्यांचे अनुभव शेअर करतील, तुम्ही तुमचे मतं मांडू शकता. मला वाटते की एक त्याचं एक वेगळंच महत्व आहे फिल्म फेस्टिवलचं. आत्ता सध्या जे चित्रपट बनतात त्याच्यामध्ये AI ॲज अ टूल खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं आहे, काय नवीन ट्रेंड आहे, कारण हे इव्हॉल्विंग आहे. तर त्यासाठी आम्ही मागच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गोव्यामध्ये या संदर्भात एक AI हॅकॉथॉन केलं होतं. तर त्याच धर्तीवरती यावर्षी पण आम्ही इथं MIFF-मध्ये एक AI फिल्म हॅकॉथॉन करत आहोत, जेणेकरून हे जे नवीन टेक्निक आहे ते कसं वापरलं जातं, काय पद्धतीनं वापरलं जातं, त्याचा एक मला वाटतं एक पडताळा येतो.
1: श्रोते हो, यंदाच्या मिफचं खास वैशिष्ट्य म्हणजे यंदा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. यंदा महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळातर्फे प्रेक्षकांसाठी काय पर्वणी असेल याविषयी माहिती देत आहेत महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील.
2: 19वा मिफ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जो आहे तो 15 जूनला त्याचं ओपनिंग होत आहे आणि आपला फिल्म सिटी महारगाव मठ महाराष्ट्र आणि NFDC हा सहयोगाने हा चित्रपट होतो आहे. हा सहयोग पहिल्यांदा नाही, याच्यापूर्वीही आपला सहयोग राहिलेला आहे. आपण कोलॅबोरेशन करत होतो ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट डेब्युटंट अवॉर्ड आपल्या वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये देत होतो, पण यावेळी हा विशेष सहयोग अशा दृष्टीने आहे की आपण मराठी डॉक्युमेंटरीचा एक सेगमेंट ठेवलेला आहे जो रवींद्र नाट्य मंदिरमध्ये त्याचं स्क्रीनिंग होणार आहे मिनी थिएटरमध्ये 16 ते 20 जूनमध्ये. आणि वेगवेगळ्या विषयावरच्या या डॉक्युमेंटरीज आहेत ज्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण आहे, ग्रामीण संस्कृती आहे, ग्रामीण विभागातील प्रश्न आहेत, कोविड काळातील करोना काळातील प्रश्न आहेत, नातेसंबंधांविषयी असेल, अशा फार सुंदर सुंदर डॉक्युमेंटरीज आपण क्युरेट केलेले आहेत यावेळेला पहिल्यांदा. आणि माझं सगळ्यांना आवाहन राहील की जसे नवोदित विद्यार्थी आहेत, नवोदित फिल्म मेकर्स आहेत, या क्षेत्रात येऊ इच्छिणारे त्यांनी याचा नक्की लाभ घ्यावा. महोत्सवच फिक्शन आणि डॉक्युमेंटरीजसाठी आपला चित्रपताका नावाचा एक फिल्म फेस्टिवल चित्रपट महोत्सव असतो जो नोव्हेंबरमध्ये होणार आहे, जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला चित्रपट महोत्सव मागच्या वर्षी आपण लॉन्च केला, मागच्या वर्षी त्याची सुरुवात झाली, यावर्षी अजून आपण ग्रँड स्केलवर तो करणार आहोत आणि नोव्हेंबरमध्ये तो होईल, त्यावेळी तुम्हाला हा चित्रपटांचा सेगमेंट बघायला मिळेल. यावेळी फक्त आता डॉक्युमेंटरीज आहे. फिल्म सिटी याच्यापूर्वी वेगवेगळे फिल्मिंग डेस्टिनेशन प्रोव्हाइड करणे, त्यांना इन्फ्रा म्हणजे संसाधनं पायाभूत सुविधा प्रोव्हाइड करणे यासाठी काम करत होती. सरकारी योजनाही आपण पार पाडत होतो की जसं काही अर्थसहाय्य आहे चित्रपटांना, पण यावेळी आपण फिल्म मेकिंगमध्ये चित्रपट निर्मितीमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकतोय आणि ऑलरेडी एक डॉक्युमेंटरी आणि एक चित्रपटाचं काम सुरू झालेलं आहे आणि अजून 3 चित्रपटाचं काम सुरू होणार आहे. तसंच नवीन 10 डॉक्युमेंटरीजसाठी आपण एक फायनान्शियल अर्थसहाय्य देणार आहोत. जे पूर्वी 10 लाख होतं ते आता 25 लाखापर्यंत करायचा विचार आहे. त्याची अनाउन्समेंट माननीय मंत्री महोदयांनी केलेली आहे, त्याचं GR यायचं आहे, पण ते लवकरात लवकर तेही आपलं काम सुरू होईल.
1: श्रोते हो, चित्रपट निर्मिती ही एक सुंदर प्रक्रिया आहे. संकल्पना, संहिता ते रुपेरी पडदा आणि प्रेक्षकांची दाद इथपर्यंतचा प्रत्येक चित्रपटाचा प्रवास अनोखा असतो. तो जितका आभासी असतो तितकाच खराखुरा वास्तव असतो, त्यामुळेच तो प्रेक्षकाच्या मनात आपला अमीट ठसा उमटवतो. माणसाच्या आयुष्याशी, त्याच्या भावभावनांशी, स्वप्न आणि आकांक्षांशी नातं सांगणाऱ्या, क्वचित त्याच्या बुद्धीला चालना देणाऱ्या, त्याला विस्मयचकित करणाऱ्या अशा या चित्रपटांच्या दुनियेचा अनुभव मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून घ्यायलाच हवा. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य गोपीनाथ पांडा, लेखन समन्वय आणि निवेदन रश्मी पाटकर.

श्रोतेहो न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल मोबाईल ॲपवरून आपण ऐकताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. सायंकाळचे 7:30 होत आहेत. श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम गावकरी मंडळ. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

मंडळी नमस्कार. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 24 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 14 जून 2026. श्रोतेहो, गावकरी मंडळ या कार्यक्रमात आज आनंद घेऊया वृक्ष संवर्धन या विषयावरील कीर्तनाचा.

मंडळी आज आपण विषय घेतलेला आहे वृक्षारोपणचा आणि संत तुकाराम महाराजांचा अभंग घेतलेला आहे. संतांनी अभंगामध्ये सांगून ठेवलेला आहे परंतु माणसाला अजून काही समजत आणि त्यामुळे काय झालं की आजची पाळी येत आहे पाण्यापासून आपण दुर्मिळ झालेला हो आपल्याला पाणी मिळत नाही. याचं कारण कोण आहे? फक्त माणूस. कोण आहे? माणूस. याला कारण आहे व्यसन. याला कारण कोणतं आहे? हा, त्यामुळे काय झालं ऐका मी तुम्हाला सांगतो.

0: पैशाच्या नादापायी झाड कापली आणि आज आपली दशा करून घेतली. आपल्या कारंजा शहरात हप्त्यातून 2 दिवस पाणी भेटते. किती दिवस भेटते?
1: 2 दिवस.
0: ते पावसाळ्यात पाणी प्यायला भेटत? भेटलं ते काही बरोबर पुरत नाही. आणि याला कारण कोण आहे? माणूस. आणि माणसानं सगळं आपलं या पैशाच्या मादानं सर्व काही गमावून बसला. म्हणून संतांनी सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो, पुन्हा पुन्हा.

0: आला हो, संतांनी सांगितलं तरी आपण सुधरायचा पता
1: नाही।
0: आज आपण पाहतो पाण्या वाचून आपले काय दशा होत आहे सर्वांना माहीत
1: आहे,
0: परंतु माणसानं काय केलं, जे झाड लावले ते काही ठेवले
1: नाही।
0: आता काय झालं सांगतो, काय राव।

0: मंडळी जे जुने झाडं लावले होते ते माणसानं खतम
1: केले
0: आणि आज आपण पाहतो घरासमोर झाड सुद्धा शेतामध्ये अमराया खलास झाल्याशिवाय राहिल्या आणि बंधूंनो तुम्हाला सांगतो झाड आपले काय आहेत मित्र आहेत काय आहेत अरे मित्र देखील साथ देत नाही पण झाड माणसाला साथ दिल्याशिवाय अरे जिवंतपणी तर देते पण मेल्यानंतरही झाडाला लाकडं आणि एवढं माहीत असून आपण झाडाचं खच्चीकरण करत आणि म्हणून तुम्हाला सांगतो मंडळी प्रत्येकानं झाड लावलंच पाहिजे अरे बंधूंनो सरकारनं देखील नारा काढला काय काढला.

सरकारने नाळा काढला त्याचं कारण तुम्हाला माहित आहे काय? कारण सरकारला माहित आहे, विज्ञान युग आहे, विज्ञानामुळे प्रगती होत आहे. परंतु प्रगतीच्या माग अधोगती, प्रगतीच्या माग त्यामुळे माणूस लयाला जात आहे, माणूस लयाला. आणि सरकारला हे माहित होतं म्हणून त्यांनी एक मूल एक झाड, एक मूल एक झाड. आता मी तुम्हाला परत एकदा गाणं सांगतो, ते तुम्ही शांत चित्तानं ऐका. चल ग तारा जाऊया शाळा.

हो आणि एवढं असून देखील सरकारनं नारा काढला म्हणजे मोठ्या माणसाला समजत नाही म्हणून लहान मुलांना सांगितलं एक मूल एक झाड आणि त्या पद्धतीनं प्रत्येक जण झाड लावलंच पाहिजे. झाड लावले म्हणजे काय होणार आहे माहित आहे का आपल्याला? नाही. परंतु झाड म्हणजे माणसाला एवढं काही सुख देते मित्र देखील देत नाही. आणि पा गंमत काय होऊन राहिली.

0: आणि म्हणून विज्ञानाची प्रगती होत आहे, परंतु प्रदूषण जास्त होत आहे. म्हणून प्रत्येकानं झाड लावलंच पाहिजे. आणि म्हणून शासनानं देखील नारा काढला, एक मोल
1: एक झाड.
0: साने गुरुजींनी देखील कवी

बंधूंनो, साने गुरुजींनी झाडाचं महत्व सांगितलं. उंच नारळ असून गवताला देखील त्याला भूषण आहे, परंतु माणसं माणसामध्ये भेद करतात. काय करतात? पैशासाठी भाऊ भावाचा खून करतो. काय करतो? शेतासाठी भाऊ भावाचा वैरी होतो. काय होतो? आणि आपण वैरी झालो तर आपण झाडाशी वैरी केली, आणि त्यामुळे आज आपण प्रदूषणाची पाळी जी आली त्या आपल्यामुळे आली. कोणामुळे?

0: म्हणून झाड जर लावलं तर तुमचा सत्यानाश होणार. आता गंमत अशी आहे बंधूंना, संत तुकाराम महाराजांना त्यावेळेस समजलं, त्यांनी अभंगात लिहून ठेवलं. परंतु तो अभंग जर म्हटला तर मुलांना काय होईल, तो अभंगही पाठ राहील आणि वृक्षारोपणचं काम होईल. परंतु मुलं हे गाणं काही म्हणत नाही, मुलं सिनेमाचं गाणं म्हटल्याशिवाय, त्यामुळे सत्यानाश झाल्याशिवाय राहणार. म्हणून प्रत्येकानं झाड लावलं पाहिजे. सरकारनं जो नारा काढला त्या नाऱ्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. एक मूल
1: एक झाड,
0: सासूच एक झाड, सुनेच एक झाड,
1: सासूच एक झाड, सुनेच एक झाड,
0: इवायाचं एक झाड, इनीच एक झाड.

एक हजार, पत्नी तो एक हजार, चोरा तो एक हजार, शावा तो एक हजार, अरे मूला तो एक हजार, मूली तो एक हजार, साहिबा तो एक हजार, साहिबीन तो एक हजार, आमदारा तो एक हजार, खासदारा तो एक हजार, बसणाऱ्यांचं एक हजार, उभ्यांचं एक हजार, साहेबांचं एक हजार, साहेबांचं एक हजार, हो म्हणून मंडळी प्रत्येकानं एक एक झाड लावलं तर आपला भारत देश सुंदर झाल्याशिवाय राहणार. आणि तुकडोजी महाराजांनी गाण्यात म्हटलंय,

0: पाहिजे।
1: अरे बंधू, नजर वनस्पती नसती तर आपण जगू शकलो, कारण सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रदूषण झालेलं आहे आणि या प्रदूषणामध्ये झाडच प्रदूषण दूर केल्याशिवाय राहत नाही। याचं कारण आहे का? कारण आपण जो ऑक्सिजन घेतो हा आपल्याला कोण देते? आणि आपला कार्बन डायऑक्साइड कोण घेते? म्हणजे पहा, आपल्याला चांगलं देते आणि वाईट स्वतः घेते, तरी एवढं माहीत असून आपण झाडं कापत आहोत आणि आपलं नुकसान करून घेत म्हणून

आजपासून झाड लावण्याचा संकल्प केलाच पाहिजे. झाड आपण प्रत्येकानं लावलंच पाहिजे. आणि झाडे जर तुम्ही कापली, झाडे जर तुम्ही तोडली, तर याच्याही पुढे भयानक झाल्याशिवाय राहणार. अरे आमच्या गावात जून पासून पाण्याचा टँकर याले कारण काय आहे? झाड खस्तव केली. आपल्या गावात देखील तीच पद्धत आहे. आज लहान मुलाची आंघोळ टोपल्यात होते, टोपल्यातलं पाणी सळ्याले जाते, टोपल्यातलं पाणी याले कारण कोणाचं आहे? झाड तोडले, वृक्ष तोडले. अरे माणसानं जर नीतिमत्ता सोडली, माणसाचं मन बदललं, तर निसर्ग कोपल्याशिवाय राहणार. इकडे बिन पाण्यानं मरत आहे, तिकडे पाण्यानं लाखो लोक मेली. किती लोक मेले? इकडे पाणी मागतो तर भेटत नाही, तिकडे पाणी पाहिजे नाही म्हटलं तरी जीव गेल्याशिवाय राहणार. बंधूंनो, याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि हे जर करायचं असेल तर प्रत्येक घरोघरी जसं आपण कीर्तन करतो, जसं आपण संतांचे वचन सांगतो, तसं आज वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण करणं अतिशय गरजेचं आहे हे आपण सांगितलं.

कारण लोकांना सांगितल्याशिवाय समजत, त्यामुळे काय होणार, आपलं एक सत्कार्य होईल आणि येणाऱ्या देशाला, भारत देशाला आपलं एक सुंदर स्वप्न जे संत तुकडोजी महाराजांनी सोचलेलं आहे, असावा सुंदर माझा देश, त्या देश स्वप्न सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून म्हणतो संत तुकाराम महाराजांना त्या काळात जे लिहून ठेवलं ते आज सत्यवचन खरं झाल्याशिवाय राहणार नाही। संत तुकाराम महाराजांनी म्हटलं

हो हो हो बंधूंनो, प्रत्येकाने आज आपण संकल्प पुन्हा करू आहे. संत राष्ट्र तुकडोजी महाराज दरबारामध्ये आपण बसलेलो आहोत. आजपासून जरी आपण ठरवलं आपलं कसं असते, आपण दुसऱ्याला सांगतो स्वतः काही करत. आपण म्हणतो असं केलं पाहिजे असं बोलता येते, पण प्रत्यक्षात आपण काही करत आणि म्हणून देशाची अधोगती झालेली आहे. जे पाहिजे ते करायला पाहिजे, तर पहिल्यांदा सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. म्हणून आपण झाड लावलं पाहिजे. नाही तर गंमत कशी आहे, लोक कशा आहेत माहित आहे तुम्हाला, थोडक सांगतो. घरात नाही दाना म्हणे बाजीराव.

म्हणून म्हणतो मंडळी असे जर माणसं असले तर काय आपल्या देशाची गती होईल आपल्यालाच माहीत आहे. म्हणून प्रत्येकानं झाड लावलंच पाहिजे. आता शेवट आपला तुकाराम महाराजांनी अभंग घेतला होता, त्या अभंगावर नुसार मी आपल्या समोर कीर्तन केलं. कीर म्हणजे दाट, तन म्हणजे गवत, कीर म्हणजे तन म्हणजे गवत. आणि या शब्दाचा मी विचार करून वृक्षारोपण आधारित कीर्तन आपल्या समोर सादर केलं. आणि जाता जाता मी तुम्हाला

वृक्ष संवर्धन या विषयावरील कीर्तन आताच आपण ऐकलं. मंडळी, याबरोबरच आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ आम्ही आता समाप्त करतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉ. सोमेश्वर पाटील.

0: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावनभूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता 1 ते 10 साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
2: मराठी माध्यमातून शिक्षण, त्याद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
1: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, 2 वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746, 97 63 041 415 आणि 99 21 609 018.
3: आला महिना अधिक पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, 33 अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
4: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स, आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
5: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
6: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
7: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
6: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
8: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
9: मस्त राईड, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
10: जुनाट, सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर. मोबाईल 88 88 36 00 88.
11: त्वचारोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
2: मोबाईल
12: वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
2: संपर्क 98 60 10 44 70.
13: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी, तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
13: मोबाईल 84 08 803 719 आणि 02172622.
14: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
15: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.

0: आकाशवाणी मुंबई। सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवणाऱ्या कराराबाबत संदिग्धता कायम। 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार। सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू। आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू, प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात। नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते। सध्या देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत। आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपाला प्रोत्साहन देत आहे, असं ते म्हणाले। देशातले तरुण स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं।
1: यहां कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं।
0: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचंही त्यांनी सांगितलं। या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले। फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं। आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं। आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का, यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे, असं ते म्हणाले। चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे, असं ते म्हणाले। इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत। या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूत, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मातब्बर उपस्थित होते। अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी असलेला तणाव कमी करायच्या उद्देशानं प्रस्तावित असलेल्या सामंजस्य कराराबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असं इराणनं म्हटलं आहे। इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रस्तावित कराराचं राजकीय, कायदेशीर आणि तांत्रिक स्तरावर परीक्षण अद्याप सुरू आहे। दरम्यान कतारचं एक शिष्टमंडळ तेहरान इथं दाखल झालं असून ते इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे, तसंच इराण आणि अमेरिका यांच्यातला राजनैतिक संवाद सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच एका करारावर सहमती व्हायची आशा व्यक्त केली होती, त्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना वेग आला आहे, मात्र इराणी अधिकाऱ्यांनी सावध भूमिका कायम ठेवली आहे। दरम्यान प्रस्तावित कराराच्या विरोधात मशाद इथं निदर्शनं झाल्याचंही वृत्त आहे। लेबनॉनच्या काही भागावर हल्ला केल्याचा दावा इस्रायलच्या लष्करानं केला आहे। इराणच्या पाठिंब्यावरच्या हिजबोल्ला या सैनिकी गटाच्या काही इमारतींवर हा हल्ला करण्यात आला। लेबनॉनची राजधानी बैरूतच्या काही भागात धूर दिसल्याचं इस्रायलच्या प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे। इस्रायलच्या उत्तरेकडील भागावर हिजबोल्लानं केलेल्या हल्ल्याला प्रतिकार करण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचं प्रधानमंत्री नेतन्याहू यांच्या कार्यालयानं म्हटलं आहे। ओमानच्या समुद्रात असलेल्या भारतीय मालवाहतूक जहाजावरच्या 14 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आल्याची माहिती ओमानमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे। ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर MV जबात अली 9 हे जहाज इंजिन बंद पडल्यामुळे अडकलं होतं। या जहाजावरचे

सर्व कर्मचारी सुखरूप असून या सर्व कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवण्यात येत आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आला असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाजमाध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली त्यात हा निर्णय झाल्याचं सोमण यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ आज पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यानं 14 भाविक बुडाले. हे सर्वजण रांजणी इथले असून सिद्धनाथाच्या दर्शनानंतर परत निघाले असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. 8 जणांचे मृतदेह बाहेर काढले असून 2 जण वाचले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जखमींना उपचारासाठी पंढरपूरला पाठवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारताची सुरुवात खराब झाली. सामन्यातल्या 5व्या चेंडूवर शेफाली वर्मा 6 धावांवर बाद झाली. तिच्या जागी आलेली जेमिमा रॉड्रिग्स फक्त 1 धाव करून तंबूत परतली. आज या स्पर्धेत झालेल्या आधीच्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँडवर 6 गडी आणि 5 चेंडू राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडनं 8 गडी गमावून 139 धावा केल्या. बांगलादेशानं 4 गड्यांच्या मोबदल्यात 141 धावा करत सामना जिंकला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी त्यांच्यासोबत आणखी 2 खासदार असल्याचा दावा केला आहे. नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्या आज कोलकाता विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होत्या. आपला 22 खासदारांचा गट उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असून स्वतंत्र संसदीय गट म्हणून मान्यता देण्याची मागणी बिर्ला यांच्याकडे करणार आहे असं त्यांनी सांगितलं. आपल्यासोबत 2/3 खासदार असल्याचा दावा काकोली घोष दस्तीदार यांनी केला आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनीही लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. पक्षाच्या कुठल्याही कथित गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. सदनात केवळ पक्षनियुक्त नेता आणि मुख्य प्रतोद यांच्याद्वारे प्रतिनिधित्व करणारा एकच राजकीय पक्ष मानला जावा असं त्यांनी म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार केती आझाद आणि सागरिका घोष यांनी लोकसभा अध्यक्षांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बंडखोर खासदारांचं वर्तन संविधानाला धरून असल्याची टीका या दोन्ही नेत्यांनी वार्ताहरांशी बोलताना केली. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 मध्ये 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. अमेरिका, इस्रायल
आणि इराण यांच्यातला

संघर्ष थांबवण्याच्या कराराबाबत संदिग्धता कायम. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 14 भाविक बुडाले. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू, प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल मोबाईल ऍपवर. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया बावरे प्रेम हे या चित्रपटातलं शान यांनी गायलेलं अजय किशोर नाईक यांचं गाणं. हे गाणं संगीतबद्ध केलंय अजय किशोर नाईक यांनीच.

प्रेम हे या चित्रपटासाठी शान यांनी गायलेलं अजय किशोर नाईक यांचं गाणं आताच आपण ऐकलं. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया इरादा पक्का या चित्रपटासाठी अश्विनी शेंडे यांचं गाणं गायले क्षितीश दरे आणि निहिरा जोशी यांनी, ज्याला संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

श्रोतेहो आता ऐकूया संदूक या चित्रपटासाठी गुरु ठाकूर यांचं गाणं. गायलंय स्वप्नील बांदोडकर यांनी. संगीत अजित समीर यांचं आहे.

0: संदूक या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गाणं आताच आपण ऐकलं. श्रोते हो, आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयींची काही निवेदनं.
1: दररोजच्या स्वयंपाकात हवा काहीतरी खास बदल,
2: मग नक्की ऐका खमंग रुचकर, तुमचा आवडता कार्यक्रम.
1: इथे मिळतील चविष्ट सोप्या घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक

0: डिशेश पर्यंत सर्व काही,
1: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर करणारी रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श।
1: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर,
0: दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
1: अधिक स्वादिष्ट।

0: श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्य वाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा, शब्द, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं.
1: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10-11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
2: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं.
3: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजमेंट बिझनेस वाढला.
4: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.
5: श्रोते हो, मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. रात्रीचे 8:32 झाली आहेत. कार्यक्रमात आता ऐकूया भेटली तू पुन्हा या चित्रपटासाठी मंगेश कांगणे यांचं गाणं. हे गाणं गायलंय स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांनी, ज्याला संगीत आहे चिनार महेश यांचं.

श्रोते हो आता ऐकूया विजय प्रकाश यांच्या आवाजात वैभव जोशी यांचं गाणं. संगीत हितेश मोडक यांचं. चित्रपट पांघरुण.

श्रोते हो आता ऐकूया कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं क्षण या चित्रपटातलं. शब्द आहेत नितीन आखवे यांचे तर गायले शिवाली पारेकर आणि स्वप्नील बांदोडकर यांनी. संगीत किशोर रानडे यांचं आहे.

शिवाली पारेकर आणि स्वप्नील बांधोडकर यांनी गायलेल्या क्षण या चित्रपटातल्या गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल मोबाईल ऍपवर. सायंकाळचे 8:00 वाजून

0: नेताओं ने भारत इनोवेट्स कार्यक्रम का संयुक्त रूप से उद्घाटन किया। महाराष्ट्र के सोलापुर में एक वाहन के कुएं में गिरने से 8 श्रद्धालुओं की मौत। ओमान तट के पास एक जहाज के इंजन में खराबी आने के बाद भारतीय चालक दल के सभी 14 सदस्यों को बचाया गया। और भारत ने ब्रिटेन के बर्मिंघम में आईसीसी महिला टी20 क्रिकेट विश्व कप के ग्रुप मैच में पाकिस्तान को दिया 171 रन का लक्ष्य। इसके साथ ही समाचार संध्या का अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। रात्रीचे ठीक 9 वाजले आहेत।
2: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर।
3: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा।
2: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा। संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर नन्नज।
3: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61।
4: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर। फोन 2315 156। नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणजे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असलेला दवाखाना।
3: गर्भधारणेपूर्व सल्ला दिला जातो। गर्भधारणा झाल्यावरच्या संपूर्ण चाचण्या आणि तपासण्या अत्यंत काळजीपूर्वक करून मार्गदर्शन केलं जातं।
2: उच्च जोखीमेच्या गर्भधारणेचं व्यवस्थापन, विविध स्त्री रोगांवर उपचार, सोनोग्राफी, नवजात शिशूची काळजी, लसीकरण, सगळं काही एकाच ठिकाणी।
3: स्त्री रोग व प्रसूतीशास्त्रतज्ञ तसंच वंध्यत्व निवारण तज्ञ डॉक्टर नेहा गायकवाड पाटील यांचं नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धाजीन हाऊसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागे एसटी स्टँड समोर, सोलापूर। मोबाईल 75 58 300 637।
5: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
6: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर।
1: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत सर्जन सप्ताह विशेष कार्यक्रम शल्य संवाद। यामध्ये आज ऐकूया मूळव्याध या विषयावर डॉक्टर संचित खरे यांच्याशी डॉक्टर सोमेश्वर पाटील यांनी साधलेला संवाद।
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूर सर्जिकल सोसायटी आणि इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल सोलापूर।
2: मोफत मोफत मोफत, जन्मतःच फाटलेले ओठ आणि टाळू यावर मोफत ऑपरेशन केलं जाईल।
3: प्लास्टिक सर्जरी तज्ञ डॉक्टर अजिंक्य उकरंडे यांचं एलिट कॉस्मो क्लिनिक व प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल,
2: 146 रेल्वे लाईन्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर।
3: मोबाईल 97 67 48 37 81 किंवा 94 20 73 95 81।
8: श्रोतेहो नमस्कार। आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये थोडं शरीराकडे लक्ष देणे थोडस कठीण जात आहे। आपली दररोजची दिनचर्या, दररोजचा व्यायाम ह्या गोष्टींच्या अभावामुळे काही शारीरिक व्याधी येत आहेत। त्याच्यामध्ये मुख्य आजार जो आहे तो मूळव्याध आहे। तर आज आपण सर्जन सप्ताह जो 8 तारखेपासून 15 तारखेपर्यंत जो आपण साजरा करत आहोत त्यामध्ये विविध आजारांवरती आपण जनजागृती करत आहोत। तर आजचा जनजागृतीचा विषय आहे मूळव्याध। तर श्रोतेहो आजच्या विषयामध्ये मूळव्याध याविषयी बोलण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण डॉक्टर संचित खरे, जनरल लेप्रोस्कोपिक सर्जन आणि मूळव्याध तज्ञ आहेत। ते गेले 12 वर्ष आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये कार्यरत आहेत। तर त्यांच्याशी चर्चा करून आज आपण मूळव्याध काय आहे, त्याच्यावर त्याची लक्षणं काय आहेत, उपचार पद्धती कशा प्रकारची आहे हे थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर सर, मूळव्याध म्हणजे काय आणि त्याची प्रमुख लक्षणं कोणती दिसतात?
9: नमस्कार। मूळव्याध म्हणजे बोलायचं झालं तर रुग्णांच्या भाषेमध्ये ऍक्च्युली शौचाच्या जागेच्या संबंधित कोणतीही तक्रार, तर याला आपण मूळव्याध म्हणू शकतो। उदाहरणार्थ शौचाच्या जागेला आग पडणे, शौचाच्या जागेला वेदना होणे किंवा शौचाच्या जागेतून जळजळ होणे किंवा

0: शौचाच्या जागेतून रक्तस्राव होणे किंवा काही केसेसमध्ये त्या जागेतून पू किंवा इतर प्रकारचा पदार्थ द्रव येणे या प्रकारचा आजार म्हणजे आपण मूळव्याध म्हणू शकतो. आणि सर्जनच्या भाषेत जर एक बोलायचं झालं तर मूळव्याध म्हणजे शौचाच्या जागेच्या रक्तवाहिन्या या फुगल्यामुळे छोट्या प्रकारच्या गाठी तयार होतात आणि काही केसेसमध्ये त्या गाठींमधून रक्तस्राव होऊ शकतो. तर याला ऍक्च्युली मूळव्याध म्हणतात.
1: मूळव्याध होण्याची मुख्यतः कारण कोणती आहेत?
0: त्यातलं महत्वाचं कारण असू शकतं की शौचास साफ न होणे,
1: कॉन्स्टिपेशन,
0: ज्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो. तर शौचास साफ न होणे म्हणजे आतडींचं आरोग्य जर व्यवस्थित असेल तर शौचास साफ होतं व मूळव्याधासारख्या गोष्टी शक्यतो त्रास होत नाही. पण दैनंदिन धकाधकीच्या जीवनामध्ये आतडींच्या आरोग्याकडे किती लक्ष दिलं जातं याच्यानुसार मूळव्याध होण्याचं एक महत्वाचं कारण ते एक असू शकतं. तसेच आणखी बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत की विनाकारण जोर लावून शौचास करणे किंवा त्यानंतर फास्ट फूड, तेलकट वगैरे खाणं जास्त प्रमाणात होणे,
1: जंक फूड
0: याचं जास्त प्रमाणात खाण्यात वगैरे आल्या तर अशा लोकांमध्ये मूळव्याध हा कॉमनली पाहिला जातो. तसेच आहारामध्ये जसं आपण बोललो की अयोग्य आहार ज्याच्यामुळे आपला आतडीचं आरोग्य व्यवस्थित राहू शकत नाही. आहाराबाबतीत विचार करायचा झाला तर फायबरयुक्त आहार यांचं सेवन योग्य प्रमाणात न
1: झाल्यामुळे
0: त्याचा अभाव असल्यामुळे कॉन्स्टिपेशन म्हणजे शौचास साफ न होणे व त्यामुळे जोर लावला जाणे आणि पुढे जाऊन मूळव्याधाची सुरुवात होणे.
1: मूळव्याधाची सुरुवातीची लक्षणं कोणती आहेत?
0: मूळव्याध म्हणजेच दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर पाईल्स. याची लक्षणे अशी असतात की त्याची सुरुवात होते शौचाच्या जागेला जळजळ वगैरे होणे यापासून. पुढच्या काही केसेसमध्ये असं होतं की तिथे वेदना सुद्धा होऊ शकते. तर ती वेदना थोडीफार सुद्धा असू शकते किंवा काही केसेसमध्ये जास्त प्रमाणात सुद्धा दिसून येऊ शकते. तसेच त्यानंतर रक्तस्राव होणे हे सुद्धा एक त्यामधलं एक लक्षण असू शकतं. आणि वेदना, रक्तस्राव आणि जळजळ होणे ही त्याची मुख्य लक्षणे झाली. तसंच बरेच वेळेला असं होतं की रुग्ण सुरुवातीच्या काळात दुर्लक्ष करतात किंवा त्यामुळे असं होतं की रुग्ण दुर्लक्ष केल्यामुळे हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरांकडे ऍक्च्युली रक्तक्षय यासाठी उपचारासाठी ऍडमिट होतात. म्हणजे त्यांची लक्षणे वेगळी असतात की रक्तक्षयामुळे त्यांना दम लागणे, थकवा येणे अशा प्रकारची लक्षणे असतात
1: आणि हिमोग्लोबिनचं
0: प्रमाण कमी झालेलं असतं म्हणजेच रक्तक्षय. तर त्याच्या उपचारासाठी ऍडमिट झालेले असतात, उपचार घेत असतात आणि उपचार चालू असताना तपासणीमध्ये असं दिसून येतं की त्यांच्या रक्तक्षयाचं कारण हे मूळव्याध आहे. पण ते त्यांच्याकडून कदाचित दुर्लक्षित झालेलं असतं, सुरुवातीच्या लेवलचा आजार असल्यामुळे ते कदाचित जाणीव सुद्धा झालेली नसते त्यावेळेस.
1: ह्या मूळव्याध म्हणजे पाईल्स याचे काही प्रकार आहेत.
0: हो, तर मूळव्याध हा आजार जो आहे त्याला ऍक्च्युली आपण तिथं कशा प्रकारची गाठ रक्तवाहिनीची तयार झालेली आहे याच्यानुसार आपण त्याला चार टप्प्यांमध्ये विभागू शकतो. त्यातला पहिला टप्पा म्हणजे असं असतं की रक्तवाहिनी थोडीशी फुगलेली असते आणि छोट्या प्रकारची गाठ तयार झालेली असते. तर ती जी गाठ असते पेशंटला लक्षात येत नाही किंवा त्याचा प्रत्यक्षात काही जास्त त्रास होत नाही. काही वेळेला असं होतं की एखाद्या वेळेस शौचामध्ये रक्तपास होतं, त्याच्यानंतर बरेच दिवस पेशंटला काहीही त्रास होत नाही आणि पेशंटही तो त्रास झालेला विसरून जातो. तर हा पहिला टप्पा ग्रेड वन आपण त्याला म्हणू शकतो. तर त्यामध्ये एक्सटर्नली बाहेरून काही दिसण्यासारखं गाठ नसते किंवा रक्तस्राव ही खूप जास्त असेल असे नसतं. त्याचा दुसरा टप्पा असा आहे तो वाहिनी फुगलेली असते व गाठ ही असते ती शौचाच्या जागेतून बाहेर पडलेली असते. तर ती पेशंटला सुद्धा जाणवू शकते गाठ आणि त्यातून रक्तस्राव होण्याचं प्रमाण थोडं जास्त असू शकतं पहिल्या टप्प्यापेक्षा. पण यामध्ये असं असतं की ही गाठ जी बाहेर पडलेली असते जेव्हा शौचासाठी विनाकारण जोर लावला जातो अशा वेळेला ती गाठ बाहेर पडू शकते. तसेच शौचास पूर्ण झाल्यानंतर ही गाठ स्वतःहून आतमध्ये परत त्याच्या नॉर्मल जागेला सरकली जाते. त्याच्यानंतर पुढचा जो तिसरा टप्पा आहे त्यामध्ये सुद्धा जवळपास असंच असतं की रक्ताची नसाची रक्तवाहिनीची गाठ असते ती जोर लावल्यास शौचाच्या वेळेला बाहेर पडते पण दुसऱ्या ग्रेड प्रमाणे ती स्वतःहून आत जात नाही, स्वतःहून त्याच्या नॉर्मल जागेला परत जात नाही. पण पेशंटने प्रयत्न केल्यास म्हणजे स्वतःच्या हाताने त्याला प्रयत्न केल्यास ती नॉर्मल जागेला परत आतमध्ये जाऊ शकते. गाठ म्हणजे सोप्या भाषेत त्याला रुग्णाच्या भाषेत आपण बोलताना त्याला कोंब असं संबोधतो. आणि शेवटचा टप्पा चौथा टप्पा याच्यामध्ये असं असतं की ती रक्ताची गाठ रक्तवाहिनीची गाठ बाहेर पडलेली असते व ती काहीही केल्याने स्वतःहून सुद्धा आतमध्ये जात नाही, ती कायमस्वरूपी बाहेर राहिलेली असते.
1: क्रॉनिक स्टेजमध्ये होतो,
0: क्रॉनिक स्टेजमध्ये असतो, लॉंग स्टेज म्हणजे बरेच दिवसापासून हा आजार दुर्लक्षित राहिला तर या लेवलपर्यंत रुग्ण पोहोचतात.
1: मूळव्याध व्यक्तीला आहे हे ह्याच्या काही चाचण्या आहेत?
0: डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे व त्यावरती तपासणी आणती याचं निदान होतं. प्रत्यक्षातपणे मूळव्याधाचं निदान करण्यासाठी अशी प्रत्यक्ष चाचणी कुठली नाहीये
1: रक्ताची चाचणी नाही, फिजिकल एक्झामिनेशन करायला पाहिजे.
0: जसं की काही आजारामध्ये आपण रक्त तपासण्या करतो, सोनोग्राफी करतो किंवा काही विशेष वेगळ्या तपासण्या करतो. मूळ व्याधासाठी तशी कुठलीही विशेष तपासणी नाहीये, पण

0: तपासणी न करताच जस्ट बेसिक डॉक्टरांकडून तपासणी करून घेतलं तरी बरेच सारे मूळव्याधे त्याच गोष्टीवर निदान होऊ शकतं. त्यासाठी स्पेशल अशी चाचणीची काही गरज नाही. पण काही केसेसमध्ये आपण डायरेक्टली प्रत्यक्षात मूळव्याधाच्या निदानासाठी नाही पण मूळव्याधाद्वारे रक्तस्राव किती झालेला आहे याची असेसमेंट करण्यासाठी हिमोग्लोबिन लेवल चेक करायला.
1: मूळव्याधामध्ये लेझर शस्त्रक्रिया आणि पारंपरिक शस्त्रक्रिया याच्यातला फरक काय आहे? रुग्णांना कोणता पर्याय अधिक उपयुक्त ठरू शकतो?
0: लेझर शस्त्रक्रिया आणि जुन्या प्रकारच्या पारंपरिक शस्त्रक्रिया प्रत्यक्षामध्ये दोन्ही प्रकार योग्य प्रकारे जर आपण निर्णय घेतला तर दोन्ही प्रकाराद्वारे चांगला परिणाम मिळेल असा उपचार होऊ शकतो. लेझर ही ऍडव्हान्सली डेव्हलप झालेली प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये आपण कमी चिरफाड करता उपचार करतो. म्हणजे जास्त जे पारंपरिक पद्धतीने जे थोडीफार चिरफाड करावी लागते किंवा टाके घ्यावे लागतात तर तो प्रकार ह्या लेझर प्रक्रियेमध्ये करण्याची गरज नसते. पण लेझर शस्त्रक्रिया किंवा पारंपरिक शस्त्रक्रिया याचा निर्णय कुठली शस्त्रक्रिया योग्य ठरेल हे त्या रुग्णाच्या मूळव्याधाच्या कोणत्या टप्प्यावर तो आजार आलेला आहे त्या प्रकारे ते ठरतं.
1: डॉक्टर, कार्यक्रमाच्या शेवटी आपण आलेलो आहोत. मूळव्याध टाळण्यासाठी आहारामध्ये पिण्याच्या पाण्याच्या सवयीमध्ये व्यायाम आणि दैनंदिन जीवनशैली बाबत आपण कोणता सल्ला द्याल?
0: जर हा आजार होऊच नये यासाठी आपण काय करायला पाहिजे तर आहार पिण्याच्या पाण्याच्या सवयी तसेच दैनंदिन जीवनशैली व व्यायाम या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. जसे की पाणी दैनंदिन धकाधकीच्या जीवनामध्ये बरेच वेळेला प्रत्येकाकडून पाणी शरीरासाठी जेवढं गरजेचं असू शकतं तेवढं घेतलं जात नाही. त्यामुळे पाणी शरीरास लागेल एवढं पिलं जाणं हे खूप गरजेचं आहे. बरेच सारे मूळव्याध फक्त पाणी कमी पडल्यामुळे पाण्याचं सेवन व्यवस्थित प्रमाणात न झाल्यामुळे हे एकमेव कारण सुद्धा मूळव्याधाच्या सुरुवातीसाठी कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे पाण्याला सुद्धा पाणी पिण्याचं प्रमाण याला कमी न लेखता त्याकडे सुद्धा लक्ष देणं की जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण दिवसभरामध्ये पाणी जाणं हे गरजेचं आहे. त्याच्याचबरोबर आहार आहारामध्ये शक्यतो अशा काही गोष्टी असतात की ज्या मूळव्याधास कारणीभूत ठरतात जसे की तेलकट खाणे, तळलेल्या अतिपदार्थांचं सेवन करणे, मसालेयुक्त जास्त पदार्थ खाणे, त्यानंतर जंक फूड्स सगळ्यात महत्वाचं मैदा वगैरे या गोष्टींपासून बनलेले पदार्थ पिझ्झा बर्गर वगैरे असतील अशा गोष्टी तर या गोष्टींचं अतिप्रमाणात सेवन हे सुद्धा मूळव्याधासाठी कारणीभूत ठरतं. तर या गोष्टी आपण मूळव्याधाच्या बाबतीत टाळल्या पाहिजे. तसेच या गोष्टी टाळताना काही गोष्टी आपण सेवन करणं गरजेचं दुर्लक्ष करतो किंवा आपल्या दैनंदिन जीवनात खाण्यामध्ये येत नाहीत जसे की तंतुमय पदार्थ म्हणजे त्याला आपण फायबरयुक्त डायट म्हणतो तर याच्या कमी प्रमाणात सेवन होणं हे सुद्धा मूळव्याधाचं एक कारण ठरू शकतं. जसे की आपण उपचारामध्ये ज्या गोष्टी बघितल्या होत्या की आहारामध्ये सुधारणा करणे तर सुरुवातीच्या टप्प्यातला जो मूळव्याध असतो जसं की पहिला टप्पा किंवा दुसरा टप्पा यामध्ये जे आपण मॉडिफिकेशन करतो की पाण्याचं सेवनाचं प्रमाण वाढवतो तसेच तंतुमय पदार्थ वगैरे खाण्यामध्ये घेतो आणि जंक फूड ऑइली फूड मैदायुक्त बेकरी प्रॉडक्ट्स टाळतो तर पहिल्या दोन लेवलच्या मूळव्याधामध्ये बरेच साऱ्या रुग्णांमध्ये फक्त एवढ्या गोष्टी जरी केल्या तरी तो आजारापासून मुक्तता मिळू शकतो.
1: व्यायामाचा किती रोल आहे मूळव्याध न होण्यासाठी किंवा टाळण्यासाठी?
0: मूळव्याध टाळण्यासाठी व्यायाम हा नक्कीच फायदेशीर ठरू शकतो कारण दैनंदिन व्यायामाने शरीराचं रक्ताचं जे सर्क्युलेशन असतं ते नॉर्मल राहिलं जातं व त्याचद्वारे रक्त पूर्ण शरीरामध्ये खेळत राहिल्याने नसा फुगून त्याची गाठ तयार होणे नक्कीच या गोष्टीपासून म्हणजे ही गोष्ट आपल्याला टाळता येणं शक्य होऊ शकतं.
1: डॉक्टर, आपण इथे आलात आणि या सर्जन सप्ताहामध्ये तुम्ही मूळव्याध या आजाराविषयी माहिती आमच्या श्रोत्यांना दिली त्याबद्दल आकाशवाणीकडून आपले खूप खूप धन्यवाद.
2: पायावरील फुगलेल्या नसा, व्हेरिकोज व्हेन्स किंवा पायावरील न भरून येणाऱ्या जखमांमुळे आपण त्रस्त आहात का? आता लेसर आणि स्क्लेरोथेरपीद्वारे आधुनिक उपचार उपलब्ध. इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूर सर्जिकल सोसायटी आणि इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर. धन्यवाद.
3: सर्जन सप्ताह विशेष कार्यक्रम शल्य संवाद आताच आपण ऐकला. यामध्ये आज मूळव्याध या विषयावर डॉक्टर संचित खरे यांच्याशी डॉक्टर सोमेश्वर पाटील यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
4: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
5: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
4: रात्र अभ्यासिकेची ही सोय सोलापूर जिल्ह्यातील एकमेव एसी आणि नॉन एसी निवासी गुरुकुल.
5: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28. जिजाऊ गुरुकुल.

0: आवासी स्कूल सुरक्षित राहील आपलं मूल.
1: आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी CCTV हवाच. नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD, IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये.
2: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोअर आणि शटर अलार्म सिस्टीम ही मिळेल.
1: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरे ही मिळतील.
2: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर.
1: मोबाईल 9326160368. सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
2: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
1: मोबाईल 7083069496.
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
2: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
2: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
1: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्रीराधा गुरुकुल, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ.
1: संपर्क 87884-1497.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
6: श्रोते हो, रात्रीचे 9:17 होत आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: रात्रीचे 10 वाजले आहेत.
1: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
2: ऐका साहित्य संपदा.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
2: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
1: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
2: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
1: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
4: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजमेंट बिझनेस वाढला.
5: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.

0: श्रोते हो आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं। संकलन लेखन आणि निवेदन आहे राजेंद्र कुमार कांबळे यांचं।
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं।
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं। संकलन लेखन आणि निवेदन राजेंद्र कुमार कांबळे यांचं। सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील।
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं।
3: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं या कार्यक्रमात मी राजेंद्र कुमार कांबळे आपलं सहर्ष स्वागत करतोय। गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं या कार्यक्रमात मी राजेंद्र कुमार कांबळे आपलं सहर्ष स्वागत करतोय। रसिक हो, मी मागच्या भागात म्हणालो होतो की 1970 दशकातील संगीताला त्याची ओळख शोधण्यासाठी संघर्ष करावा लागला। हे दशक हिंदी चित्रपट संगीतासाठी सर्वात गतिमान दशक होतं हे जरी खरं असलं तरी डिस्को कव्वाली आणि कॅबरे गीतांना अधिकचं महत्व प्राप्त झालं। संगीतप्रेमींसाठी हे दशक अद्वितीय असंच होतं कारण प्रेक्षकांना आणि जाणकारांना जोडणारा तो काळ खूप जुनाही नव्हता आणि आधुनिकही नव्हता। 1970 दशकापर्यंत गायक गीतकार संगीतकार आणि वाद्य संगीत वादकांमध्ये सर्जनशीलता प्रतिभा आणि संगीत कौशल्याचा शिखर अनुभवला।

0: नृत्याचा कुठलाही प्रकार न वापरता निसर्गाच्या सुंदर वातावरणात उत्कृष्ट चित्रीकरण केलेलं राजेश खन्ना आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आपण ऐकलं. चित्रपट होता आन मिलो सजना. 1970 चौथा सर्वाधिक कमाई करणारा सुपरहिट चित्रपट होता पूरब और पश्चिम. यामध्ये मनोज कुमार, सायरा बानो, अशोक कुमार, विनोद खन्ना, प्राण आणि प्रेम चोप्रा यांच्या भूमिका आहेत. देशभक्तीवरील मनोज कुमार यांचा हा दुसरा चित्रपट होय. गीतकार इंदिवर, प्रेम धवन, संतोष आनंद, तर संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. गाणं गुणगुणण्यासाठी
1: कहूं न ऐसी

आता आपण जे गाणं ऐकलत ना ते दृश्य स्वरूपात अवश्य पहा. सायरा बानूचा बिंधास डान्स आणि गाण्याच्या सुरुवातीला मनोज कुमार यांनी घडवलेलं प्रसिद्ध ठिकाणांचं दर्शन एकाच गाण्यात एवढी विविधता पाहून मन प्रसन्न होतं. हे फक्त मनोज कुमारच करू शकतात. गाण्याचे बोल आणि त्याला दिलेलं सुंदर संगीत खरंच लाजवाब आहे. मनोज कुमार यांचं दिग्दर्शन वाखाणण्याजोगच आहे. याच चित्रपटात स्टेजवर शूट केलेलं नृत्यगीत आहे. या गाण्यामध्येही उत्कृष्ट फोटोग्राफी पाहायला मिळते. मी तर म्हणेन हा चित्रपट दृश्य स्वरूपात अवश्य पहाच. आत्ताच्या जनरेशनसाठी हा बॉलिवूड इतिहास सांगणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. तुमचं मत काय? खरं आहे ना?

आपल्या देशात युवक शिक्षण घेऊन परदेशात नोकरीच्या निमित्तानं जातो आणि तिकडचाच होऊन जातो. परदेशातला झगमगाट आणि उच्च राहणीमान, तिकडची संस्कृती त्याला आवडू लागते, आपला देश नकोसा वाटू लागतो. अशा तरुणांना आणि आपल्या देशाला विसरलेल्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारं महेंद्र कपूर यांनी गायलेलं, इंदिवर यांनी लिहिलेलं, मनोज कुमार यांच्यावर चित्रित क्लब मधील गाणं खास आपल्याकरिता.

मनोज कुमार निर्मित आणि दिग्दर्शित पूरब और पश्चिम चित्रपटाचं बरंचसं चित्रीकरण लंडनमध्ये करण्यात आलंय. भारतीय वंशाच्या लंडनवासियांना भारत देशाचं महत्व संस्कृती पटवून सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला गेलाय. 1971 ला जेव्हा हा चित्रपट लंडनमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटानं गोल्डन ज्युबिली साजरी केली होती. राजेश खन्ना यांच्या परदेशात प्रदर्शित झालेल्या आणि उत्पन्न मिळवलेल्या दो रास्ते चित्रपटाला मागे टाकून प्रचंड लोकप्रिय ठरलेला आणि सर्वाधिक परदेशात

0: कमाई करणारा चित्रपट होता पूरब और पश्चिम। प्रेम तर सगळेच करतात, पण खरं प्रेम कसं असावं हे इंदिवर यांनी शब्दाची सुंदर गुंफण केलेलं गीत गुणगुणण्यासाठी।
1: कोई जब तुम्हारा

1970 या वर्षातला पाचवा सर्वाधिक कमाई करणारा हिट चित्रपट होता हीर रांझा। यामध्ये प्रमुख भूमिकेत राजकुमार आणि प्रिया राजवंश, याशिवाय पृथ्वीराज कपूर, प्राण, अजित, जयंत, सोनिया साहनी, कामिनी कौशल, इंद्राणी मुखर्जी, अचला सचदेव आणि टुनटुन यांचाही अभिनय पाहायला मिळतो। रोमॅन्टिक संगीतमय चित्रपटाचा विषय होता प्रेम। या दोन्ही गावातील युवक युवतीमधील प्रेम दाखवलं आहे। नाट्यमय प्रसंग तर अशा कथानकाच्या चित्रपटात असतातच। हीर रांझा या दंतकथेवर आधारित हा चित्रपट होता। या चित्रपटाचे संवाद पद्य स्वरूपाचे आहेत। गीतकार कैफी अजमी तर संगीतकार होते मदन मोहन। लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं गुणगुणण्याकरिता।

प्रेम विषय असलेल्या चित्रपटात विरहगीत हमकास असतच या हिरो रांजा चित्रपटात देखील असं गाणं आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे शब्दांना अनुसरून वापरलेले लोकेशन आणि मोहम्मद रफी यांचा विरह व्यक्त करणारा स्वर. अलीकडच्या काळातील राजकुमार यांच्या भूमिका पाहिलेल्यांना विश्वास बसणार नाही की रोमॅन्टिक नायक देखील त्यांनी साकारलाय. उत्कृष्ट छायांकन यासाठी फिल्मफेअरचा पुरस्कार या चित्रपटाला देण्यात आलाय. सुपरहिट ठरलेलं आणि आजही ऐकलं जाणारं गाणं ऐकूया.

0: नाही।
1: 1970 या वर्षातला सहावा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला निर्माता दिग्दर्शक राज कपूर यांचा मेरा नाम जोकर। चित्रपटाच्या नावावरूनच लक्षात येईल याचं कथानक जोकर अर्थात विदूषकाभोवती फिरणार असणार। प्रणय नाट्यपट असा हा चित्रपट होता। यामध्ये जोकरच्या प्रमुख भूमिकेत राज कपूर होते। ऋषी कपूर यांनीही तरुण जोकर साकारत पडद्यावर आगमन केलं। सोव्हिएत सर्कस मधील कलाकारांचं सहकार्य या चित्रपटासाठी घेण्यात आलं होतं। 6 वर्ष चित्रीकरण चाललेला आणि संगम चित्रपटानंतरचा दुसरा दीर्घ चित्रपट होता। या चित्रपटासाठी 2 मध्यंतर होत असत। गाणं ऐकूया।

मेरा नाम जोकर चित्रपटाच्या काही प्रसंगाचं चित्रीकरण मॉस्कोमध्ये करण्यात आलं होतं. या चित्रपटात राज कपूर यांच्या समवेत सिमी गरेवाल, राजेंद्र कुमार, मनोज कुमार, धर्मेंद्र, मीना बन्सल, दारा सिंग, ओम प्रकाश, राजेंद्रनाथ, अचला सचदेव आणि ऋषी कपूर यांच्याही भूमिका आहेत. गीतकार नीरज, शैलेंद्र, हसरत जयपुरी, प्रेम धवन, तर संगीतकार शंकर जयकिशन. विदूषकाला अर्थात जोकरला आपलं दुःख सहन करून प्रेक्षकांना हसवण्याचं काम करावं लागतं हेच या चित्रपटात दाखवण्यात आलंय. गाणं गुणगुणण्यासाठी

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं। संकलन लेखन आणि निवेदन राजेंद्र कुमार कांबळे यांचे, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील।
1: गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं।
2: गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं हा कार्यक्रम आपण ऐकला। संकलन लेखन आणि निवेदन होतं राजेंद्र कुमार कांबळे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील। हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.4 MHz वर।

श्रोतेहो, रात्रीचे 11 वाजत आहेत. आता सुरुवातीला हिंदी आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातमीपत्र. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. याबरोबरच 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. आता सुरुवातीला हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

एफएम बँड 103.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 11:45 झाली आहेत. आम्ही आमच्या आजच्या सभेचे सर्व कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आता पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:50 याच मीटर्सवर, अर्थात एफएम बँड 103.4 MHz. मी आपली रेडिओ सखी शहाजोया सुभेदार आता आपला निरोप घेतीये. शुभरात्री. जय हिंद.